103 मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर 20 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 10 जून 2026 सकाळचे 5:58 झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

श्रोत्याहो नमस्कार. मंगल प्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात हार्दिक स्वागत. चला तर मग श्रोत्याहो कार्यक्रमाची सुरुवात करूया. पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या बाळ कोल्हाट

अश्विनी भिडे यांच्या स्वरात संत जनाबाई यांचं भक्तिगीत आपण ऐकलात. संगीतबद्ध केलं होतं अभिजित लिमये यांनी. श्रोतेव कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं तसेच संगीतबद्ध केलेलं संत चोखामेळा यांचं भक्तिगीत.

विजया बर्वे यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं भक्तिगीत आताच आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत समूह स्वरात हे देशभक्ती गीत.

0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झालेत. चिंतन या कार्यक्रमात आज ऐकूया जिव्हाळा या विषयावर डॉक्टर आशा सावदेकर यांचे विचार.
1: जिव्हाळा हा एक असा झरा असतो जो फक्त नातेसंबंधापुरता मर्यादित नसतो. त्यात मैत्र असतं, जीव जडवणं असतं आणि नवं नातं निर्माण करण्याची क्षमताही असते. एका काळजाचा दुसऱ्या काळजाशी असलेला तो एक अनावर बंध असतो. ज्ञानेश्वरी

0: या पहिल्याच अध्यायात कौरव पांडव युद्धप्रसंगात अर्जुनाला पडलेला पेच आहे. भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशात अर्जुनाला केलेली नुसती आज्ञा नाही तर मैत्रामध्ये असणारा जिव्हाळा आहे. म्हणूनच कर्तव्याला ताठपणानं तोंड देण्याची आज्ञा तिथं आहे. संत रामदासांच्या दासबोधात फार सुंदर विवेचन आलेले आहे. नरदेही ज्ञाने विण कदान चुके जन्म मरण भोगणे लागे दारुण नाना नीचयोनी. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण कार्य करता कारण दृश्यतयाचे. निर्मळ आत्मा उपाधीनं बद्ध नसतो, तो उपाधी वेगळा असतो हे सांगत समर्थ रामदास स्वामी आत्मविवेकाची दृष्टी देऊ पाहतात. जिव्हाळा म्हणजे आपुलकी, आपुलेपण. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात त्याचा फार सुंदर उल्लेख आहे. आणि तेणे आपुलेपणाचे नि मोठे तुम्ही संत घेतले असा बहुते. म्हणोनी केलिया सलगीचा नोहे आभारू तुम्हा. हाच तर तो जिव्हाळा, जीवाजीवांची सलगी. इथं माय लेकरांची माया ममता सामावलेलीच आहे. अहो तान्ह्याचे लागता झटे तरी अधिकची पान्हा फुटे. रोषे प्रेम दुणवटे पडियंत याचे नी. हाच तर जिव्हाळा जो कधी माय लेकरांचा, कधी गुरु शिष्यांचा, कधी असाधारण आणि साधारणांचाही, आपलेपणाचा आणि प्रेमाचा, तितकाच गुरु होऊन ज्ञान प्राप्त करून देण्याचा हा वरवर जाणारा जिव्हाळ्याचा सोपानच आहे जणू. संत ज्ञानेश्वरांनी आस्था अतिशय महत्वाची मानलेली आहे. आस्थेची या सद्भावा आतू धर्म करी राणीवा असं म्हटलं. तेथला धर्म म्हणजेच जिव्हाळा. जे ज्ञानगंगे नाले पूर्णता जेवून धाले ते शांतीसी आले पालव नवे असे म्हणणारे ज्ञानेश्वर. ज्ञानाचा आत बाहेर पुढे मागे अशा वेगवेगळ्या बाजू नसतातच. तसाच जिव्हाळा मन मन व्यापणारा एक ज्ञानयज्ञ असतो. कवी बी म्हणाले होते, अंतरंग ओथंबून ओसंडे ती सुंदरता केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य जिव्हार. म्हणजे जिव्हाळा हेच स्वानंदाचे सौंदर्याची काव्य.
1: चिंतन या कार्यक्रमात जिव्हाळा या विषयावर डॉक्टर आशा सावदेकर यांचे विचार आताच आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

बातम्यांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी आम्ही प्रसारित करू. 6:45 आरोग्यम धनसंपदा तसेच 6:50 परिसर हे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सुप्रभात 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीत आम्ही प्रसारित करू. 8:15 कार्यक्रम रुचिरा आम्ही प्रसारित करू. यात पूजा पडगिलवार यांच्या रेसिपी आज आपण ऐकू शकाल. 8:40 जागतिक दृष्टिदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल.

103 मेगाहर्ट्ज़ एफएम ध्वनि लहरींवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे प्रसारण. सकाळचे 6:35 झालेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेचच दिनविशेष सांगितले जातील. 6:40 दिन शेतकरी

0: श्रोतेओ सक्रिय अकरा वाजता जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जीवनाचे अमूल्य वरदान दृष्टिहीनांना नेत्रदान या विषयावर डॉक्टर तारासिंग आडे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:30 मराठी चित्रपट संगीत प्रसारित होईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. दुपारी 1:00 तर सभा संपेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित केले जातील. या दरम्यान सायंकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. 7:15 अर्थविशेष हा कार्यक्रमही मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. तर 7:30 माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मत्स्यपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा मत्स्यबीज निर्मिती आणि मत्स्य व्यवसाय करणारे युवा उद्योजक सतीश बेतावार राहणार गडचांदूर यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा आज आम्ही प्रसारित करू. रात्री 8:15 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखतीचा भाग दुसरा मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्ताने वृत्तसेवा विभागातर्फे विशेष मालिका दिल्ली केंद्राहून सहक्षेपित होईल. तर श्रोते हो, आताच आपण ऐकलीत आज प्रसारित तसेच सहक्षेपित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 10 जून 2026 आज जागतिक नेत्रदान दिन आहे. डॉक्टर भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जातो. त्यांनी जवळजवळ 80,000 नेत्र शस्त्रक्रिया करून लोकांना दृष्टिदान दिलं होतं. पंजाबातील आधुनिक युगप्रवर्तक, कवी, कादंबरीकार आणि शीख धर्माचे पुनरुज्जीवन करणारे लेखक भाई वीर सिंग यांचा आज मृत्यूदिन. त्यांनी खालसा समाचार हे साप्ताहिक सुरू केलं. त्यांना पद्मभूषण ही पदवी मिळाली. आधुनिक पंजाबी कविता कादंबरीचे ते प्रणेते होते. 1836 आजच्या दिवशी अँड्री एपियर या शास्त्रज्ञाचं निधन झालं. विद्युत प्रवाहाच्या युनिटला एम्पियर असं नाव आहे ते त्यांच्या नावावरूनच. लोहचुंबक आणि विद्युत प्रवाही यावर त्यांनी संशोधन केलं. 10 जून 1986 अहमदाबादच्या 25 वर्षीय योगेश कुमार चतुर्वेदीनं जगातील सर्वात उंच रस्ता खुदरंगला, ज्याची उंची 5,602 मीटर आहे. इथवर सायकलने चढण करून

0: हा विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केला. तर श्रोते हो, आताच आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी प्रसारित करीत आहोत.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करायची याची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पावसाळ्यात वेळेअभावी किंवा नकळतपणे जनावरांसाठी साठवलेल्या चाऱ्यांकडे दुर्लक्ष होतं. अशा परिस्थितीत चारा आणि पशुखाद्याचा खर्च आटोक्यात ठेवणे गरजेचं आहे. पावसाळ्यातील अधिक वैरणीचा मुरघास करून किंवा सुकवून साठवून ठेवावी. उपलब्ध चारा आणि शेतातील पिकांचे अवशेष जसे वाळलेले गवत, गव्हाचा काड, भात पेंढा, तूर आणि हरभऱ्याचा भुसा, सोयाबीन कुटार, वाळलेले वैरण यांची सोय योग्य रीतीने साठवणूक करावी. त्याची पचनीयता आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी त्यावर विविध प्रक्रिया कराव्यात. आपल्याकडे अनेकदा शेतातील पिकांचे वाळवलेल्या अवशेषांना सुका चारा असे संबोधले जाते, पण पीक 50% फुलोऱ्यात आल्यावर त्याची कापणी करून त्यातील जास्तीत जास्त पोषक मूल्ये आणि हिरवा रंग टिकवून ठेवण्यासाठी सावलीत वाळवलेला चारा म्हणजे सुका चारा होय. सुका चारा साठवण करताना जास्तीत जास्त उंचीची गंज शक्यतोवर टाळावी, कारण असे न केल्यास तळाशी असलेले चाऱ्याची साठवण क्षमता खालवते, त्यातील अन्नद्रव्यांची गुणवत्ता कमी होते. जेथे पावसाळ्यात पाणी साठवून राहणार नाही अशा ठिकाणी साठवण करावी. चारा साठवणूक जमिनीपासून 1 ते 2 फूट उंचीवर लाकडाचे उणके ठेवून किंवा दगडांच्या साह्याने करावी, जेणेकरून सहज पावसाच्या पाण्याचा निचारा होईल. पूर्वतयारी म्हणून चारा साठवणीची जमीन एकसारखी समांतर करून घ्यावी. डंबेल शेप पद्धतीने चाऱ्याची साठवण करावी. शेवटचा थर हा योग्य पद्धतीने लावून घ्यावा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे अणुकुचीदार अवशेष वरती येणार नाहीत. वातावरणातील घटकांपासून संरक्षण होण्यासाठी चारा चहूबाजूने झाकला जाईल, यासाठी प्लास्टिक कागदाचा वापर करावा. चारा साठवणूक ही संपूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध असेल अशा ठिकाणी करावी, जेणेकरून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आर्द्रतेमुळे बुरशीयुक्त घटकांची वाढ होणार नाही. चारा टिकवण्यासाठी मदत होईल. सुका चारा पचनास योग्य आणि अधिक पौष्टिक करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रिया या साठवण करताना चाऱ्यामध्ये असणाऱ्या ओल्यावाचे प्रमाण यावरून कराव्यात. सुक्या चाऱ्यामध्ये ओल्यावाचे प्रमाण हे 20% कमी असावे, जेणेकरून कोणत्याही बुरशीच्या वाढीस योग्य वातावरण तयार होणार नाही. चारा हा चहूबाजूंनी व्यवस्थित झाकला जाईल याची दक्षता घ्यावी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी याबद्दल जाणून घेतलं. चला तर परत भेटूया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. या माहितीचं वाचन केलं होतं हेमा बहादे यांनी. सकाळचे 6:45 झालेत. आरोग्य आमदाना संपदा तसेच परिसर हे कार्यक्रम अनुक्रमे मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
3: नेमका काय असतो याविषयी माहिती जाणून घेतली होती. डॉक्टर, आजच्या भागात आमच्या सर्व श्रोत्यांना सांगाल की प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात का?
4: हो, प्रोस्टेट कॅन्सर झाल्यानंतर काही लक्षणं दिसून येतात, पण असं गरज नाही आहे की दरवेळी तुम्हाला लक्षणं दिसून येतील. त्याचमुळे आम्ही याला सायलेंट कॅन्सरही म्हणतो. खूप सारे रुग्ण जे असतात ते आमच्याकडे जेव्हा कॅन्सर पसरून जातो त्यावेळी पोहोचतात, पण काही रुग्णांमध्ये आम्हाला लक्षणं

0: असतात. सर्वात आधीचे जे लक्षण असतात ते असतात की लघवीमध्ये काही काही रुग्णांना त्रास चालू होते, ठीक आहे, लघवीला आग होणे, जळजळ होणे, लघवीची धार बरोबर न येणे, लघवीतून रक्त जाणे, हे लघवीचे लक्षणं आहेत जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे हे कसं आहे की हे एक ओव्हरलॅपिंग सिम्प्टम आम्ही म्हणू शकतो की बाबा प्रोस्टेट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे, दोघांमध्येही हे सिम्प्टम दिसतात आम्हाला, लक्षणं दिसतात. तर आम्हाला ते बघावं लागतं की ही नॉर्मल ग्रंथी वाढ आहे वयोमानाने झालेली की याच्यामध्ये कॅन्सर आहे. पण असे जर लक्षणं आहेत तर त्यात रुग्णांना युरोलॉजिस्टला दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की त्याच्यामध्ये कॅन्सरही मिस होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे लक्षणं आहेत ते बाकी कॅन्सरमध्ये जसं भूक न लागणे, वेट लॉस होणे, हे लक्षणं दिसूनच येतात. याच्या व्यतिरिक्त कधी कधी मी जसं तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट कॅन्सर हा बोन्समध्येही जातो, तर ऍडव्हान्स स्टेज मध्ये काय होते की बोन्स वीक असतात आणि हा आजार जो आहे वयोमानातच आहे, तर याच्यामध्ये ऑलरेडी जे बोन वीक आहे त्याच्यामध्ये कॅन्सर जर गेला तर फ्रॅक्चर होणे किंवा पाठदुखी राहणे, हातापायांमध्ये दुखून येणे, हे सारी लक्षणं दिसून येऊ शकतात. तर ह्या सगळ्या लक्षणांवरती रुग्णांना लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आहे की लघवीमध्येच जर त्रास चालू झाला तर आणि आपलं वय आहे 50-55 वर्षी, तर आपल्याला लवकरात लवकर डॉक्टरांना जाणे आणि लवकरात लवकर तपासण्या करून बघून घेणे हे फार गरजेचं आहे. कारण की जर आपण हे मिस केलं तर तो हळूहळू कॅन्सर वाढतो. हा कॅन्सर जनरली स्लो वाढणारा आहे, तो हळूहळू वाढतो, त्याच्यामुळे लक्षणं खूप सारी दिसून येत नाही भरपूर रुग्णांमध्ये. आणि लेट लक्षणं जेव्हा दिसतात त्यावेळी कॅन्सर जो आहे तो स्टेज 4 मध्ये गेलेला असतो.
1: डॉक्टर, आपण वयाचा उल्लेख केला 50-55 वय, तर याला वयाचं बंधन आहे का?
0: हो, याला वयाचं बंधन आहे. नॉर्मली जेही प्रोस्टेट कॅन्सर आहेत ते जनरली 50-55 वर्षानंतरच आम्हाला दिसून येतात. जसं जसं वय वाढते तसं तसं इन्सिडन्सही त्याचा वाढत जाते आणि वयोमानानंतरच प्रोस्टेट ग्रंथीची वाढही होते. तर दोघेही आजार जे आहेत ते 50 वर्षांमध्ये पुरुषांमध्ये दिसून येतात. तर वयाचा एक मोठा भाग आहे याच्यामध्ये.
1: डॉक्टर, यासोबत यामागे कुठली कारणं दडलेली असतात, का होतो हा?
0: हे बघा, याच्यामध्ये असं स्पेसिफिक एक्सटर्नल कारण आपण सांगू शकत नाही. मेनली जे आहे ते जेनेटिक म्युटेशन असतात, म्हणजे जे आपण म्हणतो की जेनेटिक चेंजेस असतात बॉडीमध्ये होतात आणि त्याच्यामध्ये मग जसे बाकी कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशनचा फार मोठा भाग आहे, असंही प्रोस्टेट कॅन्सरमध्ये जेनेटिक म्युटेशन असतात ते होतात आणि त्या कारणाने कॅन्सर चालू होतो. तसं बाहेरून आपण पर्टिक्युलर कारण त्याला देऊ शकत नाही. जसं बाकी कॅन्सरमध्ये काही गोष्टी आहेत तर असं डायरेक्टली कोरिलेशन याच्याशी नाही आहे. हे आपल्या आपच सुरू होतात आणि याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणे आणि लक्षणं लवकर पकडणे फार गरजेचं आहे. मुख्य असं कारण एक्सटर्नल कारण नाही आहे. जे काही आहे ते एक पर्टिक्युलर एज आहे, हे एक एज नंतरच सुरू होते. आणि काही काही जसं आपण म्हणतो की फॅमिलियल आहे, तर काही रुग्णांमध्ये फॅमिलियलीही म्युटेशन असतात की जे जनरेशन टू जनरेशन पास होतात, अशा रुग्णांमध्ये त्याची रिस्क जास्त असते. तशा रुग्णांमध्ये आम्ही लवकर, म्हणजे एखादा वडिलांना झाला आहे आणि मुलगा आहे, तर त्याला आम्ही म्हणतो की कमी वयामध्येच तुम्ही स्क्रीनिंग सुरू करा, लवकर जे डिटेक्शन टेस्ट आहे ते लवकर चालू करा आणि त्यांना आम्ही अलर्ट राहायला सांगतो.
1: हा, म्हणजे अनुवंशिकता,
0: अनुवंशिकता याच्यामध्ये एक भाग आहे.
1: अनुवंशिकतेचे किती पर्सेंटेज असतात?
0: अनुवंशिकतेचे पर्सेंटेज कमी आहेत, म्हणजे खूप जास्त अनुवंशिकता नाही आहे. पण ज्या रुग्णांमध्ये मल्टिपल कॅन्सर असतात, रिलेटिव्ह मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर चालू आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही जेनेटिक म्युटेशनची जी टेस्टिंग असते ती करून घेतो. कारण की बाकीही कॅन्सर त्या म्युटेशन मध्ये होऊ शकतात. तर अशा रुग्णांमध्ये स्पेसिफिकली आजकाल सगळ्या रुग्णांमध्ये जेनेटिक म्युटेशन आम्ही ऍडवाइस करायला सुरू केलेलं आहे. आता
1: डॉक्टर जुनेश शेख आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2:05 ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग दुसरा आज आम्ही सादर करतोय. आज आपल्या सोबत आहेत एक्सप्लोरिंग वुमेनहुड फाउंडेशन आणि त्यांच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: दीपाली मॅम, आपण बघतो की निसर्ग संपत्तीच्या संरक्षणात आज महिला मोठ्या ताकदीनं पुढे येत आहेत, कठीण परिस्थितीत काम करत आहेत, तर ही परिस्थिती खरंच समाधानकारक आहे का? आपल्याला काय वाटतं याविषयी?
1: हो नक्कीच. तर काही प्रमाणात आपण वाढ झाली हे खरंच आपण म्हणू शकतो. एका अभ्यासात असं पण लक्षात आलं आहे संवर्धन क्षेत्रात महिलांची संख्या 11% कमीच आहे. म्हणूनच आम्ही एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशनने देशभरातील वुमन रेंजर्स, महिला वनरक्षक, कन्झर्वेशन क्षेत्रात काम करणाऱ्या महिला संशोधक आणि आदिवासी महिलांच्या कथा या समाजासमोर आणल्या. याच्यामध्ये या महिला दुर्गम जंगलामध्ये काम करतात, वनाग्नी रोखतात, जखमी वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करतात, वन्यजीव तस्करी विरोधात लढतात आणि जैवविविधतेचं संरक्षण करतात. काही महिला तर माहिती रात्रीच्या गस्तीवर काम करतात आणि हे कॉमन आहे. काही मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी गावांमध्ये जनजागृती करतात, तर काही महिला पर्यावरण शिक्षणाद्वारे मुलांना जंगलाचं महत्व समजावून सांगतात. हे केवळ एक नोकरी म्हणून आपण नाही बघू शकत, तर त्यांचं ऍक्च्युली हे आहे की त्या निसर्गप्रती असलेली जबाबदारी आणि समर्पण ते लक्षात घेऊन हे कामध्ये करत असतात. अनेक महिला महिनोन महिने कुटुंबापासून दूर होऊन जंगलात काम करतात. घनदाट जंगल, कठीण हवामान, वन्य प्राण्यांचा धोका, मर्यादित संसाधने, तरीही त्या निसर्ग संरक्षणाचं काम मोठ्या निष्ठेने करतात. आम्ही या महिलांच्या कथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याचा प्रयत्न पण केला आहे. जसं की आम्ही मागील वर्षी दुबई इथे IUCN या आंतरराष्ट्रीय संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक संवर्धन परिषदेमध्ये रेंजर्स हे बुक लिहिलं, दॅट इज वुमन रिशेपिंग द कन्झर्वेशन. या पुस्तकातून महिला वनरक्षकाच्या साहसाच्या गोष्टी मांडल्या. तर काय होतं की याचं कारण अनेक वेळा संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचं योगदान प्रकाशझोतात येत नाही. या महिलांची प्रेरणादायी कामगिरी समाजासमोर संस्था नव्या पिढीतील मुलींना प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आज आपण बघतो की क्लायमेट चेंज या काळामध्ये इंडिजिनियस नॉलेज अत्यंत महत्वाचं ठरत आहे. पूर्वी संरक्षण क्षेत्र हे पुरुष प्रधान मानलं जायचं, पण आज महिला सिद्ध करत आहेत की संवेदनशीलता, नेतृत्व आणि धैर्य यांची सांगड घातली तर पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. यासाठी आम्ही वनदुर्गा सन्मान या पुरस्काराची 2019 पासून सुरुवात केली. निसर्ग संवर्धनाचे विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांना हा पुरस्कार देऊन आम्ही त्यांना सन्मानित करतो. यातील पुरस्कार प्राप्त वुमन रेंजर्स आज अनेक तरुण मुलींसाठी रोल मॉडेल्स बनल्या आहेत. एक्सप्लोरिंग वुमनहुड फाउंडेशन महिला वनरक्षकांच्या क्षमता विकासासाठी, त्यांचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पर्यावरण क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला व्यासपीठ देण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे.
0: खरंच खूप चांगलं असं आपलं हे कार्य आहे. महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे असं म्हणायला हरकत नाही. मॅम, अगदी खूप छान आपण माहिती सांगितली, यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. यासोबतच आजचा परिसर कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

103 मेगाहर्ट्स FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. सुप्रभात हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी गौरी काबरा कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. श्रोतेहो, आज 10 जून जागतिक नेत्रदान दिवस. एका दृष्टीमुळं बदलतं आयुष्य. श्रोतेहो, नेत्रदानाविषयी समाजात जागृती निर्माण करणं तसेच नेत्रदानासाठी लोकांना प्रेरित करणं या उद्देशाने आजचा दिवस जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर आर एल भालचंद्र यांच्या स्मृती प्रित्यर्थ दृष्टीदान दिन म्हणूनही ओळखला जातो. श्रोतेहो, शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करत खडतर परिस्थितीवर मात करून आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या बळावर 80,000 अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले होते. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी आजचा दिवस दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रोतेहो म्हणतात ना, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. आपले डोळे ही मानवाला मिळालेली अत्यंत मौल्यवान देणगी आहे. या डोळ्यांमुळेच आज आपल्याला या सृष्टीतील निसर्गानं निर्माण केलेलं प्रत्येक सौंदर्य पाहता येतं, अनुभवता येतं. पण या जगात अनेक मुलं, मुली, माणसं, स्त्रिया अशाही आहेत ज्यांना डोळे नाहीये. अशा गरजू व्यक्तींना पुन्हा हे जग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जगातील जनतेत नेत्रदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी आजच्या दिवशी अनेक शिबिरे भरविली जातात. एखाद्या अंध व्यक्तीला आपले डोळे दान करून आपण कसे त्याच्या अंधारमय जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो याची जाणीव लोकांमध्ये होण्यासाठी विविध कार्यक्रम, उपक्रम आजच्या दिवशी राबविले जातात. अनंताच्या पलीकडे जाऊनही आपलं अस्तित्व उरावं, तुमच्या डोळ्यातून कुणीतरी हे जग बघावं. श्रोतेहो, आजही भारतात लोकांना अजूनही नेत्रदानाचं महत्त्व समजलेलं नाहीये. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे अद्यापही लोकांनी मान्य केलेलं नाहीये. आजही या मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद जनतेकडून मिळताना दिसून येत नाहीये. आणि यासाठीच आजचा दिवस जागतिक पातळीवर जागतिक नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात घर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गुलजार यांच्या गीताला संगीत आर डी बर्मन यांचं होतं.
1: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
1: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल

करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712254634. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाईश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
2: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. आता ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. तसेच 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राहून सहक्षेपित केला जाईल. सुरुवातीला 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
5: ऐकत रहा आकाशवाणी.

गणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारची काल तपपूर्ती झाली. या सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये कालच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमांवरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवीन व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सर्व राज्यांमध्ये 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू करण्यात आला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या आता 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळांसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला पुरंदर विमानतळ जमीन संपादनासाठी हुडकोकडून 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात शासनानं मान्यता आणि शासन हमी दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल इयत्ता 1 ते 6 नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजानं शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. महाराष्ट्र लोकभवन इथं काल आयोजित भगवान बिरसा मुंडा यांच्या 126 बलिदान

दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी तसंच वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी बांधव, आदिवासी कलाकार उपस्थित होते. जननायक आणि क्रांतीचे महानायक बिरसा मुंडा यांच्या बलिदानातून आदिवासी समाजाला स्वाभिमान, संघर्ष आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अजूनही कमी झाली नसल्यानं या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांच्या नंतर शाळा उशिरानं म्हणजे 22 जून रोजी सुरू होतील असं राज्याच्या शिक्षण विभागानं कळवलं आहे. राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनालयानं काल एक महत्वाचं परिपत्रक जारी केलं. त्यानुसार विदर्भ वगळता उर्वरित राज्यातल्या शाळा येत्या 15 जून रोजी नियमित वेळेत सुरू होतील. विदर्भात 22 ते 30 जून पर्यंत शाळा सकाळच्या सत्रात भरवल्या जातील आणि 1 जुलै नंतर नियमित वेळेत भरतील. केंद्र सरकारनं या महिन्याच्या 21 तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले आहेत असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. प्रधान यांनी काल एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. परीक्षेचं साहित्य परीक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहोचवण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार असून सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या 36 जिल्ह्यांमध्ये 40 सीईटी विद्यार्थी सहायता केंद्र सुरू करण्यात येत असून मुंबईत 3 तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी 2 केंद्र असतील. यापैकी 26 केंद्रांचं काम पूर्ण झालं असून 6 केंद्र अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित 8 केंद्रही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असल्याचा आरोप खान यांनी केला आहे. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं असून यातल्या 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे. हवामान. दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागाच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.

करता नीट यूजी पुनर्परीक्षेबाबत आवश्यक ती सर्व तयारी सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही. प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहायता केंद्र स्थापन करण्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा. आणि विदर्भातील उन्हाळ्याच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर शाळा 22 जून रोजी तर उर्वरित राज्यात 15 जून पासून शाळा सुरू होणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजे आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कामगारांमधील व्यसनाधीनता या विषयावर कामगार सभा या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांच्या प्राची परांजपे यांनी केलेली बातचीत.
2: तंबाखूयुक्त पदार्थ आहेत हे इतकं वाढतंय आपल्या देशामध्ये आणि याचं कारण म्हणजे लोकांना ते एक मोठं व्यसन आहे असं वाटतच नाही. ते असं म्हणतात की हे छोटं व्यसन आहे, हे मला का बंद करायला सांगताय.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 11 जूनला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात 568 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तुम्ही आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॅपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 10 जून. 10 जून हा राष्ट्रीय दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात दृष्टीदानाच्या मदतीसाठी आणि नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी हा दिवस 1982 सालापासून पाळला जातो. बॉल पॉइंट पेनच्या शोधाच्या स्मरणार्थ राष्ट्रीय बॉल पॉइंट पेन दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. 10 जून 1999 साली उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरव वृत्ती यासाठी निवड झाली होती. 10 जून 1924 साली नेत्रशल्य विशारद के भालचंद्र यांचा जन्मदिवस. 10 जून 1938 साली भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म. आणि 10 जून 1938 साली भारतीय गणिततज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन भारनायक यांचा जन्म. 10 जून 1955 साली भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म. हे होते आजचे दिनविशेष.
5: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या YouTube चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेधा. आजच आकाशवाणी मुंबईच्या

0: यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की मोबाईल म्हणा किंवा समाज माध्यम यामुळे कुठेतरी घराघरातला संवाद हरवत चाललाय आणि त्याचा दुष्परिणाम हा डोळ्यांवर सुद्धा होताना दिसतोय. अगदी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मोबाईलचा वापर अगदी सर्रास खूप होताना दिसतोय. स्क्रीन टाइम वाढला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगाल का आणि त्याचे काही दुष्परिणाम डोळ्यांवर होतात का?
1: नक्कीच. या वर्षीचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे की लव्ह युअर आईज, म्हणजे आपल्या डोळ्यांवर प्रेम करा, म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. स्क्रीन टाइम जो आहे, जो तुमचा दिवसभरात जर त्याचा अतिवापर असेल स्क्रीनचा, तर यामुळे नक्कीच तुमच्या डोळ्यावरती त्याचे दुष्परिणाम होतात. डोळे कोरडे पडणं किंवा जास्त लाईटमुळे डोळ्याची बाहुली आकुंचन पावणं, असे युवा पिढीमध्ये हे जास्त परिणाम दिसतात. तसेच 40 नंतर आपल्या डोळ्यांची नेहमी तपासणी करून घेणं, कारण बरीचशी आजार अशी असतात की जी त्याची आपल्याला काही चिन्ह दिसत नाहीत किंवा त्याचा आपल्याला काही त्रास नसतो. उदाहरणार्थ काचबिंदू, ह्याचा आपल्याला काही त्रास नसतो, परंतु हा हळूहळू नजर लोप पावणारा आजार आहे. त्यामुळे वयाच्या 40 नंतर नियमितपणे नेत्र तपासणी करणे, चष्म्याचा जर नंबर असेल तर त्याची नेहमी त्याचं तपासणी करून जर बदल झाला असेल तर तशा पद्धतीने उपाययोजना करणे. त्यानंतर आपल्याला जर मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार असतील तर डोळ्याचं जे नेत्रपटल आहे ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनाचं आपण नेहमी तपासणी करायला पाहिजे.
0: जसं की तुम्ही म्हणालात युवा वर्गामध्ये सध्या स्क्रीन टाइम वाढलाय, तर या युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही विशेष असा काही सल्ला द्याल का?
1: आधीची काळामध्ये जसं पुस्तकी ज्ञान म्हणायचो तसं परत पुस्तकांवर यायला पाहिजे. आजकालच्या जगामध्ये मुलं स्क्रीनवरती अभ्यास करतात आणि त्याच्यातून येणारे जे लाईट असतात जे की डोळ्याला घातक होऊ शकतात, त्यामुळे हा स्क्रीन टाइम जो आहे त्याच्यावर थोडा निर्बंध घालायला पाहिजे, आणि म्हणजे त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत.
0: त्यासाठी मला वाटतं आधी घरातून जनजागृती
1: झाली पाहिजे, पालकांमध्ये थोडी जनजागृती करायला पाहिजे,
0: महत्वाचं आहे. डॉक्टर, सध्या देशात आणि आपल्या राज्यात कॉर्नियल ब्लाइंडनेसची परिस्थिती कितपत गंभीर आहे?
1: सध्या आपल्या देशात तसं पाहिलं तर दरवर्षी 2,00,000 कॉर्नियाची गरज आहे, एवढे अंध रुग्ण आहेत. परंतु आपल्याला 50,000 ते 60,000 कॉर्निया फक्त उपलब्ध होतात.
0: अच्छा.
1: आणि या व्यतिरिक्त दरवर्षी 25,000 ते 30,000 नवीन कॉर्नियल ब्लाइंडनेस असलेले रुग्ण ऍड होतात, त्यामुळे ती यादी वाढत जाते. त्यामुळे हा प्रश्न तसा बऱ्यापैकी गंभीर आहे. त्यामुळे ही चळवळ अधिक सक्रिय करणं आणि नेत्रदानासाठी जनजागृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं.

0: आपण नेत्र प्रत्यारोपण करतो, तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्यात काही बदल झाले आहेत का?
1: हो, आता जे नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे आणि नवीन नवीन उपकरणं जी आता आपल्याला उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे आपण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे या शस्त्रक्रिया खूप विकसित झाल्या आहेत आणि जवळपास 85-90% ह्याचा शस्त्रक्रियेचा सक्सेस रेट आहे.
0: बर, डॉक्टर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा डोळ्यांवर काही परिणाम होतो का?
1: सर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब जर नियंत्रणात असेल तर त्याचा डोळ्यावरती परिणाम थोडा हळूहळू होतो, म्हणजे तेवढा अग्रेसिव्ह होत नाही. पण जर अनियंत्रित असेल तर डोळ्यावरती जो परिणाम होतो त्यामुळे रुग्णांची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे जर मधुमेह असेल आणि तुमचा नियंत्रित असेल तर दरवर्षी डोळ्याच्या पडद्याचं म्हणजे रेटिनाचं तपासणी करून घेणं आवश्यक आहे आणि तसंच रक्तदाबाचं पण आहे. तुम्हाला रक्तदाब आहे आणि तो नियंत्रित आहे तर वर्षातून एकदा रेटिनाचं तपासणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून सुरुवातीच्या लक्षणांमध्येच आपल्याला त्याच्यावरती उपाययोजना करता येते.
0: डॉक्टर, डोळ्यांचे आजार कोणते असतात?
1: डोळ्याचे प्रामुख्याने आजार आहेत की काचबिंदू, ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात अंधत्व येतं. मोतीबिंदू हे सर्वात प्रथम कारण आहे, परंतु मोतीबिंदू मध्ये असं आहे की आपण शस्त्रक्रिया करून जेव्हा लेन्स टाकतो तेव्हा रुग्णांना दृष्टी प्राप्त होते. परंतु काचबिंदू मध्ये जर ते पुढच्या स्टेज मध्ये गेलं असेल तर ट्रीटमेंटचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे जर घरात कोणाला काचबिंदू असेल आणि तुमचं तपासणीमध्ये डोळ्याचं जर दाब जर वाढलेला असेल असं लक्षात आलं असेल तर तुम्ही नक्कीच 6-6 महिन्याला किंवा वर्षातून एकदा डोळ्याची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या पडद्यांचे आजार असतात, ज्याला एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणतो, त्यामध्ये वयोवृद्ध लोकांमध्ये हे आजार बघायला मिळतात.
0: डॉक्टर, बऱ्याच वेळेला आपण बघतो की डोळे हे लाल झालेले दिसतात किंवा सुजलेले दिसतात, तर त्यासाठी अपुरी झोप हे कारण आहेच, पण अजून काही त्याचं दुसरं कारण आहे का?
1: अपुरी झोप एक कारण आहे, दुसरं कारण म्हणजे वातावरणातले जे धुळीचे कण असतात त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ऍलर्जीचा प्रकार होतो, त्यामुळे डोळे सतत लाल होणे आणि मग साहजिकच माणूस डोळे लाल झाल्यामुळे ते हाताने चोळतात. त्याच्यामुळे हे टाळायला पाहिजे, कारण हाताची जी घाण असते ती आपल्या डोळ्यांमध्ये लागते आणि त्याच्यामुळे जंतू संसर्ग डोळ्यात होतो आणि डोळे अजून लाल होतात.
0: तर त्यासाठी काय उपाययोजना आपण घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे?
1: शक्यतो आपण जेव्हा धुळीच्या ठिकाणी वगैरे असतो तेव्हा गॉगल वापरायला पाहिजे, जेणेकरून त्या धुळीपासून आपल्याला थोडस प्रतिबंध होईल आणि त्याचा डायरेक्ट डोळ्यांवरती परिणाम होणार नाही. त्यानंतर जेव्हा केव्हा डोळे खाजवतात किंवा डोळ्यामध्ये लाली येते तेव्हा घरात पाण्याने डोळे धुतले तरी पण चालतात, आणि जर असह्य असेल तर नजीकच आपल्या नेत्रतज्ञांना दाखवून सल्ला घेणं योग्य राहील.
0: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
1: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही, असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
0: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
1: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
0: अच्छा, बरं. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
1: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो, म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला, तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
0: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
1: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
0: डॉक्टर, जाता जाता एक प्रश्न विचारते की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही

0: सर्व नागरिकांना काय आव्हान कराल, काय सल्ला द्याल?
1: मला असं वाटतं की आज जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आज आपण सगळेच नेत्रदान प्रतिज्ञा करण्याचा संकल्प करूया, जेणेकरून त्याबद्दल जनजागृती होईल आणि जे कोणी अंध व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यात एक प्रकाशमय जीवन येईल. तसेच मला युवा पिढीला असं सांगावं असं वाटतं की जो स्क्रीन टाईम आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे, आपल्या मनात बरंच आपला ताबा ठेवायला हवा, जेणेकरून पुढे याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह असे आजार आहेत अशा रुग्णांनी वेळोवेळी डोळ्याची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून आपल्या डोळ्याची निगा राखता येईल. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मला सर्वांना असं सांगावं असं वाटतं की आपण आजच नेत्रदानाचा संकल्प करूया, जेणेकरून आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो.
0: डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की अगदी जन्मतः बालकांना सुद्धा मोतीबिंदू असतो, तर त्याचं नेमकं काय कारण आहे? हे काही अनुवंशिक असतं का काही त्याची वेगळी कारण आहे?
1: जन्मजात किंवा नवजात बालकांना मोतीबिंदू होण्याची विविध कारणं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जर माता जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला जर जंतुसंसर्ग झाला तर ते मातेच्या रक्तावाटे बालकापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे डोळ्यामध्ये मोतीबिंदू तयार होतो. काही बाळांमध्ये मोठं झाल्यानंतरही मोतीबिंदूचं प्रमाण दिसतं, पण ते अनुवंशिकच असायला पाहिजे असं नाहीये. कधी कधी डोळ्याला मार लागल्यामुळे किंवा काही जन्मजात दोषांमुळे सुद्धा मोतीबिंदू होऊ शकतो.
0: मंडळी, असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण आज यात बदल करून असं म्हणावं असं वाटतंय की तूच आहे दुसऱ्याच्या जीवनाचा शिल्पकार. जर तुम्ही नेत्रदान केलं तर एखाद्याचं आयुष्य हे आनंदी आणि सुखकर होऊ शकतं. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करते की अवश्य नेत्रदान करा, मोठ्या संख्येने यात सहभागी व्हा आणि आपल्या एका निर्णयामुळे एखाद्याचं आयुष्य आपण उजळवूया. हे अतिशय महान असं कार्य आहे आणि या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा अशी मी आपल्याला विनंती करते. मॅडम, दृष्टीदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकतं आणि त्यासाठी कुटुंबीय तसंच समाजाची भूमिका किती महत्वाची आहे याविषयी आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 एका नवीन विषयासह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5-star हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. श्रोतेव कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आहे.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीजवर रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.

0: आशा भोसले यांच्या स्वरात, भारा तांबे यांचं सुगमगीत आपण ऐकलं, संगीत श्रीनिवास खळे यांचं होतं.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
1: आकाशवाणी चंद्रपूर.
3: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा, मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
3: चालता बोलता.
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत
4: थेट तुम्हाला.
3: काही हलक्या फुलक्या गप्पा,
4: काही रंजक प्रश्न
3: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
4: तुमची गोष्ट,
3: तुमचा आवाज
4: आणि तुमचंच गाणं.
3: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून
4: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
3: चालता बोलता.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
2: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
5: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
1: NBA क्रिकेटर,
0: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
1: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
0: यामधील अनुभवी प्राध्यापक
1: तसंच कॅम्पस प्लेसमेंटद्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
0: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
1: 9209441985. मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
6: श्रोत्या, सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी सौ पूजा दर्शन पडगिलवार, राहणार चंद्रपूर. मी आज काही तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तोंडी लावणे. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की तप्त दिवसांमध्ये रोजचं जेवण सुद्धा चवीने जेवल्या जात नाही आणि गरमागरम अन्नही खाल्ल्या जात नाही आणि गार झालेलं अन्नही खावं वाटत नाही. अशा वेळेस तोंडी लावणे असले की ताटातील अन्नाची लज्जत वाढते आणि जेवणाऱ्याचा आनंदही वाढतो. तर अशाच चटपटीत तोंडी लावण्याचे प्रकार आज मी तुम्हाला सांगते. फजिता. हां, फजिता म्हटलं तर तुम्हाला असं वेगळं काही वाटलं ना. हा खरंच हा फजिता वेगळा प्रकार आहे. खरंच तुम्ही एकदा हे ट्राय करून पाहायला काही हरकत नाही. चला तर मग आपण याचे साहित्य आणि कृती बघूया. साहित्य: अंदाजे 4 वाटी आंब्याचा पातळ रस, 4 ते 5 लाल सुकी मिरची, लसूण, अद्रक, चिपेस, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, हिंग, थोडासा ओला नारळाचा किस, चवीला गुळ किंवा साखर, मीठ, मोहरी अर्थातच फोडणीकरिता तेल. कृती: मैत्रिणींनो, मी पहिले तुम्हाला आंब्याचा पातळ रस कसा करायचा ते सांगते. आंबा समजा थोडा चवीला आंबट गोड असला तर हा खूप छान फजिता तयार होतो. आंबे माचून घेतल्यानंतर आंब्याच्या सुरुवातीचा जो घट्ट रस निघतो तो रस काढून बाजूला ठेवायचे. फजिता करिता आपल्याला हा रस तयार करायचा नाही. कृती: मैत्रिणींनो, मी पहिले तुम्हाला आंब्याचा पातळ रस कसा करायचा ते सांगते. हा आंबा थोडा चवीला आंबट गोड असला तर अतिउत्तम. आंबे माचून घेतल्यानंतर आंब्याच्या सुरुवातीचा जो घट्ट रस निघतो तो रस काढून बाजूला ठेवायचे. फजिता करिता आपल्याला या रसाचा वापर करायचा नाही. रस काढल्यानंतर त्या कोईला टरफलांना बराच गर असतो. त्या कोईमध्ये व टरफलांमध्ये भरपूर पाणी टाकून हाताने छान चोळून त्याचा पातळ रस काढावा. हा झाला फजिता करिता पातळ रस तयार. कृती: तुमच्या अंदाजेनुसार किंवा तुमच्या प्रमाणानुसार तेल टाकून तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडली की कढीपत्ता, सुकी लाल मिरची, लसूण अद्रकाची पेस्ट, हिंग हे सर्व टाकायचे. त्यानंतर हा पातळ रस टाकायचा. रस टाकल्यानंतर हळद, धणा पावडर, जिरा पावडर, खोबरा खीस, चवीला गुळ घालायचा व एक उकळी आल्यानंतर मीठ टाकायचे. छान उकळू द्यायचे. वरून कोथिंबीर टाकायची. झाला खाण्यास तयार फजिता. हे आपल्या म्हणजे वरण भात, पोळी भाजी सोबत छान तोंडी लावण्यासाठी हा एक फजिता तयार झाला. डुबुक आंबा. आंब्याचा सीझन चालू आहे. कैरीपासून आपण लोणचं, मुरब्बा, तक्कू एक ना एक अनेक प्रकार करतो. आपण त्याच्या कोई फेकून देतो व त्याच कोईपासून आपण डुबुक आंबाची रेसिपी ऐकणार आहोत. साहित्य: कैरी चिरताना कोईला थोडासा आंबा राहू द्यायचा. कैरीच्या कोई 5 ते 6, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 ते 1.5 चमचा गुळ, 1 चमचा शेंगदाण्याची कूट, 1 चमचा तिळाचा कूट, लसणाची पेस्ट, थोडासा हिंग, तिखट, मीठ आपल्या आवडीनुसार, 5 ते 6 मेथी दाणा, फोडणी करिता मोहरी, जिरं अर्थातच तेल आणि कोथिंबीर. कृती: गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, मेथी दाणा हे तडतडले की हिंग टाकायचा. नंतर कोई टाकून गॅसची फ्लेम स्लो करून कोईला व्यवस्थित परतून घ्यायचे. झाकण ठेवून कोईना थोडेसे वाफवून घ्यायचे. कोई वाफल्यानंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, तिळाचे कूट, लाल तिखट, हळद, धणे पावडर, जिरे पावडर टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे. नंतर यामध्ये साधारणतः 2 ते 3 वाटी गरम पाणी टाकून गॅसची फ्लेम हाय करून छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मीठ, गुळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचे. नंतर यामध्ये झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यायचे. म्हणजे कोईचा आंबटपणा यामध्ये उतरतो आणि कोई नरम पण होते. वरून कोथिंबीर टाकून डुबुक आंबा तयार. आंबट गोड चवीचा चटकदार चटपटीत डुबुक आंबा तयार. हा आपण भाकरी सोबत, पोळी सोबत, भातासोबत खाऊ शकतो. असा हा अप्रतिम हा डुबुक आंबा खूप छान लागतो. यातील कोय आपण पिकलेल्या आंब्याची जशी खातो ना तशीच खायची. याची आंबट गोड चव खूप मस्त लागते. या सीझन मध्ये मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं की वाळवण आणि लोणची यांची तयारी उन्हाची पर्वा न करता आपण सर्वजणी करत असतो. लोणच्याचे पाहणा कितीतरी प्रकार आहेत आणि हो रेडीमेड पण मिळतात, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या लोणच्याची चव ही वेगळीच नाही का? नेहमीच्या भाज्या फळांपासून वेगवेगळी लोणची तयार करून आपण त्याचा आस्वाद घेत असतो. आज मी जे लोणचं तुम्हाला सांगणार आहे ते आहे आरोग्यासाठी अत्यंत चांगले. हे आहे खजुराचं लोणचं. शरीरातील रक्तवाढीसाठी आपला आब राखून ठेव असलेला खजूर

तुमच्यामध्ये जेव्हा मुरतो तेव्हा ते कसं लागतं हे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघायला हवं. मैत्रिणींनो, अजून एक गोष्ट म्हणजे या लोणच्यांमध्ये तेलाचा अजात वापर नाही. चला तर जाणून घेऊया या खजुराच्या लोणच्याची रेसिपी. खजुराचे लोणचे साहित्य. खजूर थोडी कडक, खूप नरम पण नको. खजूर 250 ग्रॅम, ओली लाल मिरची 100 ग्रॅम, हिंग अंदाजे 1 चमचा, जिरे 1 चमचा, मेथी दाना 1/2 चमचा, हळद, मीठ 1/2 इंच, आलं 2 चमचे, मोहरी डाळ. ओल्या कापडाने खजूर पुसून घ्यायची, त्यातील बी काढून टाकायची. खजुराचे फार तुकडे करू नये, एका खजुराचे 4 तुकडे करावे. ओली लाल मिरची बारीक वाटून घ्यायची. मोहरी डाळ, मेथी, जिरे हलकेसे लालसर भाजून घेऊन जाडसर वाटून घ्यायचे. नंतर त्या खजुरावर वाटलेली लाल मिरची पसरवून त्यावर हिंग घालावा. अद्रक बारीक किसणीने किसून त्यात टाकावा. जाडसर वाटलेले जिरे, मेथी, मोहरी डाळ, हळद, मीठ हे सर्व जिन्नस टाकून चांगले कालवून घ्यायचे. लगेचच लोणचे खाता येते. साधारणतः हे लोणचे महिनाभर टिकते. टीप: ओली लाल मिरची आपल्याला 12 महिने मिळत नाही तर आपण काय करायचे, सुकी लाल मिरची असते ना ती पाण्यात 1/2 तास भिजत घालायची, नंतर ती वाटून घ्यायची. पण हे लोणचे फ्रीज मध्ये ठेवावे लागते, कारण आपण मिरची पाण्यात टाकली होती ना पण त्याला बुरशी लागू नये म्हणून त्याला ते फ्रीज मध्ये ठेवावं लागते. मैत्रिणींनो, आपला संसार काटकसरीने नीटनेटका करायचा प्रयत्न करतो. अन्न वाया जाऊ नये, पदार्थ फेकायला जाऊ नये, यासाठी त्याला वापरायच्या नव्या नव्या युक्त्या शोधत असतो. आरोग्यासाठी चांगल्या पण फेकायला जाणाऱ्या अनेक अनेक गोष्टीपासून रुचकर पदार्थ बनवून तो घरच्यांना कशापासून बनवलेला आहे हे न सांगून खाऊ घालण्यात जो आनंद आहे ना तो मी नेहमीच मिळवत असते. तर मग मैत्रिणींनो, ऐकायची का ही रेसिपी. आता टरबुजाचा सीझन आहे, आपण त्यातील लाल गर खाऊन पांढरा गर आणि साल सहज फेकून देतो. पण वाया जाणाऱ्या पांढऱ्या गरापासून तयार होणाऱ्या चटपटीत अशी धपाट्यांची रेसिपी सांगणार आहे. टरबुजाच्या पांढऱ्या भागापासून धपाटे. टरबुजाचा पांढरा केस, 2 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी कणिक, 1/2 वाटी तांदळाचे पीठ, 1/2 वाटी पेक्षा कमी बेसन, तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट अर्थातच तेल. कृती: सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, तीळ, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट टाकून या पिठामध्ये बसेल तेवढा हा पांढरा टरबूजचा किस घालायचा. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. या पिठाचा गोळा करून 5 ते 7 मिनिट रेस्ट करिता ठेवायचे. ओला कापड करून एक छोटा गोळा घेऊन त्या कापडावर हाताने थापायचे. धपाट्याची सरळ बाजू तव्यावर उलटी करून तो कापड अलगत काढून घ्यावा व तेल टाकून खरपूस भाजून घ्यावा. तेल आपल्या इच्छेनुसार. झाले गरमागरम धपाटे तयार. मैत्रिणींनो, उन्हाळा म्हटलं तर प्लान केलेली ट्रीप, माहेरपण, पाहुणे, वाळवणाचे पदार्थ, थंडगार पेय, आंबे, टरबूज यासोबतच येणारी एक गोष्ट म्हणजे मुलांच्या सुट्ट्या. दिवसभर त्यांना कशात गुंतवून ठेवावे आणि थोड्या थोड्या वेळाने लागणाऱ्या भूकेसाठी रोज रोज नवीन चटपटीत मुलांना आवडेल असा कोणता पदार्थ करावा बरं, मुलांच्या आईच्या डोक्यात उन्हाळ्यामध्ये सतत येणारा हा प्रश्न. तर अशाच मुलांच्या छोट्या भूकेसाठी ऐकूया ही रेसिपी. बरं मैत्रिणींनो, अजून एक मी जी रेसिपी सांगणार आहे ना त्या रेसिपीचा असा अट्टाहास नाही की मला ही रेसिपी करायची आहे तर हे विकत आणू दे, ते विकत आणू दे असा बिलकुल अट्टाहास नाही. आपल्या स्वयंपाकघरातच सर्व जिन्नस उपलब्ध असतात. चला तर मग ऐकूया ही रेसिपी छोट्या भूकेसाठी. तुम्ही याला मुलांच्या भाषेत नाचोज किंवा शंकरपाळी पण म्हणू शकता. नाचोज म्हटलं की मुलांना आवडतं. या नाचोजला खूप तेल पण लागत नाही, चटपटीत 2 मिनिटातच फसतं. साहित्य: 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, 1 वाटी भिजवलेला बारीक साबुदाना, थोडे जिरे, ओवा, हलकस तिखट, भरपूर तीळ, तळण्यासाठी तेल आणि मीठ. कृती: कणिक, मैदा, भिजवलेला साबुदाना, जिरे, ओवा, तिखट, मीठ हे सर्व एकत्र करून पाण्याने मळून घ्यायचे. यामध्ये मोहन घालायचे नाही आणि 15 ते 20 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचे. 15 ते 20 मिनिटांनंतर एक छोटा गोळा घेऊन पातळ पोळी लाटायची. हवा तो आकार द्यायचा, ट्रायंगल, चौकोन, जसं मुलांना जो आकार आवडते तो आकार द्यायचा. नंतर तळून घ्यायचे. तेल अजिबात लागत नाही आणि महिनाभर आरामात टिकतो. आणि हे नाचोज मीडियम गॅसवर तळायचे. तांदुळाच्या पिठाचे तोंडुळे किंवा मुलांच्या भाषेत म्हटलं तर स्टिक असा हा चालता फिरता मस्त खमंग असा हा पदार्थ. तुम्ही याला इंडियन फिंगर स्टिक पण म्हणू शकता. एकदा खायला सुरुवात केली ना कोणीच थांबणार नाही, मोठे पण नाही आणि लहान पण नाही. साहित्य: 6 वाटी तांदळाचे पीठ, तिखट 3 ते 4 चमचे, आवडीनुसार कमी जास्त करू शकता, ओवा 1 चमचा.

0: जिरा पावडर 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, धणा पावडर 2 चमचे, तीळ आपण ज्या वाटीने पीठ घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी तीळ, लोणी 1 वाटी, ताक किंवा पाणी, मीठ चवीनुसार, अर्थातच तळण्यासाठी तेल. कृती: तांदळाचे पीठ, तीळ, मीठ, तिखट, जिरा पावडर, धणा पावडर, ओवा, हिंग हे सर्व मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये लोणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचे. नंतर काय करायचे, थोडे पीठ बाजूला ठेवायचे, अर्धे पीठ ताकाने भिजून घ्यायचे. आपण सर्व एकदाच भिजवले ना थोडे ते सैलसर होते, म्हणून थोडे थोडे करून भिजवून घ्यायचे. नंतर छोटा गोळा घेऊन हातावर लांब स्टिक किंवा तोंडुळे तयार करून घ्यायचे. नंतर मीडियम गॅसवर सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायचे. 15 ते 20 दिवस आरामात हे स्टिक टिकतात.
1: श्रोते हो, रुचिरा किचन टिप्स या कार्यक्रमात पूजा पडगेलवार यांच्या रेसिपीज आत्ताच आपण ऐकल्यात.
2: श्रोते हो, तुमच्या पसंतीच्या मराठी आणि हिंदी चित्रपट गीतांचा फोन इन कार्यक्रम हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर मंगळवारी सकाळी 11 वाजता आणि त्याचं प्रसारण होईल दर गुरुवारी सकाळी 11:30 वाजता. या कार्यक्रमासाठी आपल्या पसंतीची गीतं आपण आम्हाला सांगू शकता आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0717225434. तेव्हा हॅलो आपली आवड आणि हॅलो फरमाइश या फोन इन कार्यक्रमामध्ये सामील व्हा आणि आपल्या आवडीच्या गीतांचा आनंद घ्या.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: ओ, थँक्स गप्पू, चौलस हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
6: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
7: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझ पाय.
8: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
9: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकत.
8: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
9: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
2: करिअरच्या नव्या दिशा.
10: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
11: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
10: चालता बोलता.
11: रस्त्यावर चालताना,
10: कॉलेजच्या परिसरात,
11: बाजारात किंवा चौकात
10: आम्ही भेटणार आहोत
11: थेट तुम्हाला.
10: काही हलक्या फुलक्या गप्पा,
11: काही रंजक प्रश्न
10: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं.
11: तुमची गोष्ट,
10: तुमचा आवाज
11: आणि तुमचंच गाणं
10: ऐकत रहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
11: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
10: चालता बोलता.
1: FM 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षित करीत आहोत.

आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एकादकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट

यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटी अंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान

0: केल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशक पूर्णिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. नेत्रदान अलौकिक दान.
2: श्रोते हो, ऐकूया जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नेत्रदान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. रंग जगाचे सारे पाहू दे त्यांनाही नेत्रदान हे श्रेष्ठ दान विसरू नका कधीही. दरवर्षी 10 जून हा जागतिक नेत्रदान दिवस किंवा दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं आणि अंधत्वाच्या समस्येबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणं हा आहे. सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 जून हा दिवस नेत्रदान दिवस म्हणून पाळला जातो. विकसनशील देशांमध्ये अंधत्व ही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. श्रोते हो, एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे किमान 2 दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, ज्यामुळे त्यांचं जीवन सुंदर आणि सुखकर होऊ शकतं. नेत्रदान हे एक महान सामाजिक कार्य आहे जे मृत्यूनंतरही इतरांना नवीन जीवन देऊ शकतं. श्रोते हो, जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रमात नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांना. डॉक्टर आशिष होलानी हे छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 15 वर्षांपासून नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर आशिष होलानी, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार स्मिता मॅडम.
0: डॉक्टर, आज आहे जागतिक नेत्रदान दिन, तर त्यानिमित्तानं आज आपण नेत्रदान अलौकिक दान या विषयावर बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की नेत्रदान म्हणजे नेमकं काय बरं.
1: यामध्ये सांगायचं म्हणजे नेत्रदान किंवा त्याला दृष्टीदान असं म्हणतात, म्हणजे मृत्यूनंतर आपल्या डोळ्यातील जी काळी बाहुली असते, जो काही पारदर्शक पडदा आहे, त्याला इंग्रजीमध्ये कॉर्निया सुद्धा म्हणतात. तो पारदर्शक पडदा बाहुली दान करणे, जेणेकरून अंध व्यक्तीला दृष्टी मिळू शकेल.
0: हे नेत्रदान आणि संपूर्ण डोळा प्रत्यारोपण याच्यामध्ये काय फरक आहे बरं.
1: नेत्रदानात संपूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला लावला जात नाही, तर फक्त बाहुलीचा किंवा डोळ्याचा जो पारदर्शक पडदा आहे कॉर्निया हा प्रत्यारोपित केला जातो. संपूर्ण डोळा प्रत्यारोपण करण्याची वैद्यकीय सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.
0: डॉक्टर, नेत्रदान करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, म्हणजे कोण कोण नेत्रदान करू शकत.
1: यामध्ये कोणत्याही वयाची स्त्री किंवा पुरुष व्यक्ती नेत्रदान करू शकते. वयाची काही अट नसते. चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह किंवा रक्तदाब असलेले रुग्णही नेत्रदान करू शकतात. फक्त एड्स, हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस सी, रेबीज किंवा रक्ताचा कर्करोग, रक्ताचा कॅन्सर असलेले व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. किंवा ज्यांना फार मोठ्या गंभीर रक्ताच्या इन्फेक्शनमुळे, त्याला सेप्सिस म्हणतात, त्यामुळे जर निधन झाले असेल तर ते लोक नेत्रदान करू शकत नाहीत.
0: साधारणतः मृत्यूच्या किती वेळानंतर नेत्रदान केलं जातं.
1: मृत्यूनंतर साधारणतः 4 ते 6 तासाच्या आतमध्ये नेत्रदान करणे आवश्यक असते. पण जर तो कालावधी थंडीच्या दिवसांचा असेल, जिथे तापमान कमी असतं, शरीरातल्या पेशी थोड्याशा त्यांची रिॲक्शनही कमी असते, तर त्यावेळेच्या त्या तापमानामध्ये 8 ते 10 तासांपर्यंत पण नेत्रदान करू शकतात.
0: म्हणजे वातावरणानुसार ह्याचा वेळ बदलू शकतो.
1: हो
0: डॉक्टर, मग या नेत्रदानाची प्रक्रिया कशी पार पडते.
1: इच्छुक असतील नेत्रदान करण्यासाठी किंवा त्यांचे नंतर नातेवाईक असेल, तर त्यांना हा मोठा प्रश्न पडतो की ही प्रक्रिया कशी पार पडते, नेत्रदान केल्यानंतर त्याचा व्यवस्थित उपयोग होईल नाही होईल. तर या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे की मृतदेह हलवायची गरज नसते. बऱ्याच नातेवाईकांना हे असतं की मग आता

0: मृतदेह आम्ही कुठे न्यावा, मग नेत्रदान कसं करणार, काय करणार? तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळच्या नेत्र पिढीला तात्काळ कळवावे लागते. डॉक्टरांची टीम किंवा त्यांचे जे काही ट्रेंड डॉक्टर्स असतात, असिस्टंट असतात, त्यांची टीम घरी किंवा त्या रुग्णालयात येते व 10 ते 15 मिनिटात ते काळे बुबुळ किंवा पारदर्शक पडदा, ज्याला कॉर्निया म्हणतात, हे काढून घेतात. आणि यामुळे चेहऱ्यावर कोणतीही विकृती येत नाही. ह्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया म्हणजे संकलन. नेत्रदान झाल्यानंतर ज्याला संकलन म्हणतात, संकलन म्हणजे ते साठवणे. तर नेत्रदान झाल्यानंतर त्या दान केलेल्या पारदर्शक पडद्याची त्या हॉस्पिटलमध्ये किंवा नेत्र पेढीमध्ये पूर्णपणे तपासणी केली जाते. त्याला आम्ही सेग्रिगेशन म्हणतो, म्हणजे ते कोणत्या व्यक्तीला कोणत्या बुबुळाच्या बिमारीसाठी कामाला येतं हे सगळं त्याला तपासणी केली जाते. त्यानंतर प्रिझर्वेशन म्हणजे ते साठवले जातात. ते त्याचे विशिष्ट पद्धतीचे, त्याला पण मीडिया म्हणा किंवा काही द्रव असतात, ज्यामध्ये हे नेत्र साठवून त्यांना त्या आय बँक मध्ये ठेवले जातात. व ते जशी पेशंटची गरज असते, जिथे कुठे भारतामध्ये किंवा त्या त्या राज्यामध्ये गरज पडते, तिथे ते पाठवले जातात. तर ते 2 ते 3 महिन्यापर्यंत त्याला साठवण करून ठेवता येतं. आणि ही सगळी प्रक्रिया आय बँक नेत्र पेढी या ठिकाणी पार पडते. आणि त्यानंतर ट्रान्सप्लांट, म्हणजे जो नेत्रदाता असतो त्याला डोनर म्हणणार, आणि ज्या पेशंटला ते अवयव प्रत्यारोपण होतात त्याला रिसिपियंट म्हणजे तो स्वीकारणारा जो माणूस आहे, तर त्याला प्रत्यारोपण त्या हॉस्पिटलमध्ये नेत्ररोग तज्ज्ञांच्या सानिध्यात हे सगळं ऑपरेशन करून ते ट्रान्सप्लांट करतात.
1: डॉक्टर, असं होऊ शकतं का की म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये नेत्रदान स्वीकारलं जात नाही, अशी काही परिस्थिती असते का?
0: हो, जरूर असते. जर एखाद्या व्यक्तीला एड्स किंवा एच आय व्ही असेल, किंवा कावीळ, ज्याला हिपेटायटिस बी, हिपेटायटिस जी, जे रक्ताने संक्रमित होणारे आजार आहेत, रक्ताचा कर्करोग आहे, धनुर्वात आहे, रेबीज आहे, किंवा जसं रक्ताचं फार मोठे इन्फेक्शन शरीरात झालेलं आहे, असे जर रोग असतील, असे हे जर संसर्गजन्य रोग असतील, तर नेत्रदान स्वीकारले जात नाही, किंवा ह्या व्यक्ती नेत्रदानासाठी पात्र ठरत नाहीत.
1: डॉक्टर, कधी असंही होत असेल की एखाद्या व्यक्तीने समजा आधीपासूनच इच्छापत्र लिहून ठेवलेलं असेल की मला नेत्रदान करायचंय, आणि जेव्हा ते व्यक्ती मृत पावते तर त्यावेळेस त्याला त्यापैकी एखादा आजार झालेला असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं नेत्रदान स्वीकारलं जातं की नाही जात?
0: बरोबर आहे. तर कधी कोणी अगोदरही आपली इच्छा व्यक्त केलेली असते, पण मरणाच्या वेळी त्यांचे जे काही कागदपत्र असतात ते जरूर सगळे तपासले जातात की ह्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालाय, जिथे कुठे ते ऍडमिट असतील किंवा ते डॉक्टरांचं काही पत्र असेल, त्यानुसार त्याला बघूनच पुढची सगळी प्रक्रिया पार पडते. म्हणजे तुमचं त्याला आपण मराठीत मृत्यूपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट जे म्हणतो, ज्या हॉस्पिटलमधून भेटतं, तर त्याच्यानुसार आपल्याला त्या समोरच्या डॉक्टरांना जे कलेक्शनसाठी आलेले आहेत तर त्यांना ते दाखवणं गरजेचं आहे. आणि ही नातेवाईकांची जबाबदारी असते की त्यावेळेला त्यांना सगळे कागदपत्र दाखवणे, जेणेकरून हे जे काही संसर्गजन्य रोग आहेत तर ते लाभार्थ्याला कळत न कळत जाऊ नयेत.
1: डॉक्टर, आता तुम्ही म्हणाला की कुटुंबियांची सुद्धा जबाबदारी असते की त्यांनी ते वेळेवर कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे, पण तसंच जर जेव्हा एखादी व्यक्ती आपली इच्छा व्यक्त करते की मला नेत्रदान करायचंय, तर त्यावेळेस कुटुंबातील सदस्यांची परवानगी आवश्यक असते का, आणि ती का बरं असते? बरं,
0: हो. जरी एखाद्या व्यक्तींनी हयात असताना नेत्रदानाची शपथ घेतली असेल किंवा त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल, तरी मृत्यूनंतरही प्रत्यक्ष दान करण्यासाठी किंवा प्रत्यक्ष दान करते वेळी कायदेशीररित्या वारसांची किंवा जवळच्या नातेवाईकांची लेखी संमती असणं अनिवार्य आहे.
1: आणि ती कशासाठी?
0: ती कशासाठी म्हणजे काय की पुढे चालून त्या नातेवाईकांचं काही ऑब्जेक्शन येऊ नये की बाबा आम्हाला न विचारता डोळ्यांचं दान करण्यात आलं. आणि सहसा बऱ्याच वेळेला असंही होतं की ते नातेवाईक त्या डॉक्टरांना किंवा त्या दवाखान्यात चौकशी करतात, विचारतात की आमच्या पेशंटचे डोळे कुणाला प्रत्यारोपण करण्यात आले, कसे करण्यात आले, काय करण्यात आले. तर ते त्यावेळी नातेवाईकांनी फार जास्ती त्यामध्ये पॅनिक न होता किंवा घाबरून न जाता व्यवस्थितपणे सहकार्य करणे, की जेणेकरून त्या समोरच्या डॉक्टरांना किंवा नेत्र पेढीच्या तज्ञांना काही डोक्यात प्रश्न न ठेवता ते त्यांचं त्यांचं काम करतात. आणि सहसा असं कुठे काही सांगण्यात येत नसतं की कोणाचे डोळे कोणाला प्रत्यारोपण करण्यात आले काय, तर असं काहीही नसतं. तर त्यामुळे नातेवाईकांनी शांतपणे ह्या सगळ्या प्रक्रियेला मदत करणे आहे.
1: डॉक्टर, आपल्या देशामध्ये नेत्रदानाचं प्रमाण किती आहे आणि समाजात याविषयी काही उदासीनता आहे का बरं?

आपल्या भारतामध्ये तसं पाहिलं गेलं तर मागणी आणि पुरवठा म्हणजे गरज तशी आहे बऱ्यापैकी प्रमाणात, मागणी पण जास्ती आहे पण जो पुरवठा होतो त्या दोघांमध्ये तफावत आहे. भारतात साधारणतः वर्षाला साधारणतः 1,00,000 लोकांना याची गरज असते, म्हणजे ज्यांना बुबळाचे आजार, त्याचे बुबळाचे इन्फेक्शन कधी लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1,00,000 पर्यंत त्याची गरज असते. आणि दरवर्षी 15 ते 20

0: बुबळाचे इन्फेक्शन, कधी लागणे, कधी बुबळाचे काही जुनी टीक असणे किंवा जन्मजात काही कुणाला प्रॉब्लेम असणे, तर ते 1 लाखापर्यंत त्याची गरज असते आणि दरवर्षी 15 ते 20 हजार लोकांची त्याच्यात भर पडतच असते. ह्या सगळ्या अथक प्रयत्नांमधूनही फक्त 40 ते 45 हजार पर्यंतच लोक नेतदान करतात. त्यामध्ये सुद्धा कामाला येणार आहे, म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला खरोखरच त्याचा फायदा भेटणार आहे, नेत्र हे 35 ते 40 हजारच कामाला येतात. पण असंही नाही की उरलेले नेत्राचं काय होतं काय नाही, पण ते जे काही जे नेत्र ज्यांची पेशंटची संख्या किंवा त्याची क्वालिटी जर थोडीफार कमी असेल तर ते रिसर्च पर्पजला, काही औषधांच्या रिसर्च पर्पजला किंवा पेशंटच्या रिसर्च पर्पजला ते उरलेले नेत्र कामाला येतात.
1: डॉक्टर, मग याच्यामध्ये आपल्या समाजामध्ये तुम्हाला काय उदासीनता जाणवली बरं?
0: यामध्ये मुख्यत्वे करून समाजामध्ये बऱ्याच जणांचा उदासीनता किंवा गैरसमज असा आहे की लोकांना नेत्रदानाची भीती वाटते, त्याच्यात संकोच आहे. त्यामध्ये भीती व संकोच असा आहे की नेत्रदान केल्यानंतर चेहरा विद्रूप दिसेल का, परत अंधश्रद्धा अशी आहे की जन्म मृत्यू व अवयवदानाचा काही संबंध आहे का, त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया काळजीपूर्वक केली जाते का. काही जणांचं गैरसमज असा आहे की मृत्यू झाल्यावर नेत्रदान केलं किंवा अवयवदान केलं तर आपल्याला परत जन्म भेटत नाही, त्याच्यानंतर डोळे काढल्यानंतर मृत आत्म्याला शांती भेटते का. पण हे सगळे गैरसमज आहेत, कारण की मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जागी येऊन हे अवयवदानाचं ते प्रक्रिया पार पडतात आणि ही प्रक्रिया एवढी व्यवस्थित आहे नेत्रदानाची की जेणेकरून फक्त काळे बुबुळ म्हणा किंवा तो पारदर्शक पडदाच काढला जातो, त्याच्यामुळे चेहऱ्याला काही विद्रुपीकरण येत नाही आणि डॉक्टर स्वतः ते करत असल्यामुळे नातेवाईकांनाही त्याच्यामुळे काही असं काही घाबरून जायचं काम नाही.
1: डॉक्टर, मगाशी तुम्ही नेत्रपेढ्यांचा उल्लेख केला, तर मग नेत्रदानामध्ये या नेत्रपेढ्यांची भूमिका काय असते बरं?
0: नेत्रपेढ्यांची खरी भूमिका म्हणजे जे काही डॉक्टरांनी संकलन केलेले जे डोळे असतात ते नेत्रपेढ्यामध्ये सुरक्षित ठेवले जातात. त्यांची नेत्रदान झाल्यानंतर त्या डोळ्यांची व्यवस्थित पूर्णपणे काळजी घेतली जाते, जेणेकरून आम्ही त्यांना सेग्रिगेशन म्हणजे ते डोळे कोणत्या कोणत्या बिमारीसाठी कामाला येऊ शकतात, कोणत्या वयाच्या पेशंटसाठी कोणत्या दान झालेले डोळे कामाला येऊ शकतात, त्यांचा अभ्यास केला जातो व त्यानुसार ते पुढे साठवण केली जाते. हे सगळं काम नेत्रपेढ्यांचं असतं, जेणेकरून त्यांची व्यवस्थितपणे नेत्रदान झालेल्या डोळ्यांची तपासणी करणे, जे गरजू लोक आहेत त्यांची प्रतीक्षा यादी बनवणे व त्या प्रतीक्षा यादीनुसार गरजू रुग्णांपर्यंत किंवा त्या डोळ्यांच्या हॉस्पिटलपर्यंत ते सगळं पोहोचण्याचं ते नेत्रपेढ्या काम करतात.
1: अच्छा डॉक्टर, दृष्टीदानामुळे लाभ झालेल्या व्यक्तींच्या जीवनात नेमके काय काय बदल घडतात, काय सांगाल त्याबद्दल?
0: हो खरंय, अंध व्यक्तीला दृष्टी मिळाल्यामुळे ती मुख्यत्वे ती स्वावलंबी बनते, त्यांचे अंधकारमय जीवन प्रकाशमान होते आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून आपले आयुष्य सन्मानाने जगू शकते. म्हणूनच म्हणतात ना की नेत्रदान हीच मोठी सार्वजनिक देणगी आहे, जेणेकरून एखाद्या अंध व्यक्तीला ज्याला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तो पूर्णपणे जो परावलंबी झालेला आहे तर त्याला एक जरी डोळा आपण नेत्रदान करून त्याचा एक जरी डोळा आपल्याला वाचवता आला तर त्याचं पूर्ण जीवन हे स्वावलंबी करून आणि त्या व्यक्तीचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्याला पूर्णपणे आपण वापस आणून देऊ शकतो.
1: डॉक्टर, जेव्हा नेत्रदान एखादी व्यक्ती करती तर त्या जो कोणी नेत्र लाभार्थी असतो मग त्याचं वय आणि शारीरिक परिस्थितीचाही इथे विचार केला जातो का बरं?
0: नेत्रदानाचे जे काही लाभार्थी आहेत त्यांचा शारीरिक परिस्थितीचा विचार म्हणजे त्या माणसाला जे नेत्रदान झाल्यानंतर नेत्रपेढीमध्ये किंवा त्याला आय बँक मध्ये जे डोळे संकलन केले जातात तिथंच त्यांचं वर्गीकरण केलं जातं, त्यांचे मशिनरीद्वारे त्यांच्या आतमधल्या पेशींची संख्या ह्या जे काही तांत्रिक गोष्टी आहेत हे सगळं करून त्याचं वर्गीकरण करून जे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा यादी असते, त्यानुसार त्यांची आपण जी क्वालिटी जी म्हणतो नेत्रदान झालेल्या नेत्राची तर त्यानुसार लाभार्थ्याचं वय आणि त्याची शारीरिक परिस्थिती, त्याला कोणत्या बिमारीसाठी त्याला ते वापरायचं आहे हे सगळं लक्षात घेऊनच डॉक्टर लोक त्याच्यावर काम करतात.
1: डॉक्टर, सध्या समाज

0: ज्यात विचारसरणी बदलत चालली आहे, तर बऱ्याच जणांना त्यांना नेत्रदान करण्याची इच्छा असते, तर मग हे जे नेत्रदान करू इच्छिणारे व्यक्ती आहेत तर त्यांनी कुठे संपर्क साधावा? बरं,
1: जे लोक नेत्रदान करू इच्छुक असतात त्यांनी आता इंटरनेटचे माध्यम आहे, त्याद्वारे गव्हर्नमेंटचं जे कार्यक्रम असतात की जसं नॅशनल प्रोग्राम ऑफ कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस, त्यावर ते संपर्क साधू शकतात. त्यानंतर जवळचे जे डोळ्यांचे डॉक्टर असतात, नेत्रपेढी असते, तिथेही संपर्क साधू शकतात. त्यामध्ये नोंदणी करणे, ती ऐच्छिक जी असते की हयात असताना व्यक्ती मृत्यूपूर्वी जी आपली इच्छा व्यक्त करून नोंदणी करू शकते, किंवा जे नातेवाईक आहेत ज्यांची इच्छा असते की आपल्या पेशंटचे नेत्रदान करणे, मग ते त्यासाठी पण ते जवळच्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा नेत्रपेढी असेल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही सांकेतिक स्थळ आहे, वेबसाईट असतात, त्यावरही ते सगळे नंबर्स दिलेले असतात, त्यांना ते त्यावर नोंदणी करू शकतात.
0: डॉक्टर, ही दृष्टीदान चळवळ प्रभावी करायची असेल आपल्याला त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? बरं,
1: खरंय, दृष्टीदानाची चळवळ प्रभावी करण्यासाठी आपण स्वतःपासूनच ही गोष्ट पुढे न्यायला पाहिजे. स्वतः प्रथमतः दृष्टीदानाचं ऐच्छिकरित्या आपण त्याची नोंदणी करणे, त्यानंतर शाळा महाविद्यालय इथे आपण माहिती सत्र घेणे, तसेच जे सध्या जास्तीत जास्त सामाजिक माध्यमातून आपल्याला काम करणे, जसे जनजागृती करणे, त्यावर नेत्रदानाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर करणे, ग्रामीण भागात नेत्रपेढ्यांचे जाळे विस्तारीकरण करणे व सार्वजनिक कार्यक्रमातून नेत्रदानांच्या कुटुंबांचा सन्मान करणे, जेणेकरून पुढील जे नेत्रदाता आहेत त्यांना पण हुरहुरीने नेत्रदानासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
0: डॉक्टर आशिष, जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त आपण श्रोत्यांना काय सांगाल? मग जाता जाता
1: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सांगायचं म्हणजे मृत्यूनंतर आपले डोळे मातीत मिसळण्यापेक्षा किंवा जळून जाण्यापेक्षा कोणाचे तरी आयुष्य उजळणार असतील तर ते सर्वात मोठे पुण्य आहे. नेत्रदानाची भीती मनात न बाळगता सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करायला हवा, हेच मी आज सांगू इच्छितो.
0: खूप छान डॉक्टर आशिष. डॉक्टर आशिष, आज आपण आकाशवाणीत आलात आणि जागतिक नेत्रदान दिनानिमित्त नेत्रदान अलौकिक दान या विषयावर आपण छान चर्चा केलीत आणि श्रोत्यांना एक छान संदेश दिला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद मॅडम.
2: निळ्या नभांगणी पसरला प्रकाश, काहींचे जीवनी मात्र अंधार खास, काहींना जन्माने तर काहींना कर्माने दूर ठेवले आहे प्रकाशाच्या रंगाने. अंधारे त्यांच्या जीवनी आपण एक आशेचा किरण होऊया, जाता जाता जगातून एक दिवा उजळून जाऊया.

0: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान आताच आपण ऐकलात. सहभाग होता नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आशिष होलानी यांचा. बरं ते श्रोते हो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खबरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोम हे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
5: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
6: अनेक प्रश्न, अनेक शंका,
5: तर कुठे मिळेल याचं समाधान?

0: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
1: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
0: कॉल करा आणि प्रश्न विचारा
1: 07172254634 या नंबरवर.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
1: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
0: हॅलो डॉक्टर.
1: हॅलो डॉक्टर.

0: नालसाचं संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदेविषयक सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदेविषयक मदतीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
2: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
3: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000.
4: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
5: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
5: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढं काय?
6: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
8: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.
9: ताई, नोकरी मिळाली.
10: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
9: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
10: थांबार पुत्र, पगारा आधीच खर्च.
9: इंस्टंट कही मिळतं ना.
10: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
9: पण ताई,
10: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
9: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
11: आरबीआय म्हणते
12: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
13: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी. डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
14: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर.

0: घडवण्या करता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी बंगाली कॅम्प मूल रोड चंद्रपूर संपर्क 9373576218
1: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
0: NBA एग्रिगेटेड
1: सिव्हिल कॉम्प्युटर मेकॅनिकल
0: तसंच मायनिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स
1: यामधील अनुभवी प्राध्यापक
0: तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
1: बजाज तंत्र निकेतन बालाजी वॉर्ड चंद्रपूर संपर्क
0: 9209441985
2: विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे
3: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग
2: डाटा सायन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
3: मायनिंग इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
2: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
3: आजच प्रवेश घ्या सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
2: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी
3: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
2: चंद्रपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोमय्या कॅम्पस आकाशवाणी रोड वडगाव वार्ड चंद्रपूर
3: संपर्क 9800004715
2: किंवा 8686881000
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता
1: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका
4: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर
5: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत

103 मेगाहर्ट्स एफ एम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. श्रोत्याहो, त्याआधी ऐकूया हे निवेदन. श्रोत्याहो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येत आहे का, किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरडून रक्त येणं अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनॉल, हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रुती टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दाताविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0717225463434 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

धन्यवाद, निवेदन संपलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत अगबाई अरेच्या या चित्रपटातील शंकर महादेवन यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आहे.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक निवेदन ऐका. श्रोते हो, ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येतंय का, किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणं अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण आता काळजी सोडा, कारण रूट कॅनॉल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉक्टर श्रुती टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0717228463 या नंबर

बरोबर बुधवार सकाळी ठीक 10:30 वाजता फोन करा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजता चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. तेव्हा श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 वाजता फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर, धन्यवाद. निवेदन संपलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील हे गीत.

सैराट या चित्रपटातील गीता पणायकलत श्रोते हो, एक निवेदन ऐका. ब्रश करताना तुमच्याही हिरड्यातून रक्त येतंय का किंवा दात ठणकतात? लक्षात ठेवा, हिरड्यातून रक्त येणं अजिबात सामान्य नाही. हे आहे दातांच्या गंभीर आजाराचं लक्षण. पण काळजी सोडा, कारण रूट कॅनॉल हिरड्यांचे विकार आणि दातांच्या सर्व समस्यांवर थेट मार्गदर्शन करण्यासाठी यावेळच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी होत आहेत प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रुती टोंगे. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बुधवार म्हणजेच आज दिनांक 10 जून 2026 रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत होणार आहे. तुम्हालाही दातांविषयी काही शंका असतील तर थेट डॉक्टरांना प्रश्न विचारण्यासाठी 0717225453 या नंबरवर बुधवार सकाळी ठीक 10:30 फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. हा विशेष कार्यक्रम शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 चंद्रपूर आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. श्रोते हो, बुधवार 10 जूनला सकाळी 10:30 फोन करायला विसरू नका आणि अवश्य सहभागी व्हा आपल्या हक्काच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर, धन्यवाद. निवेदन संपलं.

श्रोते हो जत्रा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि यासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 103 MHz FM ध्वनी लहरींवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे प्रसारण. सकाळचे 10:30 झाले. हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत कुमार सानू, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गीत. महबूब यांच्या गीताला संगीत इस्माईल दरबार यांचं आहे.

दुश्मनी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत उत्तम सिंग यांचं होतं. श्रद्धेय कार्यक्रमात आता ऐकत आहोत कार्तिक यांनी गायलेलं निलेश मिश्रा यांचं गीत. संगीत प्रीतम यांचं आहे आणि चित्रपट वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई.

दिल क्या करे या चित्रपटातील अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आनंद पक्षी यांच्या गीताला संगीत जतीन ललित यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवीत आहोत सपने या चित्रपटातील हेमा सरदेसाई आणि मलेशिया वसुदेवन यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय ए आर रहमान यांनी.

0: सपने या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि या गीतासोबतच आजचा हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 11 वाजत आहेत. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जीवनाचे अमूल्य वरदान दृष्टीहीनांना नेत्रदान या विषयावर डॉक्टर तारासिंग आडे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत.
1: श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लहानपणापासूनच आपण पाप पुण्य दान धर्म याविषयी ऐकत आलो आहोत. पूर्वीच्या काळी पैशाचं दान, अन्नदान, वस्त्रदान याप्रमाणे प्रत्येक जण दान करत होतं. दान करणे ही आपली संस्कृती पूर्वीपासून चालत आलेली आहे. पण श्रोते हो, आजच्या आधुनिक युगात दानाच्या व्याख्या थोड्या विस्तृत झाल्या आहेत. यामध्ये माणसाचे शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी दान केलं जातं. माणसाच्या शारीरिक व्यंगावर मात करण्यासाठीही दान केलं जातं. या दानाच्या प्रकारात नेत्रदान हे श्रेष्ठ दान हा एक मोठा विचार प्रचारात आला. एका व्यक्तीने केलेल्या दानामुळे 2 अंध व्यक्तींना जग बघण्याचं सुख प्राप्त होतं. श्रोते हो, जरी शरीराचे सर्व अवयव तितकेच महत्वपूर्ण असले तरी डोळे हे काहीसे विशेष मानले जाऊ शकते. हे आपल्याला दृष्टी प्रदान करतं आणि आपल्याला जगाने देऊ दिलेल्या सौंदर्याचा आनंद देऊ देतं. अनेक प्रकारच्या दृष्टीदोषामुळे अनेक लोक त्यांची दृष्टी गमावतात आणि त्यांच्यासाठी जग अंधकारमय होतं. नेत्रदानाच्या एका या विचाराने आपण त्यांना प्रकाशाची भेट देऊ शकतो. तर श्रोते हो, आज आहे 10 जून. आज आपण जागतिक नेत्रदान दिन, दृष्टीदान दिन साजरा करत असतो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची शपथ घेण्यासाठी प्रेरित करणं आणि त्याविषयीचे गैरसमज दूर करणे ही आहे. श्रोते हो, मृत्यूनंतरही आपले डोळे या सुंदर जगात राहावेत आणि एखाद्या अंध व्यक्तीला दृष्टी मिळावी या उदात्त हेतूने हा दिवस आपण साजरा करतो आहोत. तर श्रोते हो, याच अनुषंगाने आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर तारासिंग आडे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आज 10 जून, आज आपण जागतिक दृष्टीदान दिन साजरा करत आहोत. तर याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, इतिहास काय आहे आणि केव्हापासून हा आपण साजरा करतो आहोत?
2: आपण हा दिवस 10 जून डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र, एक प्रख्यात नेत्ररोग तज्ञ, ज्यांचा जन्म 10 जून 1924 रोजी झाला आणि ज्यांचा मृत्यू 10 जून 1919

0: 180 रोजी झाला त्यांच्या स्मृतिपित्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो. डॉक्टर रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र हे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये 1950 ते 1970 या कालावधीमध्ये ज्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची नेत्र शस्त्रक्रियेसाठी सुविधा नसताना मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया केल्या आणि अनेक अंध रुग्णांना दृष्टी मिळवून दिली. त्याच्या महान कार्याचा गौरव म्हणून आणि त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करतो. जागतिक दृष्टीदान दिवस 1910 पासून जवळपास पूर्ण जगामध्ये याचं महत्व लक्षात आलं. सुरुवातीला पूर्ण जगामध्ये जे आपलं नेत्र बुबुळ आहे त्याच्यामुळे जे अंधत्वाचं प्रमाण होतं ते खूप वाढलेलं होतं आणि त्या प्रमाणामध्ये ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले नेत्र बुबुळ ज्याला आपण कॉर्निया म्हणतो त्याची फार कमतरता होती हे पूर्ण जगाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग जगाने पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवर साधारणतः 2010 पासून इंटरनॅशनल वर्ल्ड आय डोनेशन डे म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.
1: अच्छा सर, मग आजच्या या दिवसाचं नेमकं महत्व काय सांगाल सर आपण?
0: महत्व हेच आहे मॅडम की पूर्ण जगामध्ये ज्या जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्नियामुळे जे अंधत्व लोकांमध्ये आलेलं आहे कॉर्नियामुळे आलेलं अंधत्व त्या प्रमाणामध्ये लोकांना ते दुरुस्त करण्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये कॉर्निया उपलब्ध होत नाही याचाच अर्थ असा होतो की लोक मरणोत्तर आपल्या डोळ्याचं दान करत नाही नेत्रदान करत नाही. ते एक नेत्रदानाचं महत्व लोकांना समजून यावं.
1: बरोबर,
0: लोक स्वतःहून जनजागृती एकमेकांमध्ये करतील आणि मरणोत्तर नेत्रदानाबद्दल आपले इच्छापत्र भरून देतील. या दृष्टिकोनातून हे जे जागतिक नेत्रदान दिवस आपण साजरा करतो त्याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व कळावं आणि लोकांना स्वतःहून नेत्रदानाची इच्छा पत्र भरून द्यावीत.
1: नक्की सर. तर सर, हे जे नेत्रदान आहे किंवा दृष्टीदान ज्याला आपण म्हणतो हे नेमकं काय आहे, काय सांगाल, याची व्याख्या काय करता येईल?
0: जसं मॅडम जे आपण दान म्हणतो इतर दान, जसं आपण रक्तदान करतो हे आपण जिवंतपणे करतो.
1: बरोबर,
0: पण नेत्रदानाचं महत्व असं आहे की नेत्रदान आपल्याला मरणोत्तरच करावं लागतं. तर मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी आपण जिवंत असताना आपण स्वतःहून एक इच्छापत्र शासनाकडे किंवा एक ऑनलाईन पद्धतीने इच्छापत्र भरून देऊ शकतो आणि मृत्यू झाल्यानंतर आपले जे नातेवाईक आहेत ते आपल्या मृत्यूनंतर जवळच्या आय बँक सेंटरला माहिती देतील आणि आय बँकचे लोक येतील आणि नेत्रदान करून घेऊ शकतो.
1: अच्छा सर, हे जे नेत्रदान करण्यात येतं तर बऱ्याच जणांना गैरसमज असतो, तर हे नेत्रपटल फक्त काढण्यात येतं की अख्खा डोळा काढला जातो, काय सांगा?
0: ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत मॅडम. ज्या ठिकाणी नेत्र पेढी उपलब्ध आहे म्हणजे नेत्रदानानंतर आपण त्वरितच नेत्रपटल तिथे पोहोचू शकतो आणि त्याचा वापर होऊ शकतो अशा ठिकाणी फक्त नेत्रपटल काढल्या जाते, जेणेकरून ते नेत्रपटल काढल्यानंतर 4 तासाच्या आतमध्ये ते नेत्र पेढीकडे पोहोचवल्या जाईल आणि त्याचा उपयोग होईल.
1: बरोबर,
0: पण ज्या ठिकाणी नेत्रपेढीची सुविधा नाही आहे किंवा खूप अंतरावर आहे ज्याला एक दिवस लागू शकते नेत्र बुबुळ पोहोचवायला अशा ठिकाणी मात्र पूर्ण नेत्र बुबुळ काढावेच लागतात.
1: अच्छा सर, पण हे नेमकं नेत्रदान कोण करू शकतं आणि कोण नाही?
0: नेत्रदानाला वयोचे बंधन नाहीये. 1 वर्षापासून तर अत्यंत वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकते. ज्या व्यक्तींना मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे असे रुग्ण सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: अच्छा,
0: ज्या रुग्णांचं मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली आहे, ज्यांनी लेन्स टाकलेले आहे असे रुग्ण सुद्धा नेत्रदान मरणोत्तर नेत्रदान करू शकतात.
1: अच्छा,
0: पण याला काही अटी आहेत किंवा मग काही आजार आहेत ज्यामध्ये नेत्रदान करणे आपण टाळतो, जसे की हिपॅटायटिस असेल, HIV चे इन्फेक्शन असेल, सेप्टिसेमिया ज्याला म्हणतो आपण तीव्र प्रकारचा जंतू संसर्ग असेल, किंवा रुग्ण मृत्यूच्या आधी अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये इन्फेक्शन होऊन त्याचा मृत्यू झालेला असेल, किंबहुना पॉयझनिंगमुळे मृत्यू झालेला असेल, किंवा बुडून ज्याला आपण ड्रॉनिंग म्हणतो अशा कंडिशन मध्ये मृत्यू झालेला असेल, किंवा कुत्र्याचा दंश होऊन जर मृत्यू झाला असेल तर अशा रुग्णांचं आपण नेत्रदान करत नाही.
1: अच्छा,
0: कोणीही नेत्रदान करू शकतो, जसं मी सांगितलंय मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेला रुग्ण सुद्धा नेत्रदान करू शकतो. वयोगटाचं बंधन नाही, कोणीही नेत्रदान करू शकतो.
1: तर सर, ही नेमकी जी प्रोसेस आहे या संदर्भात आपण काय सांगाल, कशा पद्धतीने नेत्रदान करावं, किती तासात करावं?
0: हा मी आता सांगितल्याप्रमाणे नेत्रदान आपलं

0: आपल्याला मरणोत्तरच करावं लागतं.
1: बरोबर आहे.
0: ते इच्छापत्र आपण भरून द्यावे. इच्छापत्र भरून दिलेले असल्याची माहिती आपण आपल्या घरच्या लोकांना सांगितलेली असली पाहिजे. मुलगा असो पत्नी असो यांना ही माहिती दिलेली असली पाहिजे. जसं मृत्यू झाल्यानंतर मग आपला मुलगा किंवा आपले जे कोणी घरचे नातेवाईक आहे जवळचे ते हॉस्पिटलला फोन करतील आणि हॉस्पिटलची टीम येऊन नेत्रदान करता येत. तर ही नेत्रदानाची जी प्रक्रिया आहे फार मोठी नाही. साधारणतः 10 ते 20 मिनिटं याच्यामध्ये लागतात. तर त्याच्यासाठी सर्वात आधी मृत्यू झाल्यानंतर जे डोळे आहेत ते बंद करून घ्यावे. शक्यतो डोक्याखाली उशी घ्यावी. घरामध्ये चालू असलेले पंखे जर चालू असतील तर ते बंद करावे. एसी सौम्य प्रमाणामध्ये एसी चालू असली तरी काही हरकत नाही. याच्यामागचा उद्देश हाच आहे की डोळे कोरडे झाले नाही पाहिजे. ते थोड्या फार प्रमाणामध्ये ओलसर पण आता डोळ्यामध्ये असला पाहिजे जेणेकरून ते डोळे निकामी होणार नाही. आणि ही जी पूर्ण प्रक्रिया आहे डोळे काढण्याची ही मृत्यूनंतर जास्तीत जास्त 6 तासाच्या आतमध्ये डोळे काढण्यात पाहिजे. जसं आपण उन्हाळ्यामध्ये बघतो फार उष्ण वातावरण असते त्याच्यामध्ये आपण 6 तासापर्यंत वाट नाही बघू शकत. त्याच्यामध्ये आपण 4 तासाच्या आतमध्येच नेत्रदान केलेलं डोळे काढलेलं कधी पण चांगले राहील. हिवाळ्यामध्ये मात्र तुम्ही 4 ते 6 तासापर्यंत नेत्रदान करू शकता.
1: अच्छा सर, मगाशी जसं आपण फॉर्म संदर्भात बोललात की आय डोनेशन साठी फॉर्म भरावा, पण एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीने जर भरलेला नसेल तो तर मग त्यांनी देखील करता येतं का?
0: हो मॅडम, नक्कीच. आपण मृत्यू आधी फॉर्म भरून दिलेला नसला तरी पण मृत्यूनंतर समजा आपल्या कुटुंबातले व्यक्तींची इच्छा झाली की आपण नेत्रदान हे महान कार्य करावं तर त्यावेळी सुद्धा ते आय बँकला फोन करून लगेच नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात आणि नेत्रदान करू शकतात.
1: अच्छा, तर सर जसं आपण मगाशी उल्लेख केला की नेत्र पिढी जी आहे तिथं किंवा जसं पटल संदर्भात आपण सांगितलं किंवा डोळा अख्खा डोळा जर असेल याची प्रोसेस कशी कशा पद्धतीने ती नेत्रपिढी काम करते किंवा कसं तो सुरक्षित ठेवला जातो काय सांगा?
0: नेत्रपिढी मॅडम महाराष्ट्रामध्ये नेत्रपिढीची संख्या फार कमी आहे. जसं आपण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 46 नेत्रपिढी कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी आपण नेत्रदान केल्यानंतर नेत्रपटल किंवा नेत्रबुबुळ आपण जमा करतो. नेत्रपिढीचं काम आहे की नेत्रदान करून आल्यानंतरचं नेत्रबुबुळ याचं प्रिझर्वेशन करणे, म्हणजे ते चिरकाळ टिकलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत ज्याला आवश्यकता आहे डोळे नेत्र रोपण्याची तो रेसिपियंट ज्याला आपण म्हणतो ज्याला गरज आहे तो रुग्ण त्याला नेत्रदान करेपर्यंत त्या नेत्रदान केलेल्या डोळ्याची निगा राखणे, नेत्रदान केलेल्या बुबुळाची तपासणी करणे आणि गरजू व्यक्तीपर्यंत ते नेत्रदान केलेलं बुबुळ पोहोचवणे हे कार्य नेत्रपिढीचे आहे.
1: अच्छा सर, इथे एक विचार असं वाटतं मला की जर नेत्रदान करायचं असेल तर त्यात काही वयाचं बंधन असतं का? म्हणजे समज जर ती व्यक्ती लहान असेल आणि मोठ्यांना तो लावण्यात येतो किंवा मोठ्या असेल तर लहानांना तो लावण्यात येतो या संदर्भात?
0: या बाबतीत फार समाजामध्ये गैरसमज आहे की नेत्रदान मॅडम त्याला वयाचं कुठलंच बंधन नाही.
1: अच्छा,
0: नेत्रदान वयाच्या 1 वर्षापासून तर अत्यंत वयोवृद्ध माणसापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
1: अच्छा,
0: नेत्रदान केलेलं बुबुळ हे त्याच समकक्ष वयोगटाला त्याचं प्रत्यारोपण होईल याचीही काही आवश्यकता नाही. कमी वयातलं नेत्रदान केलेलं बुबुळ हे जास्त वयोगटातील रुग्णांना सुद्धा आपण नेत्ररोपण करू शकतो.
1: अच्छा सर, ही जी नेत्रदानाची जी सद्यस्थिती आहे ती नेमकी कशी आहे काय सांगाल सर आपण?
0: नेत्रदानाची जी सद्यस्थिती मी पूर्ण जगभरामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा फार बिकट आहे. आपण पूर्ण जगाचा जर विचार केला तर एकूण 12.7 मिलियन एवढे लोक नेत्रबुबुळ म्हणजे ज्याला आपण नेत्रपटल कॉर्निया म्हणतो त्याच्यामुळे अंधत्व आलेले रुग्ण आहेत. आणि भारताचा जर विचार केला तर जवळपास 12.5 लाख रुग्ण हे कॉर्नियामुळे आलेल्या अंधत्वाचे रुग्ण आहेत. त्या प्रमाणामध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला वर्षभरामध्ये किमान 2 लाख कॉर्निया म्हणजे नेत्रदानाची आवश्यकता आहे. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर केवळ 30 ते 40 हजार नेत्रदान हे दरवर्षाला होतात.
1: अच्छा,
0: ज्या ठिकाणी आवश्यकता ही 2 लाखाची आहे आणि पुरवठा मात्र केवळ 30 ते 40 हजार नेत्रबुबुळाचा होतो.
1: अच्छा,
0: ही गॅप फार मोठी आहे. गॅप भरून निघण्यासाठीच फार मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये जनजागृती करणे आणि नेत्रदानाचे महत्व पटवून देणे आवश्यक आहे.
1: नक्की सर.

0: सर अजून एक विचार असं वाटतं की बरेच जणांचे गैरसमज असतात की नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंधत्व येईल, हे जे काय आपण म्हणतो तर या संदर्भात काय सांगाल?
1: नक्कीच मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे. समाजामध्ये नेत्रदानाबद्दल फार गैरसमज आहे. मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे नेत्रदान ही प्रक्रिया याला केवळ 10 ते 15 मिनिटे लागतात, ज्यामध्ये नेत्रबुबुळ जरी काढले तरी फार मोठी जखम होत नाही, रक्तस्त्राव होत नाही, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं मरणोत्तर विकृती त्या चेहऱ्याला निर्माण होत नाही. नेत्रबुबुळ काढल्यानंतर दोन्ही जे पापणे आहेत ते जवळ करून त्याला एक टाका जरी मारला तरी एक नॉर्मल डोळ्यासारखा डोळा मरणोत्तर दिसू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरूपता किंवा चेहऱ्यामध्ये दिसून येत नाही. तसेच आपण म्हटल्याप्रमाणे नेत्रदान केल्यानंतर पुढच्या जन्मी अंधत्व येऊ शकतो, हे तर फार मोठा अंधविश्वास आहे. कारण नेत्रदान जर नाही केलं तर आपल्या शरीराचं काय होणार, त्याला आपण एक तर जाळणार किंवा पुरून टाकणार.
0: बरोबर.
1: या उलट जर आपण, मी असं म्हणेन की नेत्रदान जर केलं तर एका व्यक्तीचे दोन डे हे समोरच्या दोन व्यक्तींना जर लावले तर दोन लोकांना त्याच्यामुळे दृष्टी मिळू शकते.
0: हे
1: फार मोठं पुण्याचं काम आहे.
0: अगदी अगदी.
1: त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं
0: गैरसमज
1: लोकांमध्ये असणं चुकीचं आहे.
0: नक्कीच सर. कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं की आपण जसं ब्लड चेक करणं आहे किंवा बाकीचे जे आहेत प्रोसिजर जी आपण करतो, कोणतीही शस्त्रक्रिया म्हटलं की तशा पद्धतीने तपासण्या केल्या जातात आधी, यात आपण काय सांगाल?
1: यामध्ये तपासणी एकच आहे की मरणोत्तर डेथ झाल्याचे सर्टिफिकेट आपण तपासतो नातेवाईकडून. त्याच्यामध्ये आवश्यकता आहे की नातेवाईकांनी मृत्यू झाल्यानंतर, रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर एक डेथ सर्टिफिकेट तयार करून ठेवावे आणि ते आय बँकच्या जे डॉक्टर्स आहेत त्यांना सादर करावे. इतर कुठले आजाराचे कागदपत्र असतील तर ते सुद्धा त्या डॉक्टरांसमोर सादर करावे, जेणेकरून मृत्यू कशामुळे झाला याचं कारण स्पष्ट होईल. बाकी कुठल्याही प्रकारच्या कागदपत्राची तपासणी करण्याची आवश्यकता नाही. असं बंधन नाही की दोन्ही रुग्णांचं ब्लड ग्रुप एक असला पाहिजे.
0: अच्छा.
1: कुठल्याही प्रकारचं बंधन नाही.
0: अच्छा. बरं सर, मगाशी आपण जसं विषय आपला निघाला होता की नेत्रपिढीचा, तर हे जे नेत्रपिढीचे जे कार्य आहे ते कशा पद्धतीने आहे, म्हणजे जसं रूम टेम्परेचर असेल किंवा कशा पद्धतीने तो सेफ राहील असं?
1: त्याच्यामध्ये टेम्परेचरचं फार महत्व आहे. जसं मी तो आधी सांगितल्याप्रमाणे नेत्रदान हे मृत्यूनंतर 4 ते 7 तासाच्या आत झालं पाहिजे. जे काही नेत्रदानानंतर आपण जे नेत्रबुबुळ गोळा केलेला आहे त्याला आपण नेत्रपिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मॉइस्ट चेंबर मध्ये ठेवणं फार आवश्यक आहे, ज्याचं टेम्परेचर -2 ते -8 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते नेत्रबुबुळाचं साठवणूक केलेलं जे चेंबर आहे त्याचं टेम्परेचर तेवढं असलं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते नेत्रबुबुळ चिरकाळ टिकण्यापर्यंतसाठी वेगवेगळ्या प्रकारची केमिकल माध्यमे वापरली जातात. एक MK नावाचं माध्यम आहे ज्याच्यामध्ये जर ते नेत्रबुबुळ ठेवलं तर ते साधारणतः 4 ते 6 दिवसापर्यंत सुरक्षित राहू शकते आणि ते आपण नेत्ररोपणासाठी योग्य राहू शकते. तसेच काही ऍडव्हान्स केमिकल मीडिया आहेत ज्याच्यामध्ये नेत्रबुबुळ आपण किमान 4 आठवड्यापर्यंत ठेवू शकतो. जसे की कॉर्निया प्रेपिल आणि कॅरिसी नावाचे मीडिया आहेत. तसेच काही कल्चर मीडिया आहेत ज्याच्यामध्ये आपण 4 आठवड्यापर्यंत नेत्रबुबुळ हे सुरक्षित ठेवू शकतो.
0: अच्छा. तर सर, एखाद्या व्यक्तीला जर नेत्ररोपण केलेलं आहे ती व्यक्ती किती दिवसात ठीक होते?
1: हा, नेत्ररोपणाची जी शस्त्रक्रिया आहे ही डे केअर शस्त्रक्रिया आहे, जे की एका दिवसामध्ये होऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला लगेच त्याच दिवशी सुट्टी देता येते, पण त्याला फॉलोअप साठी, ज्याला आपण पुनर्तपासणी म्हणतो, 24 तासानंतर पुनर्तपासणीसाठी आपण त्या रुग्णाला बोलवतो, जेणेकरून हे नेत्ररोपण जे केलेलं आहे हा एक प्रकारचा ग्राफ्ट आहे. हा ग्राफ्ट सुस्थितीत आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन झाले आहे का, हे 24 तासाच्या तपासणीमध्ये आपण बघतो आणि रुग्णाला त्यानुसार उपचार करतो.
0: अच्छा. मग त्यानंतर व्यवस्थित दिसायला लागतं का त्या व्यक्तीला?
1: जर रुग्णांचा नेत्ररोपण शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आणि रुग्णांनी व्यवस्थित औषध उपचार घेतला तर त्या रुग्णाला जी ज्याची दृष्टी गेलेली असते ऑपरेशनच्या आधी ती पुनश्च प्राप्त होऊ शकते.
0: अच्छा. बरं, ज्या व्यक्तीला नेत्ररोपण केलेलं आहे त्या व्यक्तीला जर एखादा आजार असेल किंवा काही असं,
1: त्या व्यक्तीचे पूर्ण शस्त्रक्रियेच्या आधी त्या व्यक्तीची मात्र पूर्ण तपासणी करणे, ब्लड तपासणी करणे आवश्यक आहे. त्याला कुठला आजार आहे का सद्यस्थितीत, त्याला काही दीर्घकालीन आजार आहे का, जसं डायबिटीस असो, हायपरटेन्शन असो, हे शस्त्रक्रियेच्या आधी उपचार

0: कंट्रोलमध्ये करून घेतलेलं आवश्यक असतो.
1: नक्कीच. तर सर, आपण जसं बघतो की काचबिंदू आहे किंवा मोतीबिंदू आहे, याचे जेव्हा शस्त्रक्रिया केल्या जातात त्यात देखील काळजी घेणं महत्वाचं असतंच. नेत्ररोपण केल्यानंतर कशा पद्धतीने काळजी घ्यावी?
0: नेत्ररोपण केल्यानंतर जशी आपण मोतीबिंदू केल्यानंतर त्या शस्त्रक्रियेनंतरची जी घ्यावीची काळजी आहे, जसे की ब्लॅक गॉगल लावून ठेवणे, दिलेला औषधोपचार नियमित आणि वेळेनुसार करावा, आणि रेग्युलर डॉक्टरांनी बोलवल्यानंतर पुनर्तपासणी करून घ्यावी, एवढ्याच प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.
1: अच्छा सर, या नेत्रदानासंदर्भात आपण काय सांगाल? जनजागृती कशा पद्धतीने व्हायला हवी?
0: हा जो जागतिक नेत्रदान दिवस आहे, याच्या मागचा उद्देशच तो आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अंधत्व कॉर्न्यामुळे आलेलं अंधत्व वाढत आहे आणि आपल्याला कॉर्न्याचे डोनर म्हणजे नेत्रदानाचे डोनर आपल्याला मिळत नाही आहे, हा याबाबत पूर्ण समाजामध्ये जनजागृती व्हावी, लोकांनी एकमेकांना याबाबतचं महत्व पटवून द्यावं, लोकांनी स्वतःहून समोर येऊन मरणोत्तर नेत्रदानाबाबत इच्छापत्र भरवून द्यावं आणि मरणोत्तर नेत्रदान करण्याबाबतची शपथ घ्यावी असं मला वाटतं.
1: सर, ज्या व्यक्तींना नेत्रदान करायचं आहे, जसं आज आपला आता कार्यक्रम सुरू आहे आणि पुढे जसं नेत्रदानाची इच्छा असेल किंवा ज्यांना करायचं आहे, तर आपण काय सांगाल, कुठे संपर्क करावा?
0: नेत्रदानासाठी इच्छापत्र भरून देण्याची प्रोसिजर ऑनलाईनही करू शकतो, ज्याच्याकडे सुविधा असेल. ऑनलाईन एक पोर्टल आहे नोटो नावाचं, NOTTO, त्याच्यावर जाऊन सुद्धा आपण ऑनलाईन इच्छापत्र भरून देऊ शकतो, किंवा नजीकच्या कोणत्याही सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन नंतर नेत्रदान करण्याचं इच्छापत्र आपण भरून देऊ शकतो.
1: अच्छा सर, आपण हा जागतिक दृष्टीदान दिन, नेत्रदान दिन साजरा करतो आहोत, तर या संदर्भात नेमकी शासनाची भूमिका कशी आहे?
0: नेत्रदानाचे महत्व ओळखून भारत सरकारने 1985 पासून एक उपक्रम चालू केलेला आहे, त्याला आपण राष्ट्रीय नेत्रदान पंधरवाडा म्हणतो.
1: अच्छा.
0: जो दिनांक 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत राबवला जातो. त्याच्यामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावर जनजागृती कॅम्प घेऊन लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देण्यात येतो. हा उपक्रम शासनाने 1985 पासून सुरू केलेला आहे.
1: तर सर, कार्यक्रमाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांना माझी एकच विनंती आहे की आपण जिवंतपणी आपल्या डोळ्याची आवश्यक ती निगा राखावी आणि सरते शेवटी जाता जाता मृत्यूनंतर आपण नेत्रदान करावा, त्याच्यासाठी जिवंतपणीच आपण नेत्रदानाबाबतचं इच्छापत्र भरून द्यावं आणि या अनमोल कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा.
1: तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या नेत्रदानासंदर्भात अतिशय उपयुक्त आणि सहज सोप्या भाषेत माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, भारतामध्ये अंध व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे. अशा अंध व्यक्तींच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने तिचे 2 डोळे दान केल्यामुळे 2 गरजू व्यक्तींना दृष्टी देण्याने फायदा होतो. हे फक्त आणि फक्त दान केलेल्या डोळ्यांमुळे शक्य आहे. तर श्रोते हो, नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत ठेवून हे जग पहा. समाजात पसरलेली अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून आपण नेत्रदान करूया. नेत्रदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. चला तर नेत्रदानाचा संकल्प करूया आणि कार्यक्रमातून निरोप घेऊया. नमस्कार.
2: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जीवनाचे अमूल्य वरदान दृष्टीहीनांना नेत्रदान या विषयावर डॉक्टर तारासिंग आडे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. ही मुलाखत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आली.
3: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
5: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
4: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
5: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
4: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी

0: टॉप टेक्नॉलॉजी.
1: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
0: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी,
1: जयपूर शहरातील एकमेव शैक्षणिक संस्था सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय्या कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
0: संपर्क 9800004715
1: किंवा 8686881000.

0: अधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: बजाज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी 23 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. फार्मसी क्षेत्रात तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून उत्कृष्ट करिअर घडवण्याकरता 2 वर्षीय डिप्लोमा कोर्स. चला तर प्रवेश घेण्याकरता त्वरित संपर्क करा यशोधरा बजाज कॉलेज ऑफ फार्मसी, बंगाली कॅम्प, मूल रोड, चंद्रपूर. संपर्क 9373576218.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
5: 40 वर्षापासून चंद्रपूर शहराच्या मध्य भागात असलेली
6: NBA एक्रिकेटेड
5: सिव्हिल, कॉम्प्युटर, मेकॅनिकल
6: तसंच मायनिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे 3 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्स,
5: यामधील अनुभवी प्राध्यापक
6: तसंच कॅम्पस प्लेसमेंट द्वारे रोजगार देणारी एकमेव संस्था
5: बजाज तंत्र निकेतन, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर. संपर्क
6: 9209441985.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोमय कॅम्पस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर.
4: संपर्क 9800004715
3: किंवा 8686881000.
2: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे.
4: चंद्रपूर मध्ये पहिल्यांदाच एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, सोबतच कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,
3: डाटा सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग,
4: मायनिंग इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग
3: यासारख्या आधुनिक विषयांमध्ये बीटेक करण्यासाठी
4: आजच प्रवेश घ्या सोमय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.
3: एकाच महिन्यात 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करणारी,
4: 100% निकाल आणि 100% प्लेसमेंट देणारी
3: चंद्रपूर शहरात एकमेव शैक्षणिक संस्था सोमय.

103 मेगाहर्ट्ज़ एफएम ध्वनि लहरीन वर्ष होते हो अपने के तहत आकाशवाणी चंद्रपूर केंद्र से प्रसारण सकाळ से 11:30 झाले मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवीत आहोत सावरखेड एक गाव या चित्रपटातील हे गीत.

नटरंग चित्रपटात गीत आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

श्रोते हो या गीतासोबतच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजतायत. हिंदी माफ करा, वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केराहून सहक्षेपित करीत आहोत.

0: अनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 10 जून दरवर्षी हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये नेत्रदानाचं महत्व पटवून देणं आणि मृत्यूनंतर डोळे दान करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणं हाच आहे. खरंच श्रोते हो, आपल्या मृत्यूनंतर दृष्टीदान केल्यानं एखाद्याला दृष्टी मिळू शकेल, तो हे जग बघू शकेल. श्रोते हो, कोणत्याही वयोगटातील रक्ताचा आणि लिंगाचा व्यक्ती नेत्रदान करू शकतो. अगदी चष्मा असलेल्या, मधुमेह रक्तदाब असलेल्या व्यक्तीही डोळे दान करू शकतात. यासाठी जवळच्या सरकारी किंवा मान्यताप्राप्त खाजगी नेत्रपेढीत जाऊन नेत्रदान फॉर्म भरून नोंदणी करणं आवश्यक आहे. आता अधिक महिन्यात आपण अनेक दान केली, यावेळी नेत्रदान करूया, कारण नेत्रदान हे श्रेष्ठ दान आहे. आता कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: सदा फुली अन प्राजक्ताची, बकुळ गुलाब अबोलीची, ही मोगरीची, ती तगरीची, जास्वंद आणि निशिगंधाची. फुलबाग असे ही आनंदाची, फुलबाग असे ही आनंदाची. सकाळच्या प्रहरी घरापुढच्या फुलबागेत रमायला कोणाला नाही आवडणार. खरोखर हे फुलबाग म्हणजे आनंदाचीच बाग आहे. नुसतं बागकाम करण्याचा छंद सुद्धा आपल्याला केवढा

आनंद देऊन जातो. आणि ही फुलं उंच झाडावर असो, कुंजवनात असो, कुंडीतल्या रोपावर असो किंवा अगदी जमिनीवर पडलेली असो, फुलं आपल्याला आनंदच देत असतात. आनंद या भावनेचं दृश्य रूप कोणतं? तर फुलं. म्हणूनच आनंदाचे प्रसंग फुलांसवे साजरे केले जातात. पुष्पहार, पुष्पगुच्छ, पुष्पदाणी, पुष्परचना, पुष्पमाला या साऱ्यांमुळे समारंभ, शुभप्रसंग, सुखसोहळे नुसता आनंद उधळत असतात. अरे, मी फुलांवरून पुष्पावर कशी आले? हो हो, फुलं काय, पुष्प काय, कुसुम काय किंवा सुमन काय? कुसुमातुनी फुलते सुमन, कसे दिसता क्षणी कुसुमे, मन आपले प्रफुल्लित होते, मन आपले सुमन होते. पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हा, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगल्यावरती. जाईजुईच्या या गंधाने भले भले गुंग होतात. आणि मीही गुंग झाले माहेरच्या आठवणीत. आई रोज जाईजुईची फुलं परडीत गोळा करायची, फुलांचे गजरे करून ठेवायची आणि दिवसभरात घरी येणाऱ्या किंवा आजूबाजूच्या स्त्रिया मुलींना तो गजरा द्यायची. मग आंबाडा, चक्कर, वेणी, शेपटा, पॉनीटेल सुद्धा या फुलांनी सजायचे आणि गंध पसरीत राहायचे. मी सुद्धा आईचा हा वारसा पुढे चालवते. फुलं म्हणजे आनंद, आनंद वाटावा म्हणतात. म्हणूनच देवळात जाताना माझ्या फुलांची परडी तऱ्हे तऱ्हेच्या रंग फुलांनी भरलेली असते. कलात्मक असा मोठा फुलापानांचा हार देवासाठी दिला की इतरे जनांच्या अंजुली मी फुलांनी भरून टाकते आणि मग उरलेल्या फुलपाकळ्यांची रांगोळी तर अगदी ठरलेलीच. आणि त्याच्यामुळे सारा मंदिराचा परिसर कसा सजलेला असतो, लोकांना आनंद देत. सणवार असो, पूजा, धार्मिक कार्य असो, विवाहासारख्या महत्वाच्या गोष्टी असो किंवा काही समारंभ, उद्घाटने असो, सगळीकडे सर्व ठिकाणी फुलांचा साज. सजावटीला फुलं, सत्काराला फुलं ही हवीतच, फुलांशिवाय काही नाही. फुलांना बघताच आपल्या चित्तवृत्ती उत्साहित होतात. फुलं मिळताच आपल्याला सुखद भावना आपल्यामध्ये निर्माण होतात आणि इतरांना आपण फुलं देतो वा त्यांच्या गालांवरच फुलतात आनंदाची फुलं. असा फुलांच्या माध्यमातून आनंद लुटण्याची संधी आपल्याला मिळालेली असते आणि आपण ती घ्यायलाच हवी, नाही का? गुलाबाचा काटा लागला आणि मी भानावर आले. पण गुलाबाला पाहिलं की काटा विसरायला होतं. गुलाब म्हणजे सानुलं कमळच. गुलकंद करायचा म्हणून त्या गुलाब फुलांना कुठे कुठे शोधत फिरायचो हो आम्ही भावंड. आई गुलकंद करायची पण ती काचेची बरणी मात्र कुठेतरी लपवून ठेवायची. ती म्हणायची, गुलकंद हा खाऊ नाही, औषध आहे. इतक्या गोड खाऊला औषध म्हणायचं म्हणजे किती कडू कडू वाटतं ना. ती सांगायची, उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर गुलकंद हे एक औषधच आहे कारण हा थंड गुणधर्मी असतो. ती त्याचा उपयोग घरातल्याच नाही तर गल्लीतल्या सगळ्यांनाच करून द्यायची. वनस्पतींमध्ये किती फुलं असतात? काहींचा उपयोग औषधासाठी करतात तर काही फुलं मसाला करण्यात वापरतात. सूर्यफुलापासून जसं ते तयार करतात तसं अनेक फुलांमधून गोळा केला जातो तो मध. आणि हे काम कोण करतं? मधमाशी. आई न कळत आमचा जणू अभ्यासच घेत होती. फुलांपासून रंग कसे तयार केले जातात, त्यासाठी कोणकोणती फुलं वापरतात, आईने अशी माहिती सांगितली की आम्हीच त्यात रंगून गेलो. एकदा मी, दादा आणि आमचे दोन सवंगडी आम्ही अभ्यासाला बसलो होतो. पण अभ्यासापेक्षा सामान्य ज्ञानावरच बोलतो आहे हे आजोबांनी पाहिलं आणि तेही आमच्यात सामील झाले.

0: म्हणाले, अरे मग सांगा बरं, आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय फूल कोणतं? कमळ. चौघांनी एका सुरात उत्तर दिलं. पण कोणी म्हणालं कमळ, कोणी म्हणालं कमल. आम्ही थबकलो, एकमेकांकडे बघू लागलो. हसत हसत आजोबा म्हणाले, अरे चालेल चालेल, दोन्ही बरोबरच आहे. आणखीन काय काय बरं बरोबर आहे? पद्म, राजीव, पंकज, कुमुद, आम्ही ऐटीत सांगितलं. आजोबा म्हणाले, हो हो ते तर आहेच, पण नीरज, तोयज, सरोज म्हणजे कमळ, उत्पल, अब्ज, पुष्कर, इंदिवर म्हणजे कमळ, जलज, सरसीज, अरविंद आणि पुंडरीक म्हणजेही कमळ. अरे बाप रे, एवढी नाव फक्त एका कमळाची? होय रे होय, कमळांचे रंग, आकार, त्यांची विविधता या नावांमध्ये आहे. देवदेवतांच्या कथांची विविधता या नावांमध्ये आहे. आपल्या संस्कृत श्लोक, स्तोत्र, पोथी यांच्यामध्ये वेगवेगळ्या संदर्भात या नावांचा उल्लेख असतो. हे ऐकताच संस्कृत भाषेचा आपण अभ्यास करायचाच या निर्धाराचं कमळ आमच्या मनात मात्र त्यावेळेला फुलत गेलं होतं. आणि बर का, आजोबा पुढे सांगू लागले, आपल्या देशासारखंच व्हिएतनाम या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फूल कमळच आहे. आमच्या ज्ञानात भर पडली, आम्ही आनंदाने ओरडलो. मोगऱ्याच्या गंधाने तर कवी लेखकांना सुद्धा धुंद केलं. बायकोसाठी घ्यावाच अशा मोगऱ्याच्या गजऱ्याने नवऱ्यांना मोहित केलं. पण मोगऱ्याचा गजरा म्हणूनच तर प्रेमाचं प्रतीक मानला गेला. हिरवा चाफा, सोन चाफा ही फुलं जर मिळाली नाहीत तर चोरून घ्यावी असं वाटावं इतका याचा गंध वेडा आहे. बकुळीच्या फुलांची पखरण, प्राजक्ताचा सडा, आकाश मोगरीचं ते टपकणं, गुलमोहराचे लाल तर कधी जांभळे गालीचे. जांभळ्या निळ्या रंगाचं फूल मी सर्वप्रथम पाहिलं ते म्हणजे आम्ही आजीच्या गावी गेलो होतो ना तेव्हा. काय तो धाब्यापर्यंत डवरलेला पाच पदरी वेल, त्यावर भरघोसपणे उगवलेली ती निळसर जांभळी फुलं, अगदी बारीक नक्षीकाम केल्यासखी ते कृष्ण कमळाची फुलं होती. कृष्ण उभा मध्यभागी, पाच पांडव त्या भवती, अन शतकौरवाचे कडे भवताली. आजीचं सांगणं म्हणजे फुलांची बरसातच. शेवंती, हसरी, पिवळी, पांढरी, सानुली अन मोठी साजिरी, तामिणीची निळी झुलाई, कौशिकांचा रंग केशरी, पांगाऱ्याच्या काट्यांमध्येही शेंदरी फुले लगबगती, सुमनांचा पिवळ्या असे बावा, मधुमालती मधुरंधा, पळसचा ग भासे वणवा, पळसाचा ग भासे वणवा. आजीचं हे सगळं स्फूर्त फुलांचं काव्यच असायचं. आजी पुढे म्हणाली, असं जरी असलं तरी देवाला आवडतात काही विशेष फुलं, बरं का? गणपतीला लाल, विष्णूला शंकराला पांढरी फुलं, लक्ष्मीला गुलाबी फूल आणि कळ, दत्ताला पिवळी फुलं वाहतात. देवी, मारुती, सूर्य या देवांना लाल फुलं तर शनिदेवाला निळे फुलं वाहतात. आजी पण असं का र? अग, ज्या देवाचे जसे सामर्थ्य, जशी ज्याची ऊर्जा, तशी त्या फुलांची महती. काही फुलं शीतल असतात, सौम्य असतात, काही उग्र असतात, ती ती फुलं त्या त्या देवाला प्रिय असतात. नारळाच्या झाडावरची फुलं दाखवायला मामा आम्हाला घेऊन जायचा. आणि उन्हाळी फुलांचे म्हणजे फक्त उन्हाळ्यातच उमलणाऱ्या फुलांचे अनेक देखावे आम्हाला बघायला मिळायचे. त्या फुलबहाराच्या दर्शनाने आम्ही सुद्धा प्रफुल्लित व्हायचो. खेडेगावातला हा वेगळेपणा आम्हाला आवडायचा. म्हणून सुट्टीत कुठे जायचं तर आजीकडे, मामाकडे, अर्थात खेडेगावी. असं खेडेगावालाच जावं असं वाटायचं. अजूनही वाटतं, अजूनही वाटतं खेडेगावात जाऊन राहावं आणि हा सगळा निसर्गाचा आनंद, या आनंदाच्या सुखात आपण जगावं. कुसुमांच्या या आठवणी पण अशा आहेत ना, मन सुमन सुमन करून टाकतात. नेदरलँडची प्रसिद्ध फ्लॉवर व्हॅली साऱ्या जगाला आनंद देते. उत्तराखंड इथली फ्लॉवर व्हॅली आपला सारा शेण घालवते. फुलांचं भरमार उत्पादन आणि त्या फुलांचा मोठा व्यापार त्या तामिळनाडूलाच जमतो बुवा. फुलांच्या आवडीतूनच घडतात मोठमोठे फ्लॉवर शोज. मात्र जपानी लोकांची पुष्परसिकता अवघी निराळीच. इकेबाना अर्थात पुष्परचना करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. खरी तर खरी कागदी पुष्परचना सुद्धा साऱ्या जगात प्रिय करून टाकली त्यांनी. घराभोवती घरात घरातल्या प्रत्येक खोलीत फुलांनी टवटवले झाडं असावीत म्हणून सुद्धा बॉन्साय हा प्रकार त्यांनी शोधून काढला. अशी ही फुलं माणसाला वेडं करून टाकतात. डेलिया झेनिया लिली अशा अनेक प्रकारच्या परदेशी पाहुण्यांनी आपल्याकडे कायमचं वास्तव्य केलेलं आहे. पण काही फुल पाहुण्यांना एखाद्या मौसमातच इथे येऊन फुलण्याचा मोह होतो. एफोर्बिया मिली अडेनियम डिकोमा ट्रम्पिड नाईन कितीतरी अशी खूप फुलं आहेत. कोणी उन्हाळ्यात बहरतात कोणी हिवाळ्यात. गंधापेक्षा रंगरूपाने शानदार असलेली फुलं सृष्टी सौंदर्याचं देणं ठरतात. हो अशीच येते हवे झुळूक एखाद्या कुसुमगंधाने भारावलेली आणि आठवणींच्या सुवासात आपल्याला गुंगवून टाकणारी. घरापुढच्या या फुलगेतून आत घरात जात असता पायरीच्या दोन्ही बाजूंना फुलारलेल्या ताटव्यांनी जणू मला अडवलंच. मग मी तिथेच पायरीवर बसले. पांढऱ्या आणि गुलबाक्षी रंगाची सदाफुली मी हाताने स्पर्शत राहिले. माध्यमिक शाळेत शिक्षणाचं शेवटचं वर्ष होतं. सेंड ऑफ निरोप समारंभ होता. आमच्या शिक्षकांनाच आम्ही विद्यार्थिनींनी वेगवेगळे फिशपॉन्ड्स दिले होते. नेहमी हसऱ्या उत्साही असणाऱ्या मराठीच्या मॅडमना आम्ही सदाफुली हा फिशपॉन्ड दिला होता. हसत हसत त्यांनी तो स्वीकारला आणि त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, कन्या शाळेतल्या कन्यांनो तुम्ही सुद्धा जीवनभर सदाफुलीसारखं सदा हसतमुख राहावं हीच माझी सदिच्छा. खरंच मॅडम त्यावेळी एक संसारी गृहिणी होत्या. त्यांना नसतील का संसारातले क्लेश. पण विद्यार्थिनींनी स्वतःहून त्यांना सदाफुली म्हणावं असं त्यांचं असणं आपल्याला एक धडा शिकवून गेलं. जीवनातला एक महत्त्वाचा धडा सदाफुलीचा धडा. सर्व दूर सर्व ठिकाणी सगळीकडे पहावं ही फुलं आपल्या स्वागताला स्वतःहून सज्ज असतात. सर्व वेळी सदा सर्व काळ सुवासाच्या परिमळाने आपल्याला आनंदी करत असतात. आणि हा सुवास हा दरवळ हा सुगंध या क्षणांपुरताच या वेळेपुरताच असू नये. तो चिरकाळ आपल्याला लाभत राहावा म्हणून फुलांनी आपल्याला दान दिलं अत्तराचं. स्वतःचं जीवन त्यागून अत्तराच्या रूपात फुलांनी आपणा माणसांचा आनंद अगदी चिरंजीव केला. असं म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. हा बोध ही शिकवण आपण फुलांकडून शिकायला हवी. हो खरंच आनंद देण्याचा आनंदाचे दान करण्याचा धडा आपण शिकायलाच हवा. किती सुंदर धडा किती सुगंधी धडा हा धडा आपण शिकायलाच हवा.
1: आताच आपण सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध ऐकला, कुसुमातुनी फुलले सुमन. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे छानसं गीत.

0: श्रोते हो, या गीतानंतर कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, प्रत्येक कळीला उमलण्याचा अधिकार असतो, सुगंध देण्याचा, आकाशाकडे पाहण्याचा, वाऱ्याशी खेळण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवानं काही फुलं निर्दयीपणे चुरडली जातात, काही स्वप्नांना भीतीच्या सावल्या वेढून टाकतात आणि काही स्त्रियांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. स्त्रीचा सन्मान, तिची सुरक्षितता आणि तिच्या कामाच्या ठिकाणी असलेला आत्मविश्वास जपण्यासाठी पोष म्हणजेच कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध नाही आणि निवारण कायदा अस्तित्वात आला. हा केवळ कायदा नाही तर प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे उमलण्याचा दिलेला सामाजिक विश्वास आहे. या अत्यंत महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत महिला हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या, कायद्याच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे. सर्वप्रथम आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षा मॅडम बीकॉम LLB आहेत. गेली 36 वर्ष या गर्भातल्या स्त्रीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत त्यांच्या न्यायासाठी लढा देतायत, काम करतायत. लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून देशभर PCPNT कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणाऱ्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 चा अतिशय नामांकन

0: अंकित संयुक्त राष्ट्र संघाचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे त्या हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय. त्यानंतर भगिनी पुरस्कार, ग्रेट वुमेन पुरस्कार, हिरकणी आदर्श कार्यकर्त्या अशा जवळजवळ 300 पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, सुरुवातीला मला सांगा की पॉश कायदा अस्तित्वात येण्यामागची सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कशी होती, काय होती?
1: आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वी काही मुली शिकत नव्हत्या आणि मोठ्या प्रमाणावर घराच्या बाहेरही पडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण स्वातंत्र्यानंतर आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुषांच्या खांद्याला खांदा सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया उतरलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने स्त्रिया काम पण करत आहेत. म्हणजे अगदी आयएस लेवल पासून ते शेतीभातीतल्या कामापर्यंत आणि अगदी आशा वर्कर पासून ते वरच्या मंत्रालयातल्या कामांपर्यंत सर्व दूर सर्व ठिकाणी आपण आता महिला कामामध्ये दिसतो आहे. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी असं मधल्या काळामध्ये 80s असं लक्षात आलं, एक घटना घडली की एका हाय प्रोफाईल डिनर पार्टीमध्ये एका आयएस महिलेसोबत एका आयजी लेवलच्या अधिकाऱ्यांनी काही आगळीक केली, चुकीचं वर्तन केलं आणि ते त्या क्षणी त्यांना ते आवडलं नाही आणि म्हणून त्या आयजी लेवलच्या अधिकाऱ्याविरुद्ध कोर्टामध्ये गेल्या, गुन्हा दाखल केला. ती केस चालली आणि त्याच्यामध्ये विनयभंगाच्या संदर्भाने गुन्हा दाखल होऊन शिक्षा पण लागली. 3 वर्ष नोकरीतून आधीच त्यांना बाजूला व्हावं लागलं. 3 महिन्याची साधी झाली आणि काही लाखांचा दंड त्यांना द्यावा लागला. आणि त्याचा परिणाम असा झाला की तो दंड त्या आयएस अधिकारी महिलेने नाकारला. तो दंड दंडाची रक्कम ही महिला संघटनांना महिलांच्या कामासाठी देण्यात आली. पण त्यावेळेला याची चर्चा पुढे आली की आपण तेव्हा आयपीसी वापरायचो, म्हणजे इंडियन पिनल कोड, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचे 354 किंवा 376 म्हणजे बलात्कार, विनयभंग, छेडछाड हे गुन्हे दाखल व्हायचे. पण त्यावेळेला पहिल्यांदी चर्चा देशाच्या सर्व दूरपर्यंत झाली की कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या संदर्भाने काही गोष्टी, काही स्वतंत्र व्यवस्था असायला पाहिजे.
0: बरोबर.
1: त्याच काळामध्ये नंतरच्या काही टप्प्यामध्ये 92 साली भौरी देवीनी जेव्हा विवाह थांबण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी म्हणून राजस्थानमध्ये आलेल्या शासकीय अध्यादेशाचा अवलंबत्व करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्यांच्यावरती गॅरिप झाला.
0: हो.
1: आणि ती केस खूप 97 पर्यंत चालली, ज्याच्यामध्ये शिक्षाही लागली. पण त्या दरम्यान विशाखा नावाची संस्था जी राजस्थान स्थित आहे आणि त्यांच्यासोबत इतर सामाजिक संस्थांनी पुढे येऊन याच्या संदर्भातलं जनहित याचिका दाखल केली आणि काच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रतिबंध करणारा स्वतंत्र कायद्याची मागणी लावून धरली. कायदा करणं हे काही न्यायालयाचं काम नाही, केलेले कायदे चालवणं हे न्यायालयाचं काम असतं. कायदा करणं हे संसदेचं काम आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने कायद्याची आवश्यकता नोंदवून कायदा होईपर्यंतची मार्गदर्शक तत्व जाहीर केली.
0: बरोबर.
1: ज्याला आपण विशाखा मार्गदर्शक तत्व म्हणून ओळखतो. आणि नंतरच्या काळामध्ये हे बिल बरीच वर्ष आपल्याकडे प्रलंबित राहिलं. पण 2013 पहिल्यांदी आपण आता पॉश कायदा म्हणायला लागलो, आम्ही त्याला विशाखा कायदा पण म्हणतो. तर हा कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात येण्यामागे तो संविधानाच्या कक्षातला कायदा आहे. त्याचं कारण संविधानाने आपल्या मूलभूत अधिकारामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की तुम्हाला सुरक्षित जीवन मिळेल, तुम्हाला स्वतंत्रपणे ज्या ज्या ठिकाणी जाऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं तर कामाचं ठिकाण तुमच्यासाठी इथे जाऊ नका तिथे जाऊ नका तुम्हाला कोणी म्हणणार नाही, ते तुम्ही काम करू शाल, ते काम तुम्हाला सुरक्षितपणे करता येईल. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून तुमच्याशी कोणी असमानतेने वागणार नाही, कारण समानतेच्या तत्वावर आपलं संविधान आधारित आहे.
0: बरोबर.
1: तिथे तुम्हाला दुजा भावाने वागवलं जाणार नाही, स्त्री म्हणून हिणं, तुम्हाला असुरक्षित करणं असं वर्तन होणार नाही. त्यामुळे ते हा सगळ्या संविधानाच्या चौकटीमध्ये विशाखा गाईडलाईन्स तर आल्याच, पण त्याच्याबरोबर 2013 हा पॉश कायदा पण त्या चौकटीमध्ये आपण मिळवलेला आहे. या ठिकाणी म्हणून नमूद करावं असं वाटतं की कुठल्याही म्हणजे 42 हून अधिक कायदे आहेत आपल्या देशामध्ये स्त्रियांना न्याय देणारे आणि पुरुषांना शहाणं करणे. आणि ह्या सगळ्या कायद्यांच्या संदर्भाने आपला अनुभव असा आहे की ह्या प्रत्येक कायद्याच्या मागे कोणीतरी एक व्यक्ती पुढे आली आणि त्यांनी त्याची मागणी केली, किंवा मोठा समूह पुढे आला आणि त्यांनी आंदोलन आणि चळवळ केली आणि त्याच्यातूनच कायदा आकाराला आला आणि धोरण आणि कायदे बनले.

0: त्यामुळे या सगळ्याच्या मागे एक मोठा परिश्रम आणि काम केलेलं आहे महिलांनी, त्याच्यासाठीची मागणी केलेली आहे, त्याच्यासाठीची किंमत मोजलेली आहे, त्यामुळे ती किंमत भवरी देवीनी मोजली, ती किंमत त्या अधिकारी महिलेनी मोजली. म्हणून तुम्ही आम्ही आज पॉशच्या अंतर्गत आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे काम करतो आहे.
1: बरोबर. तुम्ही आता जे म्हणालात ते की विशाखा मार्गदर्शक तत्व ही सर्वोच्च न्यायालयानं दिलेली तात्पुरती चौकट होती की ती जी पॉश कायदा या संसदेनं मंजूर केलेल्या सविस्तर आणि बंधनकारक कायद्यात रुपांतरित झाली. तुम्ही त्याला आता जे विशाखा पॉश कायदा म्हणा त्याच्यात रुपांतरित झाली. पण कार्यस्थळी रहिक छळ हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाही आहे, मानवी हक्क आणि कामगार हक्काचा प्रश्न.
0: घरात नवीन जे कायदा आला त्याच्यामध्ये नुसता कामगार म्हणजे कामाच्या ठिकाणी गेली आणि तिथे काही घडलं आणि त्याच्या संदर्भाने कारवाई केलेलं असं नाही. हा काम कार्यस्थळ ह्याचं जे डेफिनेशन आहे, ह्याची जी व्याख्या आहे, ह्याची व्याप्ती वाढवली गेली. आणि कार्यस्थळ म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ऑफिस म्हणजे, ऑफिस म्हणजे काहीतरी टेक्निकल लीगल काम करतं ते ऑफिस असं डोळ्यासमोर येतं. नाही, धुण्या भांड्याच्या कामासाठी जाणारी 10 घरं फिरणारी महिला पण कामाच्या ठिकाणी जाते, वेगवेगळ्या जाते पण कामाच्या ठिकाणी जाते. ऊस तोडायला जाणारी किंवा शेतमजूर महिला दुसऱ्याच्या शेतावर कामाला जाते, याचा अर्थ ती कामाच्या ठिकाणी जाते. स्कूल बसवर काम करणारी महिला ही लेकरं गाडीत घेते आणि उतरवते, ती पण कामाच्या ठिकाणी जाते, म्हणजे तिची बस हे तिचं कामाचं ठिकाण आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे कामाच्या ठिकाण घरापासून निघाल्यापासून घरीपर्यंत येण्यात पर्यंतचा जो सगळा प्रवास आहे, काम करण्यापासून जाणं आणि येणं इथेपर्यंत पिकअप पासून सगळं. आणि आता तर डिजिटली उशिरा रात्री ऑनलाईन होणारे मीटिंग, ऑनलाईन येणारे मेसेजेस, ऑनलाईन होणारे ट्रोलिंग पासून सगळ्या गोष्टी, म्हणजे इन्स्टावर येणार, फेसबुकवर येणार, तुमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर येणार हे मेसेजेस, इथेपर्यंत त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. कामाचं ठिकाण म्हणजे फक्त गेल्या ऑफिसमध्ये तिथे काहीतरी लावून परत आला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त शरीराच्या संदर्भाने होणारे विनयभंग किंवा बलात्कार हे टोक झालं शेवटचं, पण त्याच्या अलीकडे एक मोठा प्रवास होतो ह्या लैंगिक अत्याचाराचा. शेरेबाजी करणं, घाणेरडे मेसेजेस पाठवणं, इमेजेस पाठवणं, अशा घाणेरडे लिंक्स पाठवणं, काहीतरी विचित्र गाणी म्हणणं, काहीतरी सूचक बोलणं, द्वैअर्थी बोलणं, हे जे सगळे प्रकार घडतात हे सुद्धा याच्या अंतर्गत लैंगिक छळा अंतर्गत घेतलेले आहेत. स्किन टू स्किन काहीतरी झालं पाहिजे आणि प्रत्यक्ष काहीतरी फिजिकली घडलं पाहिजे आणि रेझिस्टन्स दिसला पाहिजे, नॉट नेसेसरी. एम्प्लॉयर जेव्हा एम्प्लॉईला एम्प्लॉय म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून नको असलेले स्पर्श करण्यापासून, नको असलेल्या नजरा देण्यापासून, नको असलं सूचक बोलण्यापासून, हालचाल सतत स्टेअर करणं, सतत या पद्धतीचं एक अघोषित अशी तिच्यासाठी कर्फ्यू लावला असतो असा तिच्यासाठी, तर हे सगळं जे आहे हे सगळं त्या लैंगिक अत्याचारामध्ये घेतलेले. त्यामुळे कामगार म्हणून तिच्या कामगार म्हणून त्या कामाच्या ठिकाणी तिला ऍट ईज वाटलं पाहिजे, कम्फर्ट वाटलं पाहिजे, तिथे जाण्याची तिला ओढ वाटली पाहिजे.
1: बरोबर.
0: तिथे जाताना तिला स्ट्रेसफुल नाही वाटलं पाहिजे. तर हे सगळं त्याच्यामध्ये गृहीत धरलेलं आहे आणि म्हणून इथे अंतर्गत समिती नेमायची आहे.
1: हा,
0: 10 महिलांच्या पेक्षा जास्त महिला जिथे कामाला आहेत त्या कामाच्या ठिकाणच्या मालकांनी तिथे ती समिती नेमायची आहे, अंतर्गत समिती. आणि 10 पेक्षा कमी जिथे आहे तिथं लोकसमिती जिल्हाधिकारी नेमणार. जिल्हा महिला बाल कल्याण विभागात असेल, नगरपालिकेच्या लेवलवर असेल किंवा तहसीलदारांच्या लेवलवर असेल, ते तालुक्याच्या ठिकाणी नेमली जाईल, नगरपालिकेच्या ठिकाणी नेमली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमली जाईल. म्हणजे धुण्या भांड्याची कामं करणारी 10 घरं फिरते, मग ती कुठे जाणार? दोन घरात तिला असा त्रास होतो, मग ती कुठे तक्रार करणार? तर तिला पण ही सुरक्षा दिलेली आहे आणि ती महिला बालकल्याण विभागाच्या पॉशमध्ये जाऊन हे सांगू शकते की या घरी मी कामाला जाते आणि इथे माझ्याशी असं वर्तन केलं जातं, हे ती सांगू शकते. म्हणजे ज्या आस्थापना मोठ्या आहेत तिथे हे दिलेलं आहे. आणि अलीकडच्या एका महत्वाच्या जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने पण त्याचं गेल्या वर्षीच ऑगस्टमध्ये नोटिफिकेशन काढलेलं आहे की सर्व मंत्रालयांच्या अंतर्गत नोडल ऑफिसर नेमा आणि अंतर्गत समिती फॉर्म करा. आणि ती जर केली नाही त्याची नोंदणी रद्द होऊ शकते त्या आस्थापनेची, आणि 50,000 रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो जर आपण पॉश समिती नेमली नाही तर. इतकं ते मॅन्डेटरी, इतकं ते कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. पण अजूनही म्हणाव्या तशा आपल्याकडे समिती फॉर्म झालेल्या नाहीत. काही लाखांच्या संख्येने ह्या समिती असू शकतात महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर आपल्याकडे पुण्यामध्ये मोठे मोठे मॉल्स आहेत, शेकड्यांनी मुली तिथे काम करतायत.

0: एअरपोर्ट आहे आपल्याकडे, बस स्टँड आहे आपल्याकडे, ड्रायव्हर कंडक्टर्स एकत्र काम करतात बसमध्ये आजच्या तारखेला. या सगळीकडे ह्या समिती असायला पाहिजे. अगदी कापड दुकान आहेत आपल्याकडे, आपल्या आपल्याकडे तर मोठा कापड बाजार आहे पुण्यामध्ये, त्या कापड दुकानामध्ये सगळे बायकाच असतात. तर त्या ठिकाणी सुद्धा या समिती असायला पाहिजे. आणि शी बॉक्स नावानी पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आस्थापनाने आपलं रजिस्ट्रेशन करून या पद्धतीची समिती स्थापन केल्या रिपोर्ट तिथे करायचा आहे.
1: अच्छा.
0: आणि हे मॅन्डेटरी आहे, त्यामुळे सगळ्या आस्थापनांनी महाराष्ट्रातला हे पुढाकार घेऊन तातडीनं या कायद्याचा उपयोग करून घेऊन त्या समिती स्थापन कराव्या. जसं लसीकरण महत्वाचं आहे की नाही,
1: हो हो हो,
0: कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण लसीकरण घेतो. तशी पॉश समिती असली तर त्या ठिकाणच्या आस्थापनामध्ये, त्या कारखान्यामध्ये, दुकानामध्ये, त्या बसमध्ये, त्या शाळेमध्ये, त्या कॉलेजमध्ये पुरुष जे स्त्रियांसोबत वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने संपर्क येतो ते चुकीचं वागणार नाहीत. याच्यासाठी ती समिती आहे.
1: तुम्ही पण जे म्हणाला आता की ही समिती स्थापन करायला पाहिजे, 10 स्त्रिया जिथे असतील तिथे, पण जिथे 10 स्त्रिया काम करत नाहीयेत किंवा रोजंदारीवर कधी 2 जणी असतील, कधी 3 जणी, उद्या 3 जणी येतील, परमनंट नसतात त्या, तर मग त्यांनी काय करायचं?
0: म्हणून तर लोकल समिती दिलेली आहे.
1: अच्छा.
0: जिल्हाधिकारी तो निर्णय घेतात, महिला बाल कल्याण अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते नोडल ऑफिसर म्हणून नेमू शकतात, नेमलेले आहेत आपल्याकडे, त्या तिथे जाऊ शकतात. पोलीस स्टेशनला जाणं हा एक वेगळा भाग आहे. टोकाचं काही घडलं असेल तर पोलीस स्टेशनलाही जाऊ शकतात, पण त्याच वेळेला कामाच्या ठिकाणी काही घडलं असेल आणि त्या एम्प्लॉयरच्या विरुद्ध तक्रार करायची असेल तर त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करू शकतात, त्या महिला बाल कल्याण विभागाकडे करू शकतात, नगरपालिकेमध्ये, तहसीलदारीमध्ये, तिथे किंवा बीडीओंच्या ऑफिसमध्ये, त्या त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी तो कॉल घेतलेला आहे. आणि तिथे या पद्धतीची लोकल समिती आहे आपल्याकडे, त्याच्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर, एक विशेष अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेतलेला आपल्या राज्यामध्ये नोंदवून आहेत आपल्याकडे काम करणारे असे अधिकारी. त्या नोडल ऑफिसरकडे आपण जाऊन ती तक्रार करू शकतो आणि ते मग त्याचं हिअरिंग घेऊन त्याच्या संदर्भातली चौकशी लावून अगदी कोर्टासारखं कामकाज तिथे होऊ शकतं.
1: बर. आणि याची गोपनीयता त्यांच्याकडनं ठेवली जाते,
0: अगदी त्या महिलेची गोपनीयता ठेवली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेला अशी घटना घडते त्यावेळेला तिच्या संदर्भाने तिला जर तातडीनं मेडिकल एडची गरज असेल तर ती दिली पाहिजे. तिला समुपदेशनाची गरज असेल तिच्या कुटुंबात हे सांगून त्यांचंही काउन्सिलिंग करण्याची गरज असेल तर समुपदेशनाची सेवा दिली पाहिजे. तिला तातडीनं सुट्टी हवी असेल किंवा बदली तिथून हवी असेल तर ती पण तिला तात्पुरती तिच्या मागणीप्रमाणे दिली पाहिजे. तिला जर काही आर्थिक गरज तातडीनं निर्माण होणार असेल की तिला काहीतरी मेजर आलाय, ट्रोमा झालाय आणि तिला सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे, तिला हॉस्पिटलाइज करावं लागणार आहे, ती स्ट्रेस खाली आहे, अशा काही गोष्टी घडल्या असतील किंवा काही फिजिकल इजा झाली असेल तर या सगळ्याच्या संदर्भाने तिची ट्रीटमेंट करण्यासाठी तिला आर्थिक पण मदत केली पाहिजे. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे एम्प्लॉयरचं. आणि त्याच वेळेला तिला जर वाटलं की एका बाजूला ह्या अंतर्गत समितीकडे तक्रार घेऊन जाईन किंवा LC कडे जाईन, म्हणजे लोकल कमिटीकडे जाईन, पण दुसऱ्या बाजूला मला पोलीस स्टेशनला पण जायचं आहे, तर तिला पोलीस स्टेशनला जाण्यासाठी आणि सगळे तिथे साक्षी पुरावे, CCTV फुटेजेस वगैरे काही तिला दाखवायचं असेल पोलिसांना तर ते सगळं एम्प्लॉयरने उपलब्ध करून दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे सायमल्टेनियसली ती पोलीस स्टेशनला पण जाऊ शकते आणि त्याच वेळेला ती अंतर्गत समितीसमोर पण हिअरिंग घेऊ शकते.
1: बरोबर.
0: त्यामुळे ही सगळी मदत तिला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला जर आरोपी तिथे येत असेल, जात असेल, तिथे त्याचं तसंच वर्तन चालू राहत असेल तर त्याला कंपल्सरी रजेवर पाठवणं असेल, त्याला सस्पेंड करणं असेल, तात्पुरती त्याची काही बदली करणं असेल, पण त्याच वेळेला त्यांनी तिथे कामावरती तिथे हिअरिंगला आलं पाहिजे याच्यासाठी पण. आणि न्यायाच्या बाजूनी त्याच्यावरती पण अन्याय होणार नाही, त्याचंही मानवाधिकाराचं हनन होणार नाही, त्यालाही त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाईल. त्यामुळे 7 दिवसाच्या आतमध्ये हे सगळ्या गोष्टी तक्रार आल्यापासून घेतल्या जातात आणि त्या केल्या जातात आणि करणं अपेक्षित आहे.
1: काही खरंच कामाच्या ठिकाणी स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न पडतो, कारण स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची राज्यभरातली काही वर्षांची टक्केवारी अगदी धक्कादायक आहे. की या अभ्यासात असं लक्षात आलं की जवळजवळ 80% लैंगिक छळ होतो, 53% बायका पुरुष यांना कामाच्या ठिकाणी सारखी वागणूक मिळत नाही, 50% सुपरवायझर सहकारी यांच्याकडून नीट वागणूक मिळत नाही, तर 32% स्त्रियांना अश्लील तेला सामोरं जायला लागतं आणि 59% घाणेरडे जोक आणि टोमणे मारणं, 58% विशाखा मार्गदर्शक तत्व या कायद्याविषयी लोकांना माहिती नसते असं लक्षात आलेलं आहे. हे दुःखद आहे. आणि आपल्या मुलाखतीतनं आपण विशाखा समितीबद्दल आणि पॉश कायद्याविषयी श्रोत्यांनाही मार्गदर्शन करतोय, महिलांनाही मार्गदर्शन करतोय. ताई, बऱ्याच स्त्रिया या त्यांच्यावर

0: अत्याचार झाल्यानंतर करिअर बिघडेल किंवा बदनामी होईल किंवा नोकरी जाईल त्यांची, या भीतीमुळे कधीतरी पुढे येत नाहीत. किंवा ऑफिसेसही काही वेळेला तक्रारी त्यांच्याकडे आलेल्या नसतात किंवा ते ऑफिसेस दडपवतात का.
1: पहिली महत्वाची गोष्ट असं आमच्याकडे काही चाललेलंच नाही, सगळं कसं आलबेल आहे असं दाखवण्याची एक आपली वृत्ती आहे. टेक्निकली ती कमिटी फॉर्म करून ठेवतात आणि टेक्निकली त्याच्या कित्येकदा माझ्याकडे पण असं रजिस्टर घेऊन येतात आणि म्हणतात मॅडम सही करा. तर मी म्हणते नाही, प्रत्यक्ष मीटिंग घ्या, तिकडे मी येते, मग आपण ती सही करू.
0: बरोबर.
1: त्यामुळे खूपदा ते सही करण्याचं आणि टेक्निकली ते पूर्ण करण्याचं एक समिती असं त्याच्याकडे बघितलं जातं. त्याचं कारण असे, त्याच्या संदर्भातली संवेदनशीलता कमी पडते आणि प्रशिक्षण कमी पडतं. हे आपलं काहीतरी उणधुणं दाखवण्याची समिती नाही आहे, तर आपल्या कामाचं ठिकाण जास्त सुरक्षित करण्याची समिती आहे. हा ॲटिट्यूड पहिल्यांदा कुठल्याही या समितींच्या संदर्भामध्ये आस्थापनांचा असायला पाहिजे. तो आपल्याकडे मुळात नाहीये. तो एक मानसिकता त्याची त्या लेवलवरची बदलायला पाहिजे की माझं काहीतरी बाहेर जाईल म्हणून मग मी ते झाकूनच ठेवील, म्हणूनच मी ते टेक्निकलीच चालवीन, अशी जी मानसिकता आहे ती मानसिकता आधी लोकांची बदलणं ही आपली सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्या समोरच. दुसरी जी गोष्ट आहे जिच्या अनुषंगाने हे घडतं, ती अत्याचारग्रस्त महिलेलाच खूपदा बदनाम केलं जातं.
0: खरे
1: म्हणजे तिला मदत देण्याऐवजी आपल्याकडे प्रत्येकच वेळेला तिलाच टार्गेट केलं जातं. त्यामुळे ह्या सगळ्या व्यवस्था असून सुद्धा त्या व्यवस्थेचा उपयोग करून घेऊन आपण तिथे कम्फर्टेबली जाऊन आपलं म्हणणं मांडावं आणि आपण नॉर्मल लाईफ लीड करावं असं वातावरणच नाही आपल्याकडे. होता होईल ते अदखलपात्र काही घटना घडत असतील तर त्या नोंदवल्याच जाणार नाहीत, चुकून दखलपात्र काही गोष्टी घडल्या तर त्या दाखलच होणार नाहीत, आणि चुकून असं काही घडलं तर त्याच्यावरती एवढा दबाव टाकायचा की ती काढूनच घेईल. अशी जी वृत्ती आहे आपल्याकडे कायदा चालवण्याच्या संदर्भाने किंवा कुठल्याही समित्यांसमोर जाण्याच्या संदर्भाने, त्या समिती आपल्यावर बसली किंवा त्या समितीसमोर काहीतरी हिअरिंग चाललं म्हणजे काय तरी खूप मोठा गजब झाला आणि खूप मोठं काहीतरी आपण भयंकर केलं असं फील त्या तक्रारदार महिलेला दिला जातो. आपण महिलांनी, सर्व ठिकाणी काम करणाऱ्या महिलांनी पहिल्यांदी हे डोक्यातलं आपलं काढून टाकलं पाहिजे.
0: बरोबर.
1: चुकीच्या गोष्टीला नाही म्हणताना आणि कायद्याचा वापर करताना निर्भयपणे आपण ते पुढे येऊन केलं पाहिजे. शिक्षणाने ही निर्भयता जर आमच्यात येत नसेल आणि कामाच्या ठिकाणी आपली एफिशियन्सी दाखवताना आपल्या प्रती होणाऱ्या हिंसेच्या विरोधामध्ये जर आपण आवाज उठवत नसू तर आपली एफिशियन्सी काय कामाची.
0: तक्रार नोंदवल्यानंतरही ताई आणि त्यांचा निर्णय येईपर्यंत बराच वेळ जात असेल मला असं वाटतं. त्यावेळेला त्या महिलाचं मानसिक बळ पण टिकवण्याची
1: हिअरिंग कमीत कमी काळा घेतलं जायला पाहिजे असं सांगितलं. घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत तक्रार आली पाहिजे आणि तक्रार आल्यानंतर पुढच्या 90 दिवसाच्या आतमध्ये ते सगळं संपलं पाहिजे.
0: बरं.
1: म्हणजे फार 3-4 महिने 6 महिने असं चालत राहिलं असं नाही चालणार ते. त्याच्यामध्ये डिले सुद्धा होता कामाने, डे टू डे गरज पडली तर हिअरिंग घेऊन सुद्धा ते अगदी 2-3 सिटिंग्स मध्ये सुद्धा तर ते संपू शकतात.
0: म्हणजे तिचं अजून मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी समिती सुद्धा घेत असते. पण ताई ज्यावेळेला एखादी तक्रार समिती पुढे येते त्यावेळेला समितीला सुद्धा दोन्ही बाजूनी त्याची तपासणी करायला लागत असेल ना, म्हणजे ही त्यांची जबाबदारी आहे.
1: म्हणून कोर्टासारखंच हिअरिंग होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडलं जातं, इन कॅमेरा होतं, दोघांनाही आपलं म्हणणं मांडायला बोलवलं जातं, गरज पडली तर त्यांना वकील आणायची मुभा दिली जाते, लिखित स्टेटमेंट्स घेतली जातात, प्रश्नोत्तर केली जातात आणि त्याच्यानंतर मग समिती बसते आणि समिती त्या सगळ्याचा ओहोआपोह करून त्यांनी सादरलेले साक्षी पुरावे जाब जबाब हे सगळं तपासून मग समिती आपल्या निर्णयाला येते. समितीचं गठन कसं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच आस्थापनेमधल्या सिनियर जी महिला आहे ती त्याची अध्यक्ष असणार आहे. कर्मचाऱ्यांचा पुरुष किंवा स्त्री दोन, एक किंवा दोन कर्मचारी प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहेत. बाहेरची एक व्यक्ती जी स्वयंसेवी संस्था संघटना किंवा कायद्याची तज्ज्ञ असणारी अशी बाहेरची एक व्यक्ती असायलाच पाहिजे आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये 50% महिला असायला पाहिजेत.
0: बरोबर.
1: म्हणजे ह्या समितीमध्ये पुरुषांचा भरणा 3-4 पुरुष असून नाही चालणार. 4 ते 5 जणांची ही जर समिती असेल तिथे 5 जण घेतील, काही वेळेला 4 जण असतील, तर त्यातल्या 50% ह्या महिला असायला पाहिजेत आणि त्यांना नियुक्तीपत्र गेलेलं पाहिजे. ह्या समिती समोर ही मँडेटरी आणि स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे कायद्याने ह्या काही व्हॉलंटरी खेळ नाही आहे की आपण 4 जणी बसलो आणि काहीतरी करतोय असं नाही चालणार. त्याची नियुक्ती पत्र येईल, त्यांच्या समोर जे चौकशी सादर होतील, साक्षी पुरावे येतील, त्या सगळ्याला एक कायदेशीर वजन आहे त्यांनी दिलेल्या निर्णयाला आणि न्यायालय त्याची नोंद घेणार आहे उद्या.
0: बरोबर.
1: जेव्हा जर पोलीस स्टेशनला तक्रार गेली आणि ते सदर प्रकरण जर कोर्टात गेलं तर त्यांनी सर केलेला अहवाल, त्यांचा रिपोर्ट हा न्यायालयामध्ये

0: शी पुराव्यामी वापरला जाणार आहे. त्यामुळे ही बॉडी जी आहे ही वैधानिक पद्धतीने संविधानाच्या चौकटीत तयार झालेली बॉडी आहे. ह्या बॉडीच्या गठनामध्ये जरी काही चुका झाल्या तर न्यायालयामध्ये त्याचं उत्तर त्या आस्थापनेला द्यावं लागू शकतं. त्यामुळे ह्या पॉश कमिटीला आपण कॅज्युअली घेऊ शकत नाही. पॉश कमिटी ही अतिशय गंभीरतापूर्वक आपण ती फॉर्म केली पाहिजे. कायद्यात दिल्याप्रमाणे दर 2 महिन्यांनी त्याच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत आणि त्यांचे रेग्युलर त्याचे प्रोसिडिंग्स ठेवले गेले पाहिजेत. आपल्याकडे काही घटना घडली नाही तर चांगली गोष्ट आहे, पण घडली तर त्याचं तातडीनं हिअरिंग पण बरोबर घेतलं गेलं पाहिजे.
1: या कमिटीमध्ये किती सदस्य हवेत आणि काय
0: प्रोपोर्शन मध्ये? 50% तर महिला मी मगाशी बोलले तसं असायलाच पाहिजे, पण 4 ते 5 होऊ शकतात. आस्थापना किती मोठी आहे त्याच्या, त्यामुळे आणि त्याच्यात अध्यक्ष ही तिथली सिनियर महिला आहे. त्यामुळे ती जी कमिटी आहे ती कमिटी अतिशय वेगळ्या पद्धतीने फॉर्म केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी आहे, सिनियर महिला त्यातली तिथे आहे. हे जरी असलं तरी खुद्दा असा अनुभव फील्ड वरती येतो की ते पण एम्प्लॉयरची कधी कधी प्रेशर घेतात, दबाव घेतात. तर माझं या निमित्ताने सांगणं आहे की तुम्ही ह्या कमिटीमध्ये कुठल्याही बायस न होता, एम्प्लॉयरच्या बाजूनी किंवा एम्प्लॉईच्या बाजूनी भूमिका न घेता त्रयस्थपणे न्यायदान करायला बसलेल्या न्यायाधीशाच्या भूमिकेत तुम्ही बसता आहे त्या समितीमध्ये, तर त्या पद्धतीचं ते हिअरिंग घेतलं जावं, चौकशी केली जावी आणि वातावरण चांगलं व्हावं, व्यवस्था दुरुस्त व्हावी याच्यासाठी आपण भूमिका घेतोय.
1: बरोबर.
0: कोणातरी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी आपण ते करत नाही आहे, तर निकोप वातावरण राहावं याच्यासाठी आपण त्या समितीत बसलोय. ह्याचं भान ठेवूनच ती जबाबदारी घ्या. एम्प्लॉयरच्या बाजूनी एम्प्लॉईला अडचणीत आणण्यासाठी पण ह्याचा हत्यार म्हणून वापर करू नका, आणि एम्प्लॉईच्या बाजूनी एम्प्लॉयरला ब्लॅकमेल करण्यासाठी पण आपण ते वापरणार नाही याचं पण भान ठेवा. त्यामुळे ती समिती ही कसं आहे, ही चाकू असल्यासारखा आहे, तो नीटपणे वापरला गेला पाहिजे. आणि म्हणून त्याचं प्रशिक्षण आणि त्याच्यासाठीचं संवेदनशीलता ही जसा पॉश कमिटी फॉर्म होणं गरजेचं आहे आपल्या राज्यामध्ये, तसंच त्याची संवेदनशीलता आणि प्रशिक्षण पर फार गरजेचं आहे.
1: ताई आपण विशाखा कमिटीवर पण काम करता आहात, ते करत असताना काय वाटतं की आजची स्त्री कामाच्या ठिकाणी किती सुरक्षित आहे?
0: ते खूप मोठं आव्हान आहे आपल्या समोर. कारण एक काळ होता की ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्च्युअल आपण नेमणुका करत नव्हतो, होतो असंघटित क्षेत्रात लाखोंच्या संख्येने आई महिला काम करतात, त्यांच्यासाठीचा न्याय हे चॅलेंज होतच. पण ऍडिशनल चॅलेंज आता सरकारी यंत्रणेच्या संदर्भाने पण आमच्या समोर उभं राहिलंय. त्याचं कारण मंत्रालयापासून ते आयटी पासून ते अगदी ग्रामपंचायतीपर्यंत सगळीकडे कंत्राटी कामगार नेमण्याची पद्धत सुरू झालेली आहे. आणि ते कंत्राटी कामगार हे कंत्राटी कर्मचारी हे साधारणपणे 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासोबत केलं जातं. ज्यांच्यासोबत 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणं ही ज्यांची गरज आहे, ती माणसं त्या 11 महिन्यात माझ्यासोबत काही कमी जास्ती घडलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरुद्ध किंवा त्या आस्थापनेच्या विरुद्ध काही बोलायला धजत नाहीत. त्यांना सतत ही भीती वाटते की मी जर न जाणो मी आता ह्या 11 महिन्यात माझ्यासोबत हे चुकीचं घडतंय म्हणून मी जर आता बोलले तर 11 महिन्यानंतर माझं कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू होणार नाही. आणि आपण काही असं म्हणू शकत नाही ना की कॉन्ट्रॅक्टरला की का बाबा तिचं कंटिन्यू केलं नाही तू, असं नाही म्हणू शकत. ते त्याचं डिस्क्रिप्शन आहे, त्याचा अधिकार आहे. तो म्हणे नाही मला हा कर्मचारी घ्यावासा वाटत,
1: कामाचं काही सांगू शकत,
0: कामाचं सांगू शकतात की त्याचं स्वातंत्र्य आहे ना, त्याचं तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे, तो लेबर पुरवतो आहे, त्यामुळे हा त्याचा बिझनेसचा भाग आहे. त्यामुळे अशा बिझनेसना आपण मॉनिटर कसं करणार हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्यवस्था आहे आपल्याकडे, कायदा आहे आपल्याकडे, पण त्याच्या अंमलबजावणीत ती सगळ्यात मोठी ही अडसर आहे. की सर्व एकीकडे असंघटित क्षेत्रातल्या महिला असुरक्षित आहेतच, त्या कशा ह्या व्यवस्थेपर्यंत येणार हे मोठं चॅलेंज आहे आपल्या समोर. त्या एलसी कुठे शोधायला जाणार, ऊस तोडीला कुठेतरी इंटिरियर भागामध्ये ऊस तोडताना कोणीतरी त्या फार्म मधल्या मालकांनी तिच्यासोबत कमी काय केलं किंवा सोबतच्या कर्मचाऱ्यांनी कमी जास्ती काय केलं किंवा कारखान्यावर कमी जास्ती काय झालं तर ती कुठे शोधणार तो. हा जसा त्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांच्या समोरचा चॅलेंज आहे, त्यांच्यापर्यंत ही सेवा आपण कशी नेणार हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. तसंच ज्या ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत, ज्या कायमस्वरूपी नोकरीत आहेत त्यांची अडचण नाही, पण ज्या नव्याने आता नोकरीमध्ये येतात, ज्या कायमस्वरूपी तिथे नेमल्या जात नाहीयेत, त्याच्या संबंधाने आपण त्यांना तिथं सुरक्षित वातावरण कसं देणार हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. आणि दुसरा जो आव्हान आहे ते डिजिटली जे वरलं जात आहे, छोट्या मोठ्या ठिकाणी जिथे तुमच्या मोबाईलवर धडाधडा येऊन काही

0: कोसळते आणि तुमची झोप डिस्टर्ब केली जाते, तुमचं फॅमिली लाईफ डिस्टर्ब केलं जाते, तुम्हाला घरात सांगता येते ना, बाहेर बोलता येते आणि तुमची कोंडी केली जाते, अशा वेळेला आपण महिला म्हणून त्या सगळ्याला कसं फेस करणार? हे डिजिटल जो अटॅक आहे ना, हा जास्त भयंकर आहे. तो सायबरच्या अंतर्गत कसा येणार आणि पॉश त्याला कसा ऍड्रेस करणार याच्या मधले गॅप्स खूप मोठे आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी आता पॉश कमिटीवरती आहे तिथे मी थोडासा वेगळा प्रयत्न करते आहे की तिथे मी स्पीकआउट बॉक्स ठेवलेत. म्हटलं निनावी का होईना ह्याच्यात तक्रार टाका, कारण ज्या कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ते बोलू शकत नाहीत हे मला दिसतंय. त्यामुळे त्यांना मी म्हटलं त्याच्यात चिठ्ठ्या टाका, तुम्ही तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल. मग ज्या कर्मचाऱ्याच्या संदर्भाने 5-25 चिठ्ठ्या पडतायत त्यांच्या संदर्भाने मग एचआरला सांगून काही डिसिप्लिनचा भाग म्हणून आपण त्यांना हे कॉल देऊ शकतो का, समज देऊ शकतो का, काही बोलू शकतो का, याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण याच्यासाठी आम्हाला पॉशमध्ये कुठेही जागा नाहीये. म्हणजे तुमच्या ठिकाणी येणारे ग्राहक असतील, तुमचे क्लायंट्स असतील, तुमच्या बसमध्ये चढणारे आणि उतरणारे प्रवासी असतील, हे सगळ्याच्या संधी, पिकअप ड्रॉप जसं मी म्हणाले, या सगळ्या, म्हणून कामाची व्याप्ती जशी वाढवली तशी या ठिकाणी कारवाईच्या संदर्भाने ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. हे वैशिष्ट्य आहे 2013 कायद्याचं की त्याची व्याप्ती वाढवणं आणि त्याचे संदर्भ वाढवणं. हे केलं पण कॉन्ट्रॅक्च्युअल व्यवस्थामुळे सगळं समोर वाढून ठेवलंय. आम्हाला कळतंय पण आम्हाला ओळू शकत नाही, कारण आमची कोंडी आहे. ही कोंडी कशी फुटणार हे त्यात मोठं आव्हान आहे.
1: खरे ताई, आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय. मला विचारायचं होतं की पुरुष प्रधान कार्यसंस्कृती आणि पितृसत्ताक मानसिकता पोष कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत किती मोठा अडला आहे.
0: पॉशची गरज त्यामुळे निर्माण झाली ना, कारण आपल्या घरातून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तुम्ही आम्ही बायका डोक्यावर घर घेऊनच बाहेर पडतो आणि आपण स्त्री असण्याचं ओझं घेऊनच बाहेर पडतो. तसं पुरुष असण्याची मस्ती घेऊनच पुरुष घरातून बाहेर पडतात. हे सगळं करणं म्हणजे मर्दानगी आहे. अशाच पद्धतीचे संस्कार चुकीचे आपण आपल्या घरामध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेच्या कुटुंबामध्ये त्यांना मिळालेले, त्यांची ती चूक नाहीये, ती दुरुस्त करावी लागेल. आणि ती थोडी थोडकी नाही, ती लहानपणापासून करावी लागेल. आणि ती दुरुस्ती केल करण्याबरोबरीनं आता जे अडल्ट पुरुष ठिकठिकाणी काम करतायत, शाळा कॉलेजमध्ये जाणारे युथ आहेत, त्यांना हे सगळं सांगावं लागेल की आपल्या सोबतच्या सर्व नात्यातल्या स्त्रियांना तुमच्या सोबत सुरक्षित वाटलं पाहिजे.
1: काय म्हणजे लैंगिक शिक्षण कंपल्सरी आहे तसं हे शिक्षण पण देणं
0: दिलं गरजेचं आहे. की किती अंतर राखा, कसे त्यांच्याशी बोला, तुमच्या मनात ती भावना वासना तयार झाली म्हणून तुम्ही तिचं जर नकार असेल तर त्याचा अर्थ नकारच आहे. त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: बरोबर.
0: आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांना हे शिकवलं पाहिजे ना याचा अर्थ ना. त्यामुळे पॉश काय असू दे, पॉक्सो असू दे, गर्भलिंग निदानाचा कायदा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स, हे कायदे का करावे लागले? पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुषांनी जर आपल्या वर्तनात बदल केले तर एवढे कायदे चालवण्याची आपल्यावर वेळच येणार नाही. आपल्याला कायदा चालवण्याची वेळ नाही आली पाहिजे आणि सर्व नात्यातल्या स्त्रियांच्या सोबत आपलं पुरुष म्हणून वर्तन चांगलं असलं पाहिजे याचं भान जिथे जिथे पुरुष आहेत तिथे ते सवय भान दिलं पाहिजे.
1: बरोबर ताई, मला असं वाटतं आज आपल्या मुलाखतीतनं तुम्ही स्त्रियांना खूप गोष्टी याचं मार्गदर्शन केलेलं आहेत. विशाखा समितीबद्दलची पण तुम्ही खूप माहिती दिलेली आहेत आणि स्त्रियांनी नक्कीच आपला काही छळ होत असला तर नक्कीच आवाज उठवायला पाहिजे आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी पण तितकंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे. विशाखा मार्गदर्शक तत्वांनी स्त्रियांच्या सन्मानाला न्यायालयीन संरक्षण दिलं आणि पॉश कायद्यानं त्या संरक्षणाला कायदेशीर बळ दिलं. या दोन टप्प्यांमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रवास अधिक सक्षम झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि आपल्या या मुलाखतीचं फलित हेच आहे की आपण सर्वांपर्यंत हा विचार आणि विषय पोहोचवला.
0: या निमित्ताने समस्त महाराष्ट्रातल्या आस्थापनांना आपण विनंती करूया की ऑगस्टमध्ये हे अपील केलेलं आहे शी बॉक्स वरती पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करण्याचं, त्याचा जर उपयोग करून आपण आपापल्या ठिकाणी पॉश समिती अंतर्गत समिती स्थापन करून त्याचा रिपोर्ट शासनाला केलं नाही तर आस्थापनेचं लायसन रद्द होऊ शकतं आणि 50,000 रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे तातडीनं ह्या समित्या स्थापन करणं हे शासनाने काढलेल्या नोटिफिकेशनचा उपयोग करून घ्या आणि तातडीनं या पद्धतीच्या समित्या स्थापन करा आणि त्याची जाहिरात म्हणजे बाहेर दर्शनी भागात ते नोंदवा जेणेकरून आपण स्त्रियांच्या संदर्भाने सुरक्षित ठिकाणी आहोत.

0: असं समस्त स्त्रियांना वाटलं पाहिजे.
1: धन्यवाद वर्षाताई, तुम्ही इथे आलात आकाशवाणी पुणे केंद्रात आणि आम्हाला इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता ऐकूया हे गीत.

बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. नमस्कार.

0: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ. सूत्रसंचालन केलं होतं संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित आहोत.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षाच्या काळात देशाचा स्वाभिमान परत मिळवला, सांस्कृतिक पुनरुत्थान केलं, तसंच देशाला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या, काश्मीरचं कलम 370 रद्द झालं, नक्षलवादाचं उच्चाटन झालं असंही त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्यातून लोकांचा त्यांच्यावरला विश्वास दिसून येतो असं एस जयशंकर म्हणाले. तर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकासाला वेग आल्याचं मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या, कठीण काळातही मोदींनी धैर्यानं नेतृत्व केलं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. प्रधानमंत्री मोदी यांनी सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा उपक्रम सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह, हरदीप सिंह पुरी, भूपेंद्र यादव, मनोहर लाल यांनीही नरेंद्र मोदी यांचं

0: अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक खासदार, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. भारताला सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनवण्यात मोदींचं योगदान मोठं आहे असं खासदार जॉन कॉर्निन यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिका संबंध व्यापक झाल्याचं खासदार बिल हेगर्टी यांनी सांगितलं. तर गायिका मॅरी मिलबेन, पालो आल्टो नेटवर्कचे सीईओ निकेश अरोडा यांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं असं ते म्हणाले. मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांनी समर्पित भावनेनं लोकांची सेवा केली आणि देशाच्या विकासात भर टाकली असं ते म्हणाले. नायजेरियाचे अध्यक्ष बोला तिनुबू म्हणाले की भारतीय नागरिकांचा मोदींवर विश्वास असल्यानं त्यांना सलग तीनदा लोकांनी निवडून दिलं. मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सालिह, केनियाचे अध्यक्ष समोई रुतो, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके, पापुआ न्यू गिनीचे प्रधानमंत्री जेम्स मार्पे, तसंच त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रधानमंत्री कमला परजदाद बिसिसर यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है, एकदम हमने उसमें क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातल्या संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितलं. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान इराणनं जॉर्डनमधल्या अमेरिकेच्या तळांवर आणि आखातातल्या 21 अमेरिकन आस्थापनांवर हल्ले केले आहेत. अमेरिकेनं काल होर्मुझ सामुद्रधुनीच्या आसपास हल्ले केले त्याला हे प्रत्युत्तर असल्याचं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनं म्हटलं आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले. इराणच्या एका ड्रोननं हे हेलिकॉप्टर पाडलं होतं. त्यातल्या दोन्ही वैमानिकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आलं आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं आपल्या आगामी आर्टेमिस 3 मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांच्या पथकाची नावं जाहीर केली आहेत. या पथकात आंद्रे डग्लस, रुबिओ आणि रँडी ब्रेसनिक हे 3 अमेरिकन तर लुका परमिटानो हे इटालियन अंतराळवीर सहभागी होणार आहेत. ही मोहीम पुढच्या वर्षीच्या अखेरीला होणार असून यात स्पेसएक्स आणि ब्ल्यू ओरिजिन यांच्या चांद्रयानांची पृथ्वीच्या कक्षेत प्रथमच चाचणी घेतली जाईल. नासाचे अंतराळवीर बॉब हाइन्स यांना राखीव सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं असून ते मुख्य पथकासोबत प्रशिक्षण घेतील. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीनं फेटाळल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. के सी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दास मुन्शी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. मीनाक्षी नटराजन यांच्या विरोधात दाखल झालेल्या खासगी तक्रारीची दखलही कोणत्याही न्यायालयानं अद्याप घेतली नाही. त्यांच्याविरुद्ध कोणतंही न्यायप्रविष्ट प्रकरण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय पक्षपाती असल्याचा आरोप करून तो बदलण्याची मागणी त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधात काँग्रेस नेत्यांनी काल दिल्ली आणि भोपाळमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मणिपूरमध्ये विविध जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या शोधमोहिमेत 2 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. काल चंदेल जिल्ह्यात आईगेजांग या भागात राबवलेल्या शोधमोहिमेत हा साठा आढळला. यात रायफल, मॅग्झिन, पिस्तूल, स्फोटकं तसंच रेडिओ सेटचा समावेश आहे. इम्फाळ आणि टेक्नोप जिल्ह्यात केलेल्या कारवाईत 2 नक्षलवाद्यांना

0: अटक करण्यात आली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीतकार इलैयाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू हिंदी आणि कन्नड चित्रपटसृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सवेरेवाली, गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार आहेत. 2004 त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडू मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. ठळक बातमी पुन्हा एकदा. भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशातून आणि परदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. देशात CNG अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इराणचा इशारा. आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: अचानक हमारी मुलाकात एक बाग में हुई. उसने कहा, सुनो जरा मेरे पास आओ, बैठो, कुछ बात करनी है. फिर साथ चलते हुए उसने धीरे से प्यार से मेरे कानों में कहा, सुनो. भी तो धड़कने ही बढ़ गई. मेरी हालत देखकर उसने बात बदल दी और कहा, आप यहाँ आई किस लिए, ये तो बताइए. मैं समझ गई कि बात शायद कुछ और थी. फिर कुछ देर बाद बातों में उसने कहा कि सोचो कभी ऐसा हो कि हम तुम साथ में खंडाला घूमने चले. देखो तुमने वादा किया था जुम्मे के दिन चलोगी और आज जुम्मा है तो चलोगी ना. मैंने भी हंसकर कहा, कौन मैं, तो कहने लगा, हाँ तुम. मैंने भी ठिठोली करते हुए कह दिया, पहले ही बड़ी देर हो चुकी है, अब तो हम चलते हैं.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वंशाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला असं राष्ट्रपती म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोचला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात संवैधानिक मूल्य संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर पियुष गोयल निर्मला सीतारामन शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रधानमंत्री पदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवल्याबद्दल अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनी अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशियाचे नायजेरिया मालदीव श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. रालोआ छोट्या पक्षांना लेखलं जातं का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की मोदी यांनी घटक पक्षांना कमी लेखल्याचा कुठलाही अनुभव आपल्याला आलेला नाही. उलट एनडीए अधिक मजबूत व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात असं शिंदे म्हणाले. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सर्वाधिक दिवसांचा विक्रम झाला असून हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेवर आली रस्ते रेल्वे पाणी वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही परंतु नवभारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं

0: फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत, अशा लोकांविरुद्ध सरकारने कारवाई केली आहे असं त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैकडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही अश्विनी वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातल्या अमरावती इथं केंद्र सरकारच्या कार्यालयीन संकुलाला आणि निवासी संकुलालाही मंजुरी दिली आहे असं ते म्हणाले. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजूर केल्याचं ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीने फेटाळल्याचा आरोप काँग्रेसने केला असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश, दीपा दासमुंशी, विवेक तनखा, अभिषेक सिंघवी यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घटकांचे प्रश्न आहेत, मात्र सरकार याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस प्रधानमंत्री होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी प्रधानमंत्री आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली हे विसरता येणार नाही असं ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, जयंत आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वीज पडून बैल दगावल्यानं पत्नीला अवताला झुंपण्याची वेळ आलेल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या व्यथेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अवघ्या काही तासात कामासाठी बैल आणि दगावलेल्या बैलाच्या नुकसान भरपाईपोटीची रक्कम मिळाली. लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात बोंबळी इथले शेतकरी काशीनाथ पुंडलिक गायकवाड यांचा काही दिवसांपूर्वी वीज पडून एक बैल दगावला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. हे वृत्त मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी तातडीनं कार्यवाहीचे निर्देश दिले. पशुसंवर्धन विभागाने प्रयत्नपूर्वक गायकवाड यांना एक बैल उपलब्ध करून दिला, तसंच शासनाकडून 32,000 रुपयांची मदत त्यांना मिळणार आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइल्सच्या खाली लपवलेला 150 किलोपेक्षा जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केला आहे. या गांजाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहेत. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 टन वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी भारताचे लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे लोकांच्या त्यांच्यावरच्या विश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींनी केली प्रशंसा. 12 वर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र

मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण उपलब्धता राहील अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं समाधान. आणि देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात महान गांधीवादी शिक्षक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम सेवाव्रती साने गुरुजी. या कार्यक्रमाचं लेखन केलं आहे स्वानंद गोडबोले यांनी. सहभागी कलाकार आहेत नेहा कर्वे आणि सिद्धेश निचुरे. कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य केले रुचिरा पालकर यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार. युवा वाणीच्या स्टे ट्यून या सदरात सर्व मित्रांचे मनपूर्वक स्वागत. काळ पुढे सरकतो आहे. विज्ञानाची नवनवीन क्षितिजे आपण पादाक्रांत करत आहोत. तंत्रज्ञान माणसाच्या अगदी वैयक्तिक जगण्याचा ताबा घेत आहे. पण या सगळ्या गलबल्यात गतिशील पण दिशाहीन या समाजात मानवी मनाची संवेदनशीलता जेव्हा आटू लागते तेव्हा या महाराष्ट्राला एकाच नावाची आठवण येते आणि ते नाव म्हणजे साने गुरुजी. उद्या 11 जून साने गुरुजींचा स्मृती दिवस. साने गुरुजी हे केवळ फक्त एक नाव नाही तर ती एका पिढीने अनुभवलेली सात्विक क्रांती होती. तो एक असा पवित्र विचार होता ज्याने मराठी मनाला केवळ साहित्याची गोडी लावली नाही तर माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याचे बाळकडू देखील दिले.
2: अगदी खरे आहे. आजच्या या अतिव्यस्त आणि कृत्रिमतेने भरलेल्या युगात जेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करतो तेव्हा एका साध्या खोलीत शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात आपल्याला या देशाचा खरा सांस्कृतिक गाभा सापडतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी सिद्धेश
1: आणि मी नेहा
2: आम्ही दोघेही आपल्या समोर साने गुरुजींच्या खोलीतल्या त्याच तेवणाऱ्या दिव्याच्या साक्षीनं त्यांच्या चरित्राची काही पाने उलगडून दाखवणार आहोत. ही पाने केवळ कागदांचा संग्रह नाही, ह्यात कोकणाच्या मातीचा सुवास आहे. एका मातेच्या डोळ्यातील अश्रू आहेत, चिमुरड्या मुलांच्या ओठांवरील हसू आहे, स्वातंत्र्य लढ्याची धगधगती आग आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणुसकीसाठी दिलेली एक आर्त हाक आहे. चला तर मग अत्यंत आदराने आणि कृतज्ञतेने वाचूया या डायरीचे पहिले पान.
1: मित्रांनो, साने गुरुजींचा जीवन प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला काळाच्या पटलावर थोडे मागे जावे लागेल. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड नावाचे एक निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव 24 डिसेंबर 1899 रोजी सदाशिवराव साने आणि यशोदाबाई साने यांच्या संसारात एका बालकाचा जन्म झाला. नाव ठेवले पांडुरंग. पालगडच्या त्या लाल हातीत आंब्या फणसांच्या बागांमध्ये माडांच्या सावलीत आणि त्या संस्कारक्षम वातावरणात पांडुरंगाचे बालपण आकाराला येत होते. साने हे गावातले खोत होते, श्रीमंत होते, समाजात मान होता. पण निसर्गाचा नियम जसा बदलतो तसे साने घराण्याचे भाग्य बदलले. एका मागून एक संकटे आली. कर्जबाजारीपणामुळे घरची खोती आणि श्रीमंती जप्त झाली. शेती गेली आणि पाहता पाहता हे संपूर्ण कुटुंब दारिद्र्याच्या अत्यंत खोल गर्ततेत कोसळले. अशा ही विदारक परिस्थितीत पांडुरंगाच्या मनावर जे संस्कार घडले, जे आंतरिक सौंदर्य पेरले गेले ते सोन्यापेक्षाही शुद्ध होते. आणि हे संस्कार पेरणारी माऊली म्हणजेच त्याची आई यशोदाबाई.
2: साने गुरुजींच्या संपूर्ण चरित्राचा, त्यांच्या अथांग करुणेचा आणि साहित्याचा जो मूळ गाभा आहे तो त्यांच्या आईच्या शिकवणीत आणि आचारात दडलेला आहे. कदाचित म्हणूनच श्यामची आई हे पुस्तक आजही मराठी साहित्यातील एक उपनिषद मानले जाते. गुरुजींचे मानस शिष्य आणि थोर विचारवंत यदुनाथ थत्ते यांनी साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तक निर्मितीचे अत्यंत मार्मिक वर्णन केले आहे. ते म्हणतात,
1: नाशिकच्या तुरुंगात जेव्हा रात्रीचे दिवे मालवले जायचे तेव्हा गुरुजी एका कोपऱ्यात लहानसा कंदील घेऊन बसायचे. त्यांच्या हातातली लेखणी कागदावर धावायची नाही तर त्यांच्या अंतःकरणातील जुन्या जखमांमधून रक्त वाहू लागायचे.
2: थोर साहित्यिक विस

0: खांडेकर त्यांच्या साहित्याविषयी म्हणतात, मराठी साहित्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. इथे अनेक विद्वान झाले ज्यांनी भाषेचे सौंदर्य वाढवले, अलंकारांची उधळण केली, पण मराठी मनाला रडवणारा आणि रडवून त्यांचे अंतःकरण शुद्ध करणारा साने गुरुजींसारखा दुसरा लेखक या मातीत झाला नाही. त्यांच्या लेखणीत जी अद्भुतपूर्व ताकद आहे ती भाषेच्या बाह्य अलंकारात किंवा व्याकरणाच्या क्लिष्ट नियमात नाही, तर त्यांच्या कमालीच्या प्रामाणिकपणेत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक आईला आणि मुलाला एक अदृश्य भावनिक धाग्यात बांधण्याचे काम केले आहे. जोपर्यंत या भूतलावर माणूसकी जिवंत आहे तोपर्यंत गुरुजींचे शब्द तसेच ताजे राहतील. अत्यंत कठीण परिस्थितीतही साने गुरुजींच्या आईने आपली तत्वे, नैतिक मूल्ये आणि स्वाभिमान कधीही सोडला नाही. एकदा शेजारच्या घरून आणलेले धान्य परत करत असताना आईने पांडुरंगाला सांगितले होते, श्याम, गरिबी ही शरीराला पोखरते, माणसाचे हाल करते, पण स्वाभिमान गेला की माणूस मनातून उतरतो. कोणासमोर हात पसरताना आधी हे पहा की आपले हात कष्ट करायला तयार आहेत का. आईचे हेच शब्द घेऊन गुरुजी पुढे जगले. पत्री या काव्य संग्रहातील कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही, तर ती एका अत्यंत संवेदनशील पुत्राने आपल्या मृत मातेच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञता आहे. चला ऐकूया पत्री मधील त्या अत्यंत भावुक कवीचा काही अंश. तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही, पथ कोण दावील कर कोण घेईल, नेईल सांभाळून कोण आई, तुझ वीण आधार मज कोणी नाही. हस्तात सारे ना दया कोणारे, दिशा शून्य होती तुझ्या वीण दाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही. कधीही तुझ्या वीण पदमीन टाकीन, जाओ जरी जन्म हा सर्व जाई, तुझ वीण आधार मज कोणी नाही, तुझ वीण आधार मज कोणी नाही.
1: खरच किती आर्तता आहे या शब्दांमध्ये. श्यामने आईच्या त्या रिकाम्या अंथरुणावर डोके ठेवून जे अश्रू ढाळले, त्या अश्रूतूनच साने गुरुजींमधील सेवाव्रतीचा जन्म झाला. आईने मृत्यूपूर्वी शेजाऱ्यांकडे एक निरोप दिला होता. तिने सांगितले होते, श्याम आला की त्याला सांगा, माझ्यासाठी रडू नकोस. या जगातल्या प्रत्येक दुःखी, कष्टी आणि दरिद्री माणसाच्या रूपात तू मलाच पहा, त्यांची सेवा कर. लोकांचे अश्रू पुसणे हीच माझ्यासाठी खरी भावनांजली ठरेल.
0: आईचे हेच ते अंतिम शब्द होते ज्यांनी पांडुरंगाच्या संपूर्ण आयुष्याला एक नवे वळण दिले. त्यांनी ठरवले की आता माझे आयुष्य स्वतःसाठी नाही तर या जगातल्या प्रत्येक शोषितासाठी आहे. जेव्हा श्यामची आई या चित्रपटाला स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले, तेव्हा दिल्लीच्या भव्य सभागृहात चित्रपट पाहून देश विदेशातील नेते रडले होते. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या चरित्राबद्दल आणि साहित्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नंतर एका भाषणात म्हटले होते, मी जेव्हा श्यामची आई पुस्तकाची पाने वाचली तेव्हा माझे डोळे कोरडे राहिले नाही. साने गुरुजींच्या या साहित्यात जी आंतरिक ताकद आहे ती जगातल्या कोणत्याही कॅमेऱ्यात कैद करणे अशक्य आहे. मी चित्रपट बनवला नाही, मी फक्त गुरुजींच्या पायाखालची पवित्र धूळ माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. दिल्लीमध्ये जेव्हा हा चित्रपट चालला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या डोळ्यात अश्रू होते.
1: मित्रांनो, साने गुरुजींच्या चरित्राचे दुसरे पान आपल्याला गुरुजींच्या एका अत्यंत गोड, वात्सल्यपूर्ण आणि निर्मळ रूपाकडे घेऊन जाते. साने गुरुजींना विचारले जायचे, गुरुजी तुम्ही एवढे मोठे साहित्यिक आहात, स्वातंत्र्य सैनिक आहात, तरीही तुम्ही लहान मुलांवर गोष्ट लिहिण्यात वेळ का वाया घालवता. तेव्हा गुरुजी हसून म्हणायचे, अरे लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. या देशाचे भविष्य जर सुंदर करायचे असेल तर आपल्याला आधीही बालके सुसंस्कृत करावी लागतील. जर लहान वयातच त्यांच्या मनावर चांगले संस्कार झाले तर पुढे जाऊन हा देश जगामध्ये आदर्श बनेल. ताने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा लिहिल्या. त्यांच्या गोड गोष्टी या पुस्तकांचे अनेक भाग प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गोष्टी ह्या केवळ मनोरंजन करणाऱ्या नव्हत्या, तर त्यातून मुलांच्या मनात दया, क्षमा, शांती आणि भूतदया या मूल्यांची बीजे रोवली जात होती.
0: अगदी बरोबर, गुरुजींची मुलांना गोष्ट सांगण्याची पद्धतही मोठी विलक्षण होती. ते स्वतः लहान मूल होऊन मुलांशी बोलायचे. एकदा गुरुजींच्या वर्गातील एका मुलाने दुसऱ्या एका गरीब खालच्या जातीतील

0: मुलाला आपल्या बाजूला बसवून घेण्यास नकार दिला. गुरुजींना हे समजले तेव्हा त्यांनी त्या मुलाला शिक्षा केली नाही, रागवले देखील नाही. गुरुजींनी त्या दिवशी वर्गात एक वेगळीच गोष्ट सांगितली. ते म्हणाले, मुलांनो, सूर्य जेव्हा प्रकाश देतो तेव्हा तो श्रीमंताच्या घरावर आणि गरीबाच्या झोपडीवर सारखाच प्रकाश देतो ना. नदी जेव्हा पाणी देते तेव्हा ती जात विचारून पाणी देते का? देव जर आपल्यात भेदभाव करत नाही तर आपण माणसे असून का भेदभाव करायचा? आपण सगळे एकाच भारत मातेची लेकरे आहोत. गुरुजींचे हे शब्द ऐकून त्या मुलाचे डोळे उघडले आणि त्याने त्या गरीब मुलाला मिठी मारली. गुरुजींची ही संस्कार पद्धती आजच्या शिक्षण पद्धतीला दिशा देणारी आहे.
1: एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना साने गुरुजींच्या डब्यातील काही प्रवाशांनी गुरुजी गोष्ट सांगा असा हट्ट धरला. त्याला मान देऊन गुरुजी गोष्ट सांगायला लागले खरं, पण गोष्ट सुरू होताच एका तान्ह्या बाळाने रडण्याचा सूर आळवला. इतर प्रवाशांची झालेली चिडचिड पाहून त्या तान्ह्याच्या आईने त्याच्या पाठीत धपाटा घातला. गुरुजींना हे अगदीच पाहावले नाही. का ग माझ्या बाळाला मारतेस असे म्हणून त्यांनी त्याला लगेच कडेवर घेतले आणि चालीतच त्याच्याशी बोलू लागले आणि बाळ चक्क हसू लागले. गुरुजींना सुचलेलं ते काव्य होतं, वारावदे कानामध्ये गीत गाईनला तापहरीन शांती देईन हसरे माझ्या मुला. रवी शशी तारा राशी दिव्य दावीन तुला देईन प्रकाश बोले आकाश हसरे माझ्या मुला. पाऊस पडेल पृथ्वी फुलेल मेघ म्हणे मला नद्यानी नाले बघशील भरले हसरे माझ्या मुला. जेथे जाईन जेथे पाहिन ऐकू ये मला रडू नको रुसू नको हसरे माझ्या मुला हसरे माझ्या मुला.
0: गुरुजींनी मुलांना आणखी एक महत्वाची शिकवण दिली होती, ती म्हणजे कष्टाची लाज न बाळगणे. गुरुजी तेव्हा मुलांसोबत राहायचे तेव्हा ते स्वतः झाडू घेऊन शाळा स्वच्छ करायचे, विहिरीचे पाणी शेंदायचे. मुले धावत यायची आणि म्हणायची, गुरुजी तुम्ही हे काम का करता? आम्ही आहोत ना, आम्ही करतो. त्यावर गुरुजी हसून सांगायचे, अरे कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, श्रम करणे हीच देवाची खरी पूजा आहे. जो स्वतःचे काम स्वतः करतो त्याला मनात स्वाभिमान कळतो. गुरुजींच्या या शिकवणीमुळे मुलांच्या मनात श्रमाची प्रतिष्ठा रुजली. त्यांची हीच बालसंस्कारांची शिदोरी आणि लहान मुलांमधील त्यांचे वास्तव्य पुढे जाऊन एका मोठ्या क्रांतीचे मूळ ठरणार होते. मुलांच्या मनात देशाभिमान कसा जागा करावा, त्यांना देशासाठी लढायला कसे तयार करावे याचे विचार गुरुजींच्या मनात येऊ लागले होते.
1: साने गुरुजींच्या डायरीचे वाचले जाणारे तिसरे पान म्हणजे एका साध्या कृषक आणि खादीधारी शिक्षकाचे क्रांतिकारी नेत्यात रूपांतर होण्याचा सुवर्ण काळ आहे. साने गुरुजी खानदेशातील अमळनेरच्या प्रसिद्ध प्रताप हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. आज आपण शिक्षक दिनाचे मोठे उत्सव साजरे करतो, शिक्षणाच्या गप्पा मारतो, पण आदर्श शिक्षक कसा असावा याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे साने गुरुजी होते. ते वर्गात फक्त इतिहास भूगोल किंवा इंग्रजीचे व्याकरण शिकवत नव्हते, तर ते विद्यार्थ्यांच्या काळजाला हात घालून त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्तीची आणि नैतिकतेची मूल्ये पेरत होते.
0: याच काळात भारताच्या स्वातंत्र्याचा लढा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला होता. 1930 सत्याग्रह आंदोलन सुरू झाले होते. अशा वेळी देशात क्रांतीचा वणवा पेटला असताना स्वतःला शाळेच्या चार भिंतींमध्ये आणि नोकरीच्या चौकटीत कोंडून घेणे या संवेदनशील शिक्षकाला असह्य झाले. गुरुजींच्या या मानसिक अस्वस्थतेबद्दल आणि त्यांच्या नोकरी सोडण्याच्या त्या प्रसंगाबद्दल ग. प्र. प्रधान एका लेखात असे लिहितात, 1930 मिठाच्या सत्याग्रहाची हाक देशभरात गुंजली तेव्हा गुरुजींचे मन वर्गात रमेन असे झाले. त्यांनी एका रात्री आपल्या नोकरीचा राजीनामा लिहिला. शाळेचे चालक आणि मुख्याध्यापक गुरुजींना म्हणाले, साने तुम्ही नोकरी सोडली तर या मुलांचं काय होईल, मुले तुमच्यावर जीवापाड प्रेम करतात. तेव्हा गुरुजींच्या डोळ्यात अश्रू आले पण त्यांचा आवाज करारी होता. ते म्हणाले, सर माझी ही मुले उद्या एका स्वतंत्र देशाचे नागरिक व्हावीत असे जर मला वाटत असेल तर मला आधी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. मी जर आज घरात बसून राहिलो तर मी माझ्या विद्यार्थ्यांना देशप्रेम हा विषय कोणत्या तोंडाने शिकवणार. गुरुजींनी नोकरी सोडली आणि ते खानदेशातील गावागावात पायी फिरू लागले. ते जेव्हा व्यासपीठावर उभे राहायचे तेव्हा त्यांचे शरीर अगदी लहान कृश आणि अशक्त दिसायचे.

0: ते बोलायला सुरुवात करायचे तेव्हा त्यांच्या आवाजात जणू विजांचा कडकडाट व्हायचा. ते देशाच्या दारिद्र्याचं, इंग्रजांच्या जुलमाचं वर्णन करत असताना स्वतः व्यासपीठावर ढसा ढसा रडायचे, पण समोर बसलेल्या हजारो शेतकरी कामगारांच्या मुठी आवळल्या जायच्या. गुरुजी केवळ विचारांचे शिक्षक नव्हते, तर ते प्रत्यक्ष कृतीचे सेनापती होते.
1: गुरुजींच्या भाषणामध्ये आणि त्यांच्या लोकसंग्रहात इतकी विलक्षण ताकद होती की ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्याला त्यांची विशेष नोंद घ्यावी लागली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात लिहिले होते, हा साधे खादीचे कपडे घालणारा शिक्षक सरकारासाठी अत्यंत धोकादायक आहे, कारण हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य जनता कायदे तोडण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या करव्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी रस्त्यावर उतरते. अखेर ब्रिटिश सरकारने गुरुजींना अटक केली आणि त्यांची रवानगी धुळे तुरुंगात करण्यात आली. पण मित्रांनो, लोखंडी गजाड आणि सिमेंटच्या भिंतींमध्ये या माणसाला डांबून ठेवणे इंग्रजांना शक्य नव्हते, कारण धुळ्याच्या आणि नाशिकच्या तुरुंगात गुरुजींच्या अंतरंगातील कवी अधिक प्रखरतेने जागा झाला.
0: साने गुरुजींच्या कविता केवळ कागदावर राहिल्या नव्हत्या, त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कंठांमध्ये होत्या. प्रभात फेऱ्यांमध्ये, मोर्चांमध्ये गुरुजींच्या कविता गाताना तरुणांच्या अंगावर रोमांच उभे राहायचे. गुरुजींचे स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हते, तर ते आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य होते. त्यांना असा भारत हवा होता जिथे कोणीही भुकेला नसेल, जिथे शेतकरी आणि कामगार हा देशाचा खरा राजा असेल. म्हणूनच त्यांनी अमळनेरच्या गिरणी कामगाराचे मोठे लढे लढवले, त्यांच्या हक्कांसाठी उपोषणे केली. गुरुजींच्या याच क्रांतिकारी आणि समाजवादी पैलूवर प्रकाश टाकताना महाराष्ट्राचे थोर कवी आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज म्हणतात, साने गुरुजी हे केवळ पांढरपेशा वर्गाचे लेखक नव्हते, ते कामगारांच्या घामाचे आणि शेतकऱ्यांच्या अश्रूंचे कवी होते. गुरुजींनी आपल्या साहित्यातून क्रांतीला एक नैतिक अधिष्ठान दिले.
1: गुरुजींनी खानदेशच्या मातीत क्रांतीचे जे बीज पेरले होते ते अंकुरित झाले होते. अमळनेरच्या गिरणी कामगारांचा लढा असो की फैजपूर येथील काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन असो, गुरुजींनी स्वतः स्वयंसेवक बनून रात्रीचा दिवस केला. ते तिथे येणाऱ्या प्रत्येक नेत्याची, शेतकऱ्याची काळजी घेत होते. त्यांच्या या थांग कष्टाने आणि त्यागाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. पण गुरुजींचा हा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. हे राजकीय स्वातंत्र्य मिळवताना त्यांना तरुणांची एक अशी फळी उभी करायची होती जी स्वातंत्र्यानंतरही या देशाचे रक्षण करेल, या देशाची संस्कृती टिकवून ठेवेल. बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया आला हो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ, विश्वास पराक्रम दाऊ ही माय निज पदा लाहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, या उठा करू हो शर्थ संपादू दिव्य पुरुषार्थ, हे जीवन ना तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, ही माय थोर होईल वैभवी दिव्य शोभेल, जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो, बलसागर भारत हो वो विश्वात शोभुनी राहो.
0: साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे हे चौथे पान म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात रोमांचक आणि धगधगत्या कालखंडाची साक्ष आहे. काळ होता 1940 ते 1942. महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी इंग्रजांना अचले जावचा अंतिम इशारा देण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरुजींना ठाऊक होते की केवळ घोषणा देऊन स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी देशातील तरुण शक्तीला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत करावे लागेल. याच विचारातून त्यांनी महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाची उभारणी करण्यास सुरुवात केली. सेवा दल ही केवळ मुलांची संघटना नव्हती, तर ती श्रम प्रतिष्ठा शिकवणारी एक शाळा होती. गुरुजी स्वतः गळ्यात शिट्टी घालून हातात सेवा दलाचा ध्वज घेऊन तरुणांसमोर संचलन करायचे. त्यांच्या एका हाकेवर हजारो तरुण देशासाठी आपले घरदार सोडायला तयार झाले.
1: 8 ऑगस्ट 1942 मुंबईच्या ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना अखेरचा इशारा दिला आणि संपूर्ण देशाला करेंगे या मरेंगे म्हणजेच करू किंवा मरू हा महामंत्र दिला.

0: ऑगस्टच्या पहाटेच ब्रिटिश सरकारने गांधीजींसह देशातील सर्व प्रमुख नेत्यांना अटक केली आणि अज्ञात स्थळी दांबून टाकले. अशा वेळी साने गुरुजींनी एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. त्यांनी ठरवले भूमिगत होऊन या आंदोलनाचा वणवा धगधगता ठेवायचा. गुरुजी भूमिगत झाले. पोलिसांनी त्यांच्यावर पकडण्यासाठी वॉरंट काढले, पण हा खादीधारी संन्यासी पोलिसांना गुंगारा देत वेषांतर करत संपूर्ण महाराष्ट्रात गुजरातमध्ये फिरू लागला. साने गुरुजींच्या या भूमिगत पर्वातील अंगावर काटा आणणाऱ्या आठवणींचे वर्णन करताना त्यांचे मानसपुत्र आणि राष्ट्रसेवा दलाचे खंदे कार्यकर्ते यदुनाथ थत्ते यांनी लिहिले आहे. गुरुजींना पकडण्यासाठी ब्रिटिश पोलीस अहोरात्र टपलेले होते. एकदा मुंबईच्या एका गुप्त ठिकाणी सेवा दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. अचानक पोलिसांची गाडी खाली. आम्ही सगळे घाबरलो, पण गुरुजी मात्र शांत होते. त्यांनी तिथे पडलेली एक जुनी चादर अंगावर घेतली, डोक्याला रुमाल बांधला आणि ते एका आजारी म्हाताऱ्यासारखे खोकत खोकत जिनावरून खाली उतरले. पोलिसांना वाटले कोणीतरी गरीब मजूर आहे. त्यांनी गुरुजींना जाऊ दिले. गुरुजी तिथून थेट निसटले आणि रात्रीच्या रात्री त्यांनी पायी प्रवास करून पुढचे गाव गाठले. भूमिगत असताना गुरुजींना मैलोन मैल चालावे लागायचे. त्यांच्या पायाला फोड यायचे, पण तरीही ते म्हणायचे, अरे माझ्या पायाचे फोड काय पाहता. माझ्या भारत मातेच्या पायात परकीच्या गुलामगिरीच्या ज्या बेड्या पडल्या आहेत त्या तोडण्यासाठी जर माझ्या रक्ताचा शेवटचा थेंबही कामी आला तर माझ्या आईचे संस्कार सार्थकी लागतील.
1: यदुनाथजींनी सांगितलेला हा प्रसंग ऐकला की साने गुरुजींच्या धैर्याची कल्पना येते. भूमिगत असताना गुरुजींनी काँग्रेस रेडिओ आणि आझाद रेडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी हस्तपत्रिका लिहिल्या, क्रांतीची गाणी लिहिली. त्यांच्या या कार्याने महाराष्ट्रातील तरुणांमध्ये एक अभूतपूर्व ऊर्जा भरली. जेव्हा सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकारची स्थापना केली तेव्हा त्या सरकारला वैचारिक आणि नैतिक बळ देण्याचे काम साने गुरुजींनी केले. 1944 मध्ये गुरुजींना अटक करण्यात आली. सततच्या भूमिगत धावपळीमुळे, भुकेमुळे आणि तुरुंगातील अमानुष वातावरणामुळे साने गुरुजींचे शरीर कमालीचे आजारी पडले. त्यांना अंतर्गत व्याधींनी ग्रासले. तरीही तुरुंगातील कोठडीत बसून जेव्हा ते बाहेर देशात चाललेल्या आंदोलनाची माहिती घ्यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच प्रकाश असायचा. त्यांना दिसत होते की आता स्वातंत्र्याची पहाट फार दूर नाही, पण गुरुजींचे डोळे या आगामी आनंदाच्या वातावरणातही एक सुप्त खोल वेदनेने ओलावलेले होते.
0: पाचवे पान म्हणजे उभा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक परिवर्तनातील एक सुवर्ण इतिहासाची नोंद होती. देश स्वतंत्र व्हायला अवघे काही महिने, काही दिवस शिल्लक होते. ब्रिटिशांचे जाणे आणि देशाच्या राजधानीवर तिरंगा फडकणे केवळ काळाच्या हातात होते. संपूर्ण देश या राजकीय स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा असताना साने गुरुजींचे मन मात्र एका वेगळ्याच सुप्त अस्वस्थतेने आणि वेदनेने व्याकुळ झाले होते. जोपर्यंत समाज अंतर्गत गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत परकीय सत्तेपासून मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ पोकळच ठरेल हे त्यांना जाणवले होते.
1: साने गुरुजींचा विठ्ठलावर वारकरी संप्रदाय अढळ विश्वास होता, कारण संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेवांनी याच विठ्ठलाच्या दारात समानतेची पताका फडकवली होती. पण दुर्दैवाने त्याच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात समाजातील काही बांधवांना प्रवेश नाकारला जात होता. गुरुजी म्हणायचे, विठ्ठल हा मंदिरातल्या दगडी मूर्तीत बंदिस्त नाही, तो मला जगातील दीनदुबळ्या, शोषितांच्या आणि कष्टकरांच्या डोळ्यातील अश्रूत दिसतो. स्वतंत्र होणाऱ्या भारताचा पाया हा सामाजिक समतेवर आधारित असावा याच ध्यासाने त्यांनी पंढरपूर मंदिर प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा झंझावती पायी दौरा सुरू केला होता.
0: गुरुजींनी गावोगावी जाऊन लोकांना समतेचे धडे दिले, वारकऱ्यांना एकत्र केले, पण काही संकुचित विचारांच्या लोकांनी गुरुजींना कडाडून विरोध केला. त्यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न केला, पण हा विठ्ठलाचा लाडका श्याम हा सेवाव्रती तसुभरही डगमगला नाही.
1: अखेर तो ऐतिहासिक दिवस उजाडला. 1 मे 1947 साने गुरुजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर चंद्रभागेच्या तीरावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. देश ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्याच्या तयारीत होता आणि दुसरीकडे पंढरपुरात एक संन्यासी स्वतःच्याच समाजातील बांधवांच्या हृदय परिवर्तनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून बसला होता.
0: अखेर त्या विरोधी प्रवृत्तींना नमावे लागले. उपोषणाच्या 11व्या दिवशी म्हणजेच 11 मे 1947 रोजी विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व जाती धर्म

0: माझ्या लोकांसाठी कायमचे खुले करण्यात आले. विठ्ठल खऱ्या अर्थाने जनमानसाची माऊली झाला. या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या 3 महिन्यांनी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. जेव्हा लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला जात होता तेव्हा साने गुरुजींच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने समाधान होते, कारण त्यांनी स्वतंत्र भारताचा विठ्ठल आधीच मुक्त केला होता.
1: देश स्वतंत्र झाल्यानंतरही हा सेवावर्ती विश्रांती घ्यायला तयार नव्हता, कारण त्यांना ठाऊक होते की खरी समता आणि बंधुभाव तर माणसाच्या

0: येत आहे.
1: मित्रांनो, देश स्वतंत्र झाला. सर्व नेते सत्तेच्या पदांवर आरूढ झाले. पण या शिक्षकाने, या संन्यासाने सत्तेचे कोणतेही पद स्वीकारले नाही. ते पुन्हा एकदा लोकजागृतीच्या कार्यात मग्न झाले. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठी आणि तरुणांवर मूल्यांचे संस्कार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना साप्ताहिकाची स्थापना केली. त्याचवेळी त्यांनी आंतर भारतीय चळवळीची पायाभरणी केली. त्यांनी मराठी माणसाला इतर भारतीय भाषा शिकण्याचे आवाहन केले आणि स्वतः बंगाली, गुजराती, तमिळ भाषा शिकले आणि त्यांनी त्या साहित्याचा मराठीत अनुवाद देखील केला. त्यांना असा भारत घडवायचा होता जो विविधतेने नटलेला असेल पण एकात्मतेने बांधलेला असेल.
0: पण हे उत्तुंग कार्य करत असताना गुरुजींचे शरीर कमालीचे थकत चालले होते. अनेक वर्षांची उपोषणे, तुरुंगवास, खाण्यापिण्याच्या आबाळीमुळे त्यांचे शरीर आता साथ सोडत होते. शरीराच्या व्याधींपेक्षा गुरुजींना मानसिक वेदना अधिक होत होत्या. महात्मा गांधी यांचे निधन गुरुजींना आतून तोडून गेले होते. स्वातंत्र्यानंतर देशात वाढणारा स्वार्थ, सत्तेची हाव, भ्रष्ट प्रवृत्ती आणि नैतिक मूल्यांचा होणारा ऱ्हास पाहून त्यांचे संवेदनशील मन व्याकुळ झाले होते. त्यांना जाणवले की ज्या मूल्यांसाठी आम्ही रक्ताचे पाणी केले ती मूल्ये आता कुठेतरी हरवत आहेत.
1: अखेर 11 जून 1950 हा तो काळा दिवस उजाडला. मुंबईच्या एका खोलीत साने गुरुजींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची प्राणज्योत मालवली. अवघा महाराष्ट्र, संपूर्ण देश पोरका झाला.
0: गुरुजींचे जाणे एका ध्येयाचे पूर्णत्व होते.
1: साने गुरुजींचा प्रवास पालगडच्या त्या कमी शिकलेल्या पण सुजाण आईपासून सुरू झाला होता आणि तो भारत मातेच्या कुशीत आईच्या चरणांशी येऊन पूर्ण झाला.
0: माझघरातील हा दिवा कदाचित विजलेला असेल पण संस्कारांचा, स्नेहाचा दीप अजूनही प्रत्येक मनात प्रज्वलित आहे. त्या दिव्याने पेटवलेली विचारांची मशाल, संस्कृतीची ज्योत आजही कैक हृदयात तेवतीये. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, आईनी दिलेले ते सेवेचे धडे, लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांनी संपूर्ण आयुष्यात घेतलेले कष्ट, हाच या महाराष्ट्राचा खरा सांस्कृतिक ठेवा आहे. उद्या त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या या पवित्र स्मृतींना आणि विचारांना आपण नम्र अभिवादन करूया.
1: युवक मित्र आणि मैत्रिणींनो, युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvwanaiir@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच ईमेल आयडीवर आम्हाला पाठवा. या कार्यक्रमात त्यांचा समाज.
2: नमस्कार, आकाशवाणी समाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज देश के लगातार सबसे लंबे समय तक सेवा करने वाले निर्वाचित प्रधानमंत्री बन गए हैं. श्री मोदी ने 26 मई 2014 को प्रधानमंत्री पद की शपथ ली थी. प्रधानमंत्री के रूप में 4,399 दिनों की निरंतर सेवा के साथ श्री मोदी ने पूर्व प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू के 4,398 दिनों के निरंतर कार्यकाल के पिछले रिकॉर्ड को पीछे छोड़ दिया है. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्रियों और विश्व नेताओं ने श्री मोदी को इस उपलब्धि पर बधाई दी है. राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन एनडीए की बैठक नई दिल्ली में जारी है. ये बैठक एनडीए सरकार के 12 वर्ष पूरे होने और श्री मोदी के सबसे लंबे समय तक लगातार निर्वाचित प्रधानमंत्री रहने के अवसर पर आयोजित की गई है. गठबंधन के सभी घटक दलों के नेताओं के साथ प्रधानमंत्री मोदी और केंद्रीय मंत्रियों सहित भाजपा के शीर्ष नेता बैठक में शामिल है. बैठक में 22 राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री भी उपस्थित है. बैठक में विभिन्न राष्ट्रीय विकास कार्यक्रमों, अवसंरचना कार्यक्रमों और देश को 2047 तक विकसित राष्ट्र बनाने के सरकार के दृष्टिकोण की समीक्षा की जा रही है. केंद्रीय मंत्रिमंडल ने आज एक प्रस्ताव पारित कर प्रधानमंत्री को बधाई दी है. नई दिल्ली में मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव ने कहा कि यह प्रस्ताव श्री मोदी की राष्ट्र के प्रति निरंतर सेवा में इस ऐतिहासिक उपलब्धि को दर्शाता है और कई प्रतिबद्धता

0: देखील पंतप्रधानांचं अभिनंदन केलंय. नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणं हे लोकांचा त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला, असं त्या म्हणाल्या. जगभरातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी भारताच्या आर्थिक आणि सामाजिक परिवर्तनात तसंच ग्लोबल साऊथचा आवाज बळकट करण्यात मोदींच्या भूमिकेचं कौतुक केलं. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदींना आदर्श नेता म्हणत भारतातील कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक केलं. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर, केनियाचे राष्ट्रपती विल्यम सामोई रुटो, नायजेरियाचे पंतप्रधान बोला अहमद तिनुबू, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम आणि अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनीही मोदींचं अभिनंदन केलंय. मोदींनी महाराष्ट्राला भरभरून दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदींचे आभार मानले आणि अभिनंदन केलं.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री मोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कारवाई सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खतांची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशासमोर आज शेतकरी, युवा, महिला, अल्पसंख्याक अशा सर्व घरांचे प्रश्न आहे, मात्र सरकारला याबद्दल किती आस्था आहे याबाबत शंका आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 27 वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. जवाहरलाल नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते त्यापेक्षा जास्त दिवस मोदी पंतप्रधान आहेत असं सांगत नेहरू आणि मोदी यांची तुलना केली जात आहे, मात्र नेहरू यांचं कर्तृत्व आणि योगदान यांची तुलना होऊ शकत नाही, असं पवार म्हणाले. नेहरू यांनी स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे हे विसरता येणार नाही, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमरावती इथं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे कोट्यावधी रुपये घेऊन मॅनेज झाल्याची चर्चा असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. या निवडणुकीत 15-20 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा त्यांनी केला. हेमंत पाटील यांच्या वक्तव्याला दुजोरा देत ही निवडणूक सामान्य कार्यकर्त्यांची राहिलेली नसून संपूर्ण घोडेबाजार आणि भ्रष्टाचारानं ग्रासल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. नीती आयोगाच्या 11 नियामक परिषदेची बैठक उद्या राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. विकसित भारतासाठी सर्वसमावेशक मानवी विकास ऍट 2047 या संकल्पनेवर आधारित या बैठकीत केंद्र, राज्य, समन्वय, डिजिटल पायाभूत सुविधा आणि सुशासनासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे पदाधिकारी या बैठकीत सहभागी होणार असून सर्वसमावेशक मानवी विकास, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रातील उपाययोजनांवरही विचार विनिमय केला जाणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ओदिशाहून नागपूरमध्ये येणाऱ्या ट्रकमध्ये स्टील कॉइन्सच्या खाली लपवलेले 150 जास्त वजनाचा गांजा नागपूर पोलिसांनी जप्त केलाय. या गांजाची अंदाजे किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी ओडिशाचे रहिवासी आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी त्यांनी सुमारे 21 वजनाच्या स्टील कॉइलचा वापर केला होता. नागपूर शहरातील वृक्षांचं संवर्धन आणि सुरक्षेसाठी AI आणि लीदार तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्पाची सुरुवात महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते दीक्षाभूमी परिसरात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रायोगिक तत्वावर शहरातील 5,000 वृक्षांची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. युरोपमधून आलेल्या विशिष्ट

0: युक्त वाहनाद्वारे चालत्या गाडीतून झाडांचं स्कॅनिंग करून त्यांचं वय, उंची, प्रजाती, आरोग्य स्थिती आणि संभाव्य धोके यांची माहिती गोळा केली जाणार आहे. नानाजी देशमुख प्रतिष्ठानच्या सहकार्यानं ट्रिकोटेक कंपनीकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शहरातील वृक्षांचं हेल्थ कार्ड तयार होणार असून दीर्घकालीन वृक्ष संवर्धनासाठी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचं महापौर ठाकरे यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी पारदर्शक ई लिलाव प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये खानपान स्टॉल्स, पार्किंग स्थळं, डिजिटल जाहिरात फलक आणि इतर व्यावसायिक जागांचा समावेश आहे. भारतीय रेल्वे ई प्रोक्युरमेंट प्रणाली IREPS मार्फत होणाऱ्या या ई लिलावामुळे उद्योजक, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदारांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असून खासगी गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. इच्छुकांनी आगामी ई लिलावांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलंय. वर्धा जिल्ह्यात पुलगाव आर्वी मार्गावर काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकींची जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ इथले योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकळी इथले देवेंद्र त्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे यांचा मृतांमध्ये समावेश असल्याची माहिती पुलगाव पोलिसांनी दिली. वाशिम जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस पेरणीला वेग आला असून DAP खताची मागणी वाढते आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यातील 650 मेट्रिक टन DAP खताचा संरक्षित साठा खुला करण्यात आलाय. हा साठा उद्या दुपारी 3 वितरणासाठी उपलब्ध होणार आहे. कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम आणि मानोरा या सर्व तालुक्यांमध्ये खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलाय. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या बुलढाणा जिल्हा वगळता सर्वत्र वादळी पर्जन्यमान राहणार असून 12 रोजी बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. दरम्यान आगामी काही तासात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारा आणि तुरळक ठिकाणी अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपुरात दुपारनंतर वातावरण ढगाळ झालं आणि 5:30 दरम्यान हलक्या सरींनी हजेरी लावली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे नेते ठरल्याबद्दल नरेंद्र मोदी यांच्यावर देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव. राज्याच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नागपूर शहरातील वृक्षांच्या संवर्धन आणि सुरक्षेसाठी स्मार्ट वृक्ष मूल्यांकन प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात आणि मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे 25 अधिक व्यावसायिक मालमत्तांच्या मुद्रीकरणासाठी ई लिलाव प्रक्रिया जाहीर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: विविध भारती पर सदाबहार नगमे.

0: महिन्याच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रत असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश। आणि 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। आणि आता बातम्या विस्तारानं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला आहे। नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशविदेशातल्या मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असं एक गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा

0: कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या काळामध्ये त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचला, असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं. मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंग चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं प्रधानमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्णकाळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मोदी यांच्या कार्यकाळात विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली. रस्ते, रेल्वे, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळामध्ये मिळाल्या असून असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले आणि अभिनंदन केलं. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करायची नाही, परंतु नवभारताच्या नवनिर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं, तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कार्यवाही सुरू झाली असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. खतांच्या टंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की साठेबाजी रोखण्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीमुळे विशिष्ट प्रकारच्या खताची टंचाई कदाचित जाणवेल, मात्र सर्वसाधारण खतांची उपलब्धता राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडे पाटील यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होईल. न्यूज ऑन AIR ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण आपल्याला ऐकता येईल. राष्ट्रीय लोकशाही आघाडी शिवसेनेला योग्य सन्मान मिळत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्व घटक पक्षांना समान वागणूक देतात, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते आज बातमीदारांशी बोलत होते. स्वच्छ प्रतिमेचे प्रधानमंत्री अशी ओळख मोदी यांनी निर्माण केल्याचं शिंदे म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढवला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकी

0: ची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असं ते म्हणाले.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर कटडाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: गेल्या 2 महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करावेत आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला गती द्यावी असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. ते आज मंत्रालयात फळपीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. मे आणि जून महिन्यात वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 27 जिल्ह्यांमधलं 61,004 हेक्टर इतकं क्षेत्र बाधित झालं असून यापैकी 18,121 हेक्टर क्षेत्र हे केळी पिकाचं आहे. या बाधित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि पंचनामे सुरू केले आहेत असं भरणे यांनी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या सुरेश रवींद्र या 37 वर्षीय आरोपीला ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. मुलींना फसवून, खोटींना लावून आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानं 6 महिलांना तब्बल 90 लाखांचा गंडा घातला. ठाणे न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथे 44.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसांमध्ये राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचं प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ पद भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. 12 वर्षांच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरभरून दिल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा तुटवडा नाही अशी पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. आणि येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस तर कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: योजनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: निर्णय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 26 अप्रैल सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें रविवार 26 अप्रैल सुबह 11 बजे मन की बात।
1: Observe safety every day.
2: Safety has no holiday.
1: Speed thrills, but it kills.
2: Accident brings tears. Safety brings cheers.
1: Your first mistake
2: could be your last mistake. If you are looking survival,
1: don't believe in last arrival.
2: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका.
1: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका.
2: सायकल स्वारांनो जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून.
1: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम.
2: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा.
1: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी, वाहनावर हेल्मेट वापरा नेहमी.
2: हेल्मेटचा वापर टाळू नका, जीवाशी खेळ करू नका.
3: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
4: विजयापासून विक्रमापर्यंत,
3: प्रत्येक खेळ,
4: प्रत्येक खेळाडू
3: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
4: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
3: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झालेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत. मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4,399 दिवस पूर्ण केलेत. त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला. नेहरू हे 4,398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते. यानिमित्त रामभाऊ माळगी प्रबोधनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या मुलाखतीचा संपादित अंश आज आपण वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार, आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्या या एकाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान, तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ माळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
2: नमस्कार.
1: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, ते एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्या

0: त्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्या दृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी दृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक ॲक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मॅसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये GST मध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा GST रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकू. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैर लागू नाही आहे, कारण आपला स्केल, आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
0: 4थी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
1: आपला
0: आपण 3र्या वर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
1: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, $2 ट्रिलियन. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. 3र्या क्रमांकाच्या 4थ्या क्रमांकाच्या ऑर्डरसाठी 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7% सुद्धा पलीकडे आणि कॉन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5% खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, हा म्हणजे त्या अर्थाने आपण 4थी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
0: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी.
1: GST हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे

0: त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला एनकरेज करायचं, भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा. यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे, बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली, आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सेशन तुमचं होणार नाही. हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली, जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय, हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंट्सचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात आहे, हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा, त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षामध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली एक 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही, पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला, जसं राहिलेलं आहे सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे. पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला, आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षामध्ये पाहिलं तर लिडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात 3 नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जर आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही म्हणाला उत्पादन आणि कारखाना
0: याच्यामध्ये
1: लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना एन्करेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे, म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असेट म्हणत असाल तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे, आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं, आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये, जर डीबीटी आलं शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या पीएम किसान योजनेमधून मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं, आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे, म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये, आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या

0: त्याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील, आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचा ग्लोबल मार्केटिंग शकू, यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय आहे हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता या याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ पटली हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुवंशी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, या मुलाखतीचा उर्वरित भाग आज रात्री 8:15 आपल्याला ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, मुलाखत सुनील कांबळे, निर्मिती सहाय्य शीतल जाधव आणि निवेदन तुषार पवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये बंडू सह मी गौरी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.
1: श्रोतेहो नमस्कार. आज भारतीय सौर 18 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच आज बुधवार दिनांक 10 जून 2026.
0: बंडू, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एका लोकगीताचा आनंद दिला तर कसं वाटेल?
1: नक्की.
0: तर मंडळी ऐकूया हे छानसं लोकगीत.

0: आणि आता लोकगीतानंतर मला वाटतं आपल्या मागील कार्यक्रमामध्ये आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवली होती एक छानशी मुलाखत, आठवते तुला?
1: बरोबर, मत्स्यबीज निर्मितीचं तंत्र सांगणारी ही जी मुलाखत आहे हिचा पहिला भाग आपण श्रोत्यांना ऐकवला. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा
0: भाग. तेव्हा ऐकूया मत्स्यबीज निर्मिती आणि व्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी सतीश बेतावार राहणार गडचंदूर यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, अमलनाला मत्स्यबीज उत्पादन केंद्र अमलनाला येथील मुख्य संचालक तथा युवा उद्योजक श्री सतीश बेटावार यांच्याशी मत्स्यपालन आणि मत्स्यबीज निर्मिती याबाबत माहिती जाणून घेत आहोत. कालच्या भागात आपण मत्स्यपालनाबाबत माहिती जाणून घेतली आणि आज जाणून घेऊया मत्स्यबीज निर्मितीची प्रक्रिया, तसंच या बीजाची वाहतूक कशा प्रकारे केली जाते, त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते याबद्दलचीच सविस्तर माहिती. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करूया श्री सतीश बेटावार यांना. सतीशजी नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सतीशजी, मत्स्यबीज निर्मितीचं कार्य नेमकं कसं चालतं?
2: मत्स्यबीज निर्मितीचं काम मॅडम, आता सध्या आमचं सीजन सुरू झालेला आहे, जे मत्स्यबीज निर्मितीचा जो हंगाम आहे सुरू झालेला आहे. अगोदर ते जे मत्स्य शेततळे आहे ते तयार करावे लागतात, ते निर्जंतुक करावे लागतात सुकवून. आम्ही सर्व मत्स्य शेततळे मॅडम निर्जंतुकीकरण करून त्यात मग शेणखत आणि काही जे युरिया वगैरे काही पदार्थ आहे त्याची फवारणी वगैरे करून अगोदर शेततळे तयार करतो. त्यानंतर

0: आमच्याकडे मॅडम मेल आणि फिमेल ब्रुडर्स असतात मत्स्य बीज निर्मितीसाठी, आम्ही ते पाडून म्हणजे संगोपन करून ठेवतो,
1: विशेष संगोपन करून,
0: जसं आपण अंडी देणाऱ्या कोंबड्यांची काळजी घेतो किंवा गाई म्हशींची आपण काळजी घेतो त्याप्रमाणे आपण मत्स्य जे ब्रुडर्स असतात त्यांची पण काळजी घेतो, त्यांना विशेष खाद्य देऊन या हंगामासाठी आपण त्यांना तयार करतो. त्यानंतर मग मत्स्यबीज निर्मितीचे मॅडम दोन प्रकार आहे, एक नैसर्गिक आणि एक कृत्रिम. नैसर्गिक म्हणजे एक आमच्याकडे एक जो टँक असतो आयक्युबिशन टँक, त्यात आम्ही त्याला इंजेक्ट करून सोडून देतो आणि ते पाण्यावर सर्व करत राहते, पाणी जसं फिरते
1: पाणी फिरतं ठेवावं
0: लागतं ऑक्सिजनची मात्रा आणि ती अंडी फिरायला पाहिजे यासाठी. त्यातून आम्ही ही एक नैसर्गिक प्रक्रियेतून मग ती नर मासा आणि मादी मासी त्यांचं एकत्रीकरण झाल्यानंतर ते मादी मासी अंडे सोडतात आणि नर मासा स्पर्म सोडतो, मग ते त्यांचं एकत्रीकरण करून ते अंडे आम्ही आयक्युबेशन टँक मध्ये एकत्र करतो.
1: सर्व प्रोसेस
0: फिरत्या पाण्यामध्ये. पाण्याचा सर्वात मोठा वाटा आहे मत्स्यबीज. पाण्याशिवाय तुम्ही मत्स्यपालनाची व्याख्याच करू शकत नाही किंवा विचार करू शकत नाही.
1: पाणी फिरतं असते
0: मग ते पाणी सर्क्युलेट होत असताना जी अंडी आहे ती अंडी फुटली जाते पाण्याच्या प्रेशर. हा, आणि मग त्यातून जे निघणारे जे स्पॉन आहे, जिरा म्हणतो आम्ही स्पॉन, मत्स्य जिरे, ते मग आम्ही एकत्र करतो आणि ते 3 दिवस त्या आयक्युबेशन मध्ये फिरत असतात. 3 दिवस त्यात सर्व्हाइव्ह केल्यानंतर त्यांना काढून आम्ही मत्स्य शेततळ्यात टाकतो आणि मग तिथे त्यांची काळजी घेतो आम्ही.
1: हे नैसर्गिक आणि मग कृत्रिम पद्धतीने कशा?
0: कृत्रिम पद्धतीने त्याला इंजेक्ट करून त्याची अंडी आम्ही प्रेशरनी काढतो, स्ट्रीप म्हणतो आपण त्याला. गाई म्हशीला कधी कधी आपल्याला स्ट्रीप करून काढावं लागते, तशी स्ट्रीप करून काढतो. स्ट्रीप करून काढल्यानंतर मग त्यात आपला मोर पंख किंवा आपल्या कोंबडीचं जे पंख असते त्यात त्यांना मग मेल्ट करतो आम्ही ती अंडी आणि ती अंडी मग आयक्युबेशन मध्ये सोडतो. नाजूक हाताने, खूप नाजूक हाताने, कारण ती एकदम सूक्ष्म मायक्रो जीव असतात. ही झाली कृत्रिम पद्धत. या दोन पद्धतीने आम्ही मत्स्यबीज निर्मिती करतो.
1: नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं मत्स्यबीज आणि कृत्रिम पद्धतीने तयार केलेलं यामध्ये काही फरक असतो का?
0: हो, असते मॅडम. नैसर्गिक असते, यात म्हणजे जे मर्तुकीचं जे प्रमाण आहे कमी असतं किंवा सर्व्हायवलचं जे प्रमाण आहे ते जास्त असते नैसर्गिक मध्ये, आणि कृत्रिम मध्ये त्याचे पर्सेंटेज कमी असतात. जर नैसर्गिक प्रक्रियेत जर 70% जर सर्व्हायवल करत असेल, कृत्रिम मध्ये 50% 60% करत.
1: मत्स्यबीज 3 दिवस त्यांना फर्टाईल व्हायला वेळ लागतो, किती दिवसानंतर पुरवतात शेतकऱ्यांना?
0: 3 दिवसानंतर मॅडम आम्ही मत्स्य जिरे विक्री सुरू करतो. 3 दिवसानंतर ते सर्व्हायवलच्या याच्यात येऊन जातं, नैसर्गिक वातावरणात ते राहू शकतात. पण त्यात आम्ही विविध ऑक्सिजन पॅक करतो की वाहतुकी दरम्यान काही जरी थोडा जरी हे झालं तर ते सर्व्हाइव्ह करतात.
1: पॅकिंग कशा प्रकारे?
0: पॅकिंग मॅडम आपल्याकडे इथे भेटत नाही, ती आम्ही कलकत्त्यावरून एक 10 किलोचा कॅरी बॅग घेऊन, दोन्ही बाजूनी ओपन असतो तो आणि त्याला एका बाजूनी मग अगोदर सुतळीने बांधून मग त्यात जवळपास 4 लिटर पाणी आणि मग त्या पाण्यात आम्ही मत्स्य जिरे, आमच्याकडे एक माप आहे 200 ml बिकरनी, ते 200 ml माप आम्ही टाकल्यानंतर त्यात म्हणजे तेवढे मत्स्य जिरे टाकल्यानंतर आपले ऑक्सिजन सिलेंडर असते, ऑक्सिजन पाईपनी त्यात आम्ही ऑक्सिजन भरतो आणि लगेच त्याला बांधून टाकतो. ती जी थैली आहे ती थैली 8 तास तर काही प्रॉब्लेम नाही,
1: म्हणजे जिथे आपल्याला पोहोचवायचं,
0: हा जिथे 8 तास, बाकी इतर ठिकाणी 12 तास 24 तास, कारण कधी कधी कलकत्त्यावरून मत्स्यबीज येते फ्लाईटनी येते तर ते 8 तास 16 तास 24 तास अशा पद्धतीने. पण आपण जनरली आपल्या परिसरात आपण माहिती आहे की किती जरी दूर नेलं तरी 8 तासाच्या वर काही लागणार नाही, त्या हिशोबाने आपण ऑक्सिजन पॅक करून त्यांना पुरवठा करतो. शासकीय दर त्याचे 1000 रुपये प्रति लाख आहे जिऱ्याचे, त्याच शासकीय दराने आपण त्यांना पुरवठा करतो.
1: हे जे मत्स्यबीज आहे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे तुमचे?
0: जवळपास चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व तालुक्यात जाते मॅडम. चंद्रपूर जिल्ह्यात जाते, यवतमाळ जिल्ह्यात जाते, भंडारा जाते, इकडे आपल्याला लागून असलेला तेलंगणा मंचिराल पर्यंत,
1: आपल्या
0: राज्याच्या बाहेर सुद्धा हा मत्स्यबीज करतो.
1: याशिवाय आणखी शासनाच्या कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ मिळालेला आहे तुम्हाला?
0: हे जे ट्रान्सपोर्टिंगचं आहे जिवंत मासळी विक्री केंद्र

0: ते आम्ही पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमध्ये ट्रान्सपोर्टिंग करता एक 20 लाख रुपयाचं 60% अनुदानात फिरते जिवंत मासळी विक्री केंद्र ते मॅडम आम्ही ती स्कीम एक मिळवली आहे. त्यानंतर आमचे जे सहकारी मत्स्यपालक आहे त्यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमधून केज कल्चर प्रोजेक्ट येतात. जसं आपण कुक्कुटपालन करतो त्यात पिंजरेवरती असतात, यात केज कल्चरमध्ये बंदिस्त मत्स्य पिंजरा पालन पद्धत, यात केज खाली असतात, पाण्याच्या आत असतात. जे प्लास्टिकचे क्यूब्स असतात त्या क्यूब्सला जाळी लावून तिथे सगळी व्यवस्था करून मत्स्यपालन केल्या जाते. या दोन गोष्टी आम्ही आमच्या सहकाऱ्यांना मिळवून दिल्या आहेत.
1: मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक बाब ज्याच्याशिवाय आपला व्यवसाय होऊच शकत नाही ते म्हणजे पाणी. तर आता जसं तुमचं हे मत्स्य व्यवसाय अमलनाला धरणाच्या शेजारीच आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची अडचण तर नसेलच, त्या पाण्यामध्ये मासे चांगले राहावेत यासाठी त्या पाण्याला कुठल्या कुठल्या प्रक्रिया कराव्या लागतात?
0: कसं आहे मॅडम, हे जे पाणी आहे अमलनाला केंद्राचं हे 24 तास, कारण तिथे कालवा गेल्यामुळे शेतीला पाणी पुरवठा आणि कंपन्यांना पाणी पुरवठा, त्यामुळे आम्हाला कधी पाण्याची अजूनपर्यंत अडचण आली नाही. कारण सरळ कालव्यातून आमच्याकडे पाईपलाईन शासनाने अगोदरच करून ठेवली होती. हे पाणी आम्ही मत्स्यपालनासाठी वापरतो, पण मत्स्यबीज निर्मितीसाठी आपल्याला शुद्ध पाणी आवश्यक आहे जे जमिनीतून वर यावं लागते. आणि तलावाच्या पाण्यात विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आणि इतर कीटक वगैरे असतात, त्यामुळे ते पाणी मत्स्यबीज निर्मितीसाठी वापरू शकत नाही. त्याकरता आम्ही एक ट्यूबवेलची व्यवस्था केली आहे, त्यातूनच आम्ही पाणी घेतो आणि त्या शुद्ध पाण्यातच मग आम्ही मत्स्यबीज निर्मिती करतो.
1: निर्जंतुकीकरण कशा प्रकारे केलं जातं?
0: निर्जंतुकीकरणासाठी मॅडम आमच्याकडे ऑक्सिलेट्सचे टॅबलेट आहे, त्यानंतर चुना वापरतो आम्ही, त्यानंतर मीठ वगैरे वापरून त्याला करतो.
1: मत्स्य व्यवसाय सुरू केला, मत्स्य निर्मिती केली, त्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेऊन योग्य काळजी घेऊन मत्स्यपालन व्यवस्थित करतही आहात. मुख्यतः प्रश्न असतो कुठलंही उत्पादन घेतलं की त्याची विक्री कुठे करायची आणि कशी करायची. आणि मासे हा तर नाशवंत प्रकार आहे, याची ताबडतोब विक्री होणं जरुरी असतं. तर या मार्केटिंगसाठी किंवा विक्रीसाठी आपण कशी योजना केलेली आहे?
0: ऍक्च्युअल कसं आहे मॅडम, मच्छी हा प्रकार असा आहे की याचे खवय्ये आणि याचे चाहता हा खूप मोठा वर्ग आहे. आमच्याकडे जेवढा माल तयार होतो त्याच्यापेक्षा जास्तची डिमांड असते, त्याच्यामुळे परिसरातील जे मत्स्य विक्रेते आहे यांनी आता सध्या तरी जिवंत विक्रीवर भर दिला आहे. जिवंत मासळी विक्रीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे ते स्वतः येऊन आमच्याकडून घेऊन जातात. त्यामुळे अजूनपर्यंत तरी आम्हाला मत्स्य विक्री करता कधी अडचण आली नाही. तसंच मी सुद्धा ज्यांना ज्यांना मत्स्यबीज पुरवठा करतो, खाद्य पुरवठा करतो, त्यांच्याकडून उचल करण्याची जबाबदारी पण मी घेतो. कारण साधा मत्स्यपालक शेतकरी मार्केट पर्यंत न्यायची त्याची कॅपॅसिटी नसते, कारण ती कोणत्या पद्धतीने घेऊन जात, मग गाडी असते, गाडीत मग ते ताडपत्री बांधावी लागते, त्यात पाणी भरावं लागते आणि ते इथून जातपर्यंत तो मासा जिवंत असला पाहिजे. पाण्यात जर मासा मेला तर त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते, त्याचे जे कल्ले वगैरे म्हणतो ते पांढरे येऊन जातात, डोळे पांढरे येऊन जातात, पोट फुगून जाते. त्याच्यामुळे आहे की नाही, जनरली जिवंत मासाच मार्केटपर्यंत गेला पाहिजे, नाही तर मग दुसरी व्यवस्था, तुम्ही मासा काढा आणि तो बर्फात लावा, तो मार्केटला पोहोचवा. त्यासाठी मग पेटी लागते, बर्फ लागते, कारण आपल्या परिसरात बर्फाचा कारखाना नाहीये. बर्फ घ्यायचं म्हटलं की चंद्रपूर यावं लागते. तर त्यामुळे आम्ही अशी व्यवस्था केली आहे की आमची जी गाडी आहे ती गाडी रोज चंद्रपूरला पाठवतो आम्ही, रोज बर्फ घेऊन येतो. त्यात एक ऑक्सिजन टँक आहे, ऑक्सिजन सिलेंडर सोलर सर्व लावलेलं आहे, त्यामुळे जिवंत जरी मासा असेल तरी 2-3-4 क्विंटल पर्यंत जिवंत मासा आपण मार्केटपर्यंत पोहोचवतो.
1: विशेष ती मत्स्य व्यवसायासाठी गाडी आहे.
0: जी जी जी जी,
1: त्याच्यामध्ये
0: तशा सोयी केल्या, सर्व सोयी केल्या आणि त्यामुळे मत्स्यबीज विक्री करिता आम्हाला कधीच अडचण आली. आणि 90% तर मत्स्य विक्रेते स्वतः येऊन आमच्या बांधावरून घेऊन जातात,
1: ताजा फ्रेश माल,
0: ताजा आणि फ्रेश माल.
1: आता हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला 12-13 वर्ष झाली.
0: हो,
1: तर या व्यवसायामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रशिक्षण घेऊन नवनवीन माहिती घेतलीत, स्वतःचा व्यवसाय तर वाढवलाच, शिवाय आपल्या आजूबाजूच्या मत्स्य व्यावसायिकांना सुद्धा मदत करत आहात. तर अशा प्रकारे आपली आर्थिक प्रगती जर करायची असेल तर केवळ शेतीच्या भरोशावर न राहता आणखी आपल्या शेतकरी बांधवांना काय काय करता येईल याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम कसं आहे ना, प्रत्येक माणूस विचार करतो की आपल्या उत्पन्नात एक चांगली भर झाली पाहिजे, आपली उपजीविका चांगल्या पद्धतीने

0: चाललं पाहिजे आपल्या मुलाबाळांचं शिक्षण, आरोग्य सगळ्या गोष्टीसाठी. पैसा हा महत्वाचा विषय झालाय. आणि मत्स्य व्यवसायात एवढा पैसा आहे मॅडम, एवढा चांगला नफा आहे जो कुठल्याच पशुपालनात आहे ना कुक्कुटपालनात आहे. मत्स्य व्यवसाय सारखा फायदा कुठल्याच याचा नाहीये. मी तर म्हणतो ना, चांगल्या पद्धतीने जर केलं तर मत्स्य व्यवसायात माणूस चांगली उभारी घेऊ शकतो. मत्स्य जे शेतकरी आहे ते चांगल्या पद्धतीने वर येऊ शकतात. मी त्यांना नेहमी मार्गदर्शन करत असतो की तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा, नवीन नवीन योजनेचा वापर करा. या अगोदर फक्त पंतप्रधान मत्स्य संपदा योजना होती, आता मुख्यमंत्री मत्स्य संपदा पण योजना आली आहे. त्यात तुम्हाला तलाव बांधणीपासून त्याच्या खाद्यापासून त्याला ट्रान्सपोर्टिंग पासून तर सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली आहे. तुम्हाला दुचाकीवर जरी मत्स्य व्यवसाय करायचा असेल तर शीतपेटीसह दुचाकी द्यायची योजना आपल्या शासनाने आणली आहे आणि ती अनुदानात.
1: अच्छा.
0: तुम्हाला फक्त त्यात 5%, 10% करावे लागतात. 60% शासनाचं अनुदान आहे, 10-20% बँक कर्ज देते. त्याच्यामुळे आपण मत्स्यपालनाकरिता विविध योजनेचा वापर करून आपली उपजीविका एक चांगल्या पद्धतीने करावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना मत्स्यपालनाच्या व्यवसायातून सांगू इच्छितो.
1: सर, मत्स्य व्यवसाय म्हटलं किंवा कुठल्याही पाळीव प्राण्यांचा व्यवसाय करतो तेव्हा त्यांच्या काळजीचं एक मुख्य कारण असतं त्यांना येणारे आजार किंवा कुठली तरी साथ येते आणि आपलं अचानक नुकसान होतं. तर असा काही प्रकार माशांच्या बाबतीतही होतो का?
0: असा प्रकार माशांच्या बाबतीत खूप कमी होतो मॅडम. तलावात तर अशा मर्तुकीचे प्रमाण खूप कमी असते, परंतु जे शेततळ्याच्या माध्यमातून आपण मत्स्यपालन करतो त्यात कधी कधी अशा रोगांचे प्रकार येतात. त्यात ते फंगस, बुरशीचे प्रकार, जे त्यांच्या कल्ल्यांवर डाग, कातडीवरचे डाग असे प्रकार येतात. मर्तुकीचं प्रमाण फार कमी असते, परंतु ते रिकव्हर करण्यासाठी आपल्याकडे सगळ्या औषधी उपलब्ध आहे. आपण त्याची व्यवस्था केली आहे. जनरली हा जो आजाराचा प्रकार आहे तो पाण्याच्या फरकामुळे असतो. नवीन पाणी आल्यानंतर मत्स्यतळ्यात जे वरचं पाणी नवीन, तेव्हा तो थोडा जो काळ असतो तो थोडा धोक्याचा काळ असतो. तेव्हा जर आपण तिथे व्यवस्था केली तर चांगल्या पद्धतीने आपण मासे वाचवू शकतो.
1: लक्ष ठेवावं लागतं
0: माशांवर.
1: मासे बीजापासून तर मासे
0: विक्रीला येणार
1: 8 महिन्यांच्या काळामध्ये आपल्याला त्यांची विशेष
0: निगा राखावी लागते
1: आणि घरचं खाद्य दिल्यामुळे आजारांचं प्रमाण
0: कमी असते.
1: भविष्यासाठी आणखी काय तुमच्या नवीन योजना यामध्ये?
0: मॅडम, आम्ही यानंतर मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादनावर भर देतोय. नवीन टेक्नॉलॉजी, आता जी ही जी जार पद्धत होती, जी आयक्युबेशनची जार पद्धत, ही सोडून आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे. त्याचं काम आमचं चालू आहे. या येणाऱ्या वर्षात आम्ही दरवर्षी 5 कोटी मत्स्यजिरे तयार करतो मॅडम. या वर्षी आमचं जे साध्य आहे ते 10 कोटीचं आहे.
1: डबल करायचं?
0: हा, आम्हाला डबल करायचं. त्याच्यामुळे आम्ही सिस्टम पण डबल केला आहे. जुनी पद्धत, नवीन पद्धत, दोन्ही पद्धती. जुनी कंपनी वापरायची आणि नवीन प्लांटही सुरू करायचं असे या पद्धतीने. त्याच्यानंतर आम्ही 8-8, 10-10 एकरचे मोठे तळे बनवले आहे मॅडम. तर त्यात मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन करू, म्हणजे जवळपास आमचं वर्षाकाठचं उत्पादन 100 टन राहिलं
1: पाहिजे. टार्गेट ठेवलेलं
0: म्हणजे दरवर्षी आम्ही 10 कोटी रुपयाचं उत्पादन घेऊ. या पद्धतीने आम्ही मॅडम चालतोय आणि भविष्यात नक्कीच होईल.
1: त्यात तुमच्या या भविष्यातील योजनेसाठी आमच्याकडनं खूप खूप सदिच्छा आणि तुमचं हे स्वप्न नक्की पूर्ण होईल अशी अपेक्षा आम्ही करतो. सतीशजी, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या मत्स्य व्यवसाय तसंच मत्स्यबीज व्यवसाय याबद्दल अतिशय सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: धन्यवाद मॅडम. धन्यवाद, मनपूर्वक धन्यवाद. आपण बोलवल्याबद्दल धन्यवाद.
2: श्रोतेहो, आपण ऐकत होतात मत्स्यबीज निर्मिती करणारे प्रगतिशील शेतकरी सतीश बेतावार, राहणार गडचांदूर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा.
1: आणि बंडू, आता पुन्हा एकदा आपल्याला आपल्या हवामानाच्या अंदाजाकडे वळायला हवं. हो की नाही?
2: हो. तेव्हा श्रोतेहो, ऐकूया हवामान अंदाज.
3: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. आता जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. सुरुवातीला जाणून घेऊया हवामान अंदाज. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार

0: नुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात दिनांक 10 ते 14 जून 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 40.2 ते 40.8 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27.1 ते 27.8 अंश सेल्सिअस राहून दिनांक 10 आणि 12 ते 13 जून तुरळक एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसंच दिनांक 14 जून विरळ ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 10 आणि 12 ते 14 जून रोजी तुरळक एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट मेघगर्जना वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता जाणून घेऊया शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला. वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी भाजीपाला फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे फळांची गळ आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजार योग्य तयार फळांची काढणी करून विक्री करावी. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचं टाळावे. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडीचे कोश आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसंच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खतांची उपलब्धता करून घ्यावी. आता जाणून घेऊया बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी. बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबल वरील सर्व माहिती म्हणजेच पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्यांचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावं. तसंच विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती बिल घ्यावा. त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिण्याची खात्री करून घ्यावी. आता भाजीपाला पिकासाठी पूर्व मशागत. भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोलवर नांगरणी करून वखरणी करावी. तसंच वखराच्या शेवटच्या पायीत चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत. आता पशुपालन करणाऱ्यांसाठीचा सल्ला आहे, तो जाणून घेऊया. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी आणि स्वच्छ थंड पाणी पाजावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक जाणून घेतलं.
1: आजच्या हवामानाच्या अंदाजाचं वाचन केलेलं आहे सविता ढोमणे यांनी.

0: आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: आणि श्रोते हो, आजचा आमचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयी नक्की आम्हाला पत्र लिहा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं यूट्यूब चॅनल आकाशवाणी चंद्रपूर केंद्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.
0: आणि सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटरवर आमच्या पेजला फॉलो करा.
1: तेव्हा आजच्या पुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: Safety every day.
1: Safety has no holiday.
0: Speed thrills, but it kills.
1: Accident brings tears. Safety brings cheers.
0: Your first mistake
1: could be your last mistake. If you are looking survival,
0: don't believe in last arrival.
1: वाहन भरधाव चालवू नका, जीवावर उदार होऊ नका.
0: वाहन बेफाम चालवू नका, आपणहून मृत्यूला बोलवू नका.
1: सायकल स्वारांनो, जरा सांभाळून सायकल चालवा नियम पाळून.
0: वाहतुकीचे काटेकोर पाळा नियम, नाहीतर रस्त्यावर भेटेल यम.
1: थोडं थांबा, दोन्हीकडे पहा, झेब्रा क्रॉसिंग लक्षात ठेवा.
0: तुमच्या सुरक्षेची निश्चित हमी, वाहनावर हेल्मेट वापरा नेहमी.
1: हेल्मेटचा वापर टाळू नका, जीवाशी खेळ करू नका.
2: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे. अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर. हे हे हे हे
3: हे. तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
4: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
3: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक, होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की
1: आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती। विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी NDA नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास। गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या Metro 2A विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भारताच्या प्रधानमंत्रीपदी सर्वाधिक काळ राहणारे नेते ठरले आहेत। मोदी यांनी प्रधानमंत्रीपदी तब्बल 4399 दिवस पूर्ण केले आहेत। त्यांनी देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपदी राहण्याचा विक्रम मोडला। नेहरू हे 4398 दिवस देशाचे प्रधानमंत्री होते। सर्वाधिक काळ प्रधानमंत्रीपद भूषवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाविदेशात मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे। मोदी यांनी सर्वाधिक काळ प्रधानमंत्री पद भूषवणं हे लोकांच्या त्यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचं प्रतीक आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले। प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक परिवर्तन यातल्या प्रगतीमुळे मोदी यांचा कार्यकाळ वैशिष्ट्यपूर्ण ठरला। या काळात त्यांनी लोककल्याणकारी योजना राबवल्या असून विकास तळागाळापर्यंत पोहोचवला असं म्हणत राष्ट्रपतींनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं। मोदी यांच्या कार्यकाळात संविधानिक मूल्य, संसदीय लोकशाही आणि लोकशाही संस्था सक्षम झाल्या असं बिर्ला म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर, पियुष गोयल, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। सर्वाधिक कार्यकाळ लोकनियुक्त प्रधानमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजूर केला। भारतात सर्वाधिक काळ आणि सलगपणे निवडून आलेले प्रधानमंत्री होण्याचा विक्रम नरेंद्र मोदी यांनी केल्याबद्दल राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज त्यांचा गौरव करणारा ठराव मंजूर केला। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आज NDA सरकारच्या 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विशेष बैठक झाली। या बैठकीत प्रधानमंत्री मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N. चंद्रबाबू नायडू यांनी मांडला। NDA चा प्रवास राष्ट्रीय हित आणि

0: प्रादेशिक आकांक्षांना प्राधान्य देण्याच्या सामूहिक निर्धारानं होत असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. गेल्या 12 वर्षात एनडीएनं देशात स्थिर सरकार दिलं असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला एनडीएतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख तसंच एनडीएची सत्ता असलेली 22 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही बैठकीत उपस्थित होते. जागतिक नेत्यांकडूनही मोदी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेतले अनेक लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि भारतीय वंशाच्या नागरिकांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाच्या अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि देशाला जागतिक पातळीवर सक्षम केलं. मलेशिया, नायजेरिया, मालदीव, श्रीलंका अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठं लक्ष गाठलं असून त्यापुढचा टप्पा गाठण्यासाठी भारत सज्ज आहे असं युरोपियन संघाचे अध्यक्ष उर्सुला वेनडोर यांनी म्हटलं आहे. तर मोदी यांनी भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक प्रगतीला दिशा दिली आणि भारताची जागतिक प्रतिमा उंचावण्यात महत्वाची भूमिका बजावली असं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जेई म्युंग यांनी म्हटलं आहे. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, डेन्मार्कचे प्रधानमंत्री मेट फेड्रिक्सन तसंच सायप्रस, पपुए न्यू गिनी, भूतान, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, नायजेरिया, मालदीव अशा देशोदेशीच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सर्वाधिक दिवसांचा विक्रमी कार्यकाळ हा देशाचा सुवर्ण काळ असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. महाराष्ट्राला मोदींनी भरभरून दिलं असं सांगून ते म्हणाले की 2015 दुष्काळात केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिली. वाढवण प्रकल्पासारख्या अनेक पायाभूत सेवा सुविधा राज्याला या काळात मिळाल्या असं सांगून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मोदी यांचे आभार मानले. देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदी यांची तुलना करायची नाही, परंतु भारताच्या निर्माणामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्थान अढळ आहे असं फडणवीस म्हणाले.
1: भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे. ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला, महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलंय आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनंही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A विस्ताराला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. सुमारे 2,169 कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यात 6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणि 5 स्थानकं यांचा समावेश असेल. 2A हा टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर अहमदाबाद गांधीनगर दरम्यान 77 किलोमीटरपेक्षा जास्त सक्रिय मेट्रो सेवा उपलब्ध होईल असंही वैष्णव यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशात अमरावती इथं सामायिक केंद्रीय सचिवालय आणि केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याच्या 2,534 कोटी खर्चाच्या प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तमिळ चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक भारती राजा यांचं आज चेन्नई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. ग्रामीण भागातलं नैसर्गिक सौंदर्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणं ही भारती राजा यांची खासियत होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत नवीन प्रवाह निर्माण करून मोठा बदल घडवून आणला. चित्रपटांच्या नायकांची चर्चा होण्याच्या काळात भारती राजा यांच्या संपूर्ण चित्रपटाचीही तितकीच चर्चा होत होती. त्यांच्या बहुतेक चित्रपटांचं संगीत दिग्दर्शन संगीत इलायाराजा यांनी केलं होतं. ते तेलुगू, हिंदी, कन्नड चित्रपट सृष्टीतही परिचित होते. सोलवा सावन, रेड रोज, लवर्स, सेवेरेवाली गाडी, फायनल कट हे त्यांचे हिंदीत प्रदर्शित झालेले चित्रपट. त्यांच्या

0: नावावर 6 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 4 फिल्मफेअर पुरस्कार आणि 6 तामिळनाडू राज्य सरकारचे पुरस्कार आहेत. 2004 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी चेन्नई इथं भारती राजा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. देशात सीएनजी अर्थात कॉम्प्रेट नॅचरल गॅसचा तुटवडा नाही असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशात घरोघरी पीएनजी अर्थात पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढला असून एलपीजी जोडण्यांना पीएनजी जोडण्यांमध्ये रुपांतरित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं पुरी यांनी सांगितलं. गॅसचा कृत्रिम तुटवडा तयार करून आणि चुकीची माहिती पसरवून काही लोक परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. अशा लोकांविरुद्ध सरकारनं कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
1: ग्लोबल सिचुएशन का फायदा उठा के कुछ लोगों ने आर्टिफिशियल शॉर्टेजेस करने की कोशिश की है. एकदम हमने उस पर क्रैक डाउन कर दिया. कोई कमी नहीं है, ना सीएनजी की कमी है, ना पाइप गैस जो लोगों के घरों में जा रहे हैं. इनफैक्ट एलपीजी के हम कन्वर्ट कर रहे हैं इनटू पीएनजी कनेक्शन.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री सर्वाधिक काळ भूषवणारे नेता ठरणं हे त्यांच्यावरच्या जनविश्वासाचं प्रतीक असल्याची राष्ट्रपतींची प्रशस्ती. विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी एनडीए नव्या उत्साहानं एकत्रितपणे काम करेल असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास. गुजरातमध्ये अहमदाबाद इथल्या मेट्रो 2A या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भारती राजा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजत आले आहेत. प्रसारित करत आहोत एक विशेष कार्यक्रम. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत 2 आता आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामुग्री उत्पादन, या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगतील?
1: सगळ्यात मोठा दृश्य परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपलं आपण अवलंबून होतो रशियावर, रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं, ते 2011-15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40% 21-25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणजे या 3 ज्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019 निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राईब सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले आता पुढे येणारे 3 सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि

0: ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने आहे, म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ज्ञ सुद्धा सांगतील आपल्याला की बव्हंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे त्याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे, पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ॲडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई
1: दलाला दिलेला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूयात तर दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये कोणती पावलं उचलली?
0: अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीर मध्ये झाला आणि दिल्ली मधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रो पासनं ते टियर 2 टियर 3 शहरांपर्यंत ते पोहोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरसर अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ॲक्शनेबल कुठला ॲक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षांमध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेमधचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं, तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची, तर ते उत्तम उदाहरण होतं की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवाद दहशतवादी म्हणा यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ऍक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत. हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता, ते सुद्धा कमी झालेला आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाहीये. याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी नक्षलवादाची विरुद्ध जी लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आणि 31 मार्चला जसं अमित शहांनी सांगितलं देशभरामध्ये 200 पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉर मध्ये होते, आज झारखंडमध्ये 1 जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये 1 जिल्हा हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ऍक्च्युअली बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारनी ऑलमोस्ट म्हणजे आधी मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची, मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटू द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाहीये. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला, म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली ज्यांनी लोकांचा

0: विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला, नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं, विशेषतः मागील 2-3 वर्षामध्ये, की जे फारच हार्डकोअर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही, जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला पाण्यात येईल, तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोअर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली आणि तो शरणागतीचा कार्यक्रम सुद्धा, म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनी सुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा सीएजीने पॉइंट आउट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी दोनच ऑप्शन ठेवले की एकतर मला नाही तर शरणागती पत्करा, शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीममध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही
1: आपण थोडा आता भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे बोलूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबद्दल धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे.
0: याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाइन मुवमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने, ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्या सुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवस सुद्धा टिकेल का याची खात्री देता येते, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होत आहे. भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहासाचं, जगातल्या आजच्या सगळ्या महत्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, चायनाच्या बाजूनी सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय, आपले इराणशी पण चांगले संबंध आहे, आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे, आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीनी आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलं आहे, पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्याचा दिसत नाहीये, सातत्य दिसत नाहीये, तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाही आहे, किंवा रशियाच्या वळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुंशी अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही, त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही, याला अपवाद अर्थातच पाकिस्तान

0: चायना टू सम एक्सटेंट आहे आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही, अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की दो देश आपल्याला, अमेरिका सुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियन सोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात, ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली. आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहेत ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता, त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली. आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं, हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही, कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये, त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडम सोबत केलेलं आहे, फिनलंड सोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली. आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले, त्यांच्यासोबत व्यापारी करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाही आहे आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली. या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा विचार केला तरी हे फार लक्षणीय गोष्ट आहे.
1: शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा आली?
0: शेजारी देशांशी संबंध 1.5 वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागत दृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे, भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्या तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे, त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा झियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याचे भारताशी राहिलेले नाही अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या 2 गोष्टी मोदींचं सरकारनी वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं आणि त्या सरकारला नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि ते बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे, त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही.

0: ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाहीये. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील एका वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला, अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे आणि ते संबंधसुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ती धोरणं एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत अपरण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणार कारण अमेरिकेचीही सवय आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ॲडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारत सुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल हे भारताने या काळामध्ये दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे ती बहुभाषी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका आहे.
1: तुम्ही मग अशा बांगलादेशाचं बोलला तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये इथं थोडासा हे झालेला होता, म्यानमार मध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये तसं झालेलं, हे सगळे अस्वस्थ देश आपले सगळे शेजारी आणि आपण शेजारी प्रथम नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे, त्या अनुषंगानं काय केलेलं आहे
0: भारताने एक धोरण आणि मोदींच्या या काळामध्ये ते आहे आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढळाढळ केलेली नाहीये. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला मदत, त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष आहेत
1: तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती.
0: आर्थिक स्थिती
1: आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे, त्या बाबतीत विचारतो की या काळामध्ये काय केलं.
0: या सर्व देशांना बांगलादेश असो श्रीलंका असो नेपाळ असो यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हा सुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करू आहो ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनी सुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं.
1: शेवटचा प्रश्न ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत, तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षामध्ये काय घडलं
0: याच्यामध्ये. ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे, पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे, आपण या

0: क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे.
1: धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण विस्तृत माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिला आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण आताच ऐकली. याचा भाग 2 आम्ही आता प्रसारित केला होता. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:40 होत येत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा.

आकाशवाणी मुंबई गायक वृंद आणि कलाकारांनी गायलेलं अशोक परांजपे यांचं गीत आपण आताच ऐकलं. हा होता कार्यक्रम भावधारा. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:15 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या, ठीक 9 वाजता न्यूज एट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय हे सर्व दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.